श्रोते हो सुप्रभात. 100.1 मेगाहर्ट्झ FM बँडवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. यासह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपद्वारे लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून जगभरातून अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी विणा दिघे आजच्या प्रसारणात स्वागत करते. आज आहे गुरुवार, भारतीय सौर दिनांक 21 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 11 जून 2026. सभेला सुरुवात करूयात मंगलध्वनीनं.

जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरानं आज आपण मंगलप्रभात कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. मधुकर गोळवलकर यांनी संगीतबद्ध केलेलं भक्तिगीत होतं गुरुनाथ शेणाई यांचं. कार्यक्रमात आता स्वर आणि संगीत आर एन पराडकर यांचं आणि ही रचना कवी सुधांशू यांची आहे.

श्रोतेहो, ही भक्ती रचना होती हणमंत नरहर जोशी यांची. अनेक भावगीतं भक्तिगीतांसह विपुल गद्यलेखन पद्यलेखन करणारे हेच कवी सुधांशू. आपण आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रासोबत. कार्यक्रम सुरू आहे मंगल प्रभात. ग दि माडगुळकर यांची ही भक्तिरचना दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेली. गातायत आशा भोसले.

किशोरी अमोणकर यांनी गायलेला आणि संगीतबद्ध केलेला संत सोयराबाई यांचा हा अभंग श्रोतेहो आपण ऐकलात. मंगलप्रभात कार्यक्रमाची सांगता करणार आहोत वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेल्या समूह स्वरात गायल्या गेलेल्या साने गुरुजी यांच्या या रचनेनं.

0: श्रोते हो, श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक, समाज सुधारक आणि प्रतिभावंत लेखक कवी पूज्य साने गुरुजी यांचा आज स्मृती दिन. या महान व्यक्तिमत्वास वंदन करून आजच्या मंगल प्रभात कार्यक्रमात आपण थांबूयात इथेच. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र 101 MHz FM बँड सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून. श्रोते हो, 6:25 झाली आहेत. ऐकूयात दिनविशेष.
1: श्रोते हो, आज आहे 11 जून. या दिवसाचं ऐतिहासिक महत्व काय आहे ते पाहूया. पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या उपस्थितीत Sukhoi-30K ही रशियन बनावटीची विमानं 11 जून 1997 या दिवशी भारतीय हवाई दलात दाखल झाली. 1866 अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना. आज जन्मदिवस असणारी काही प्रसिद्ध नावं ही आहेत. 11 जून 1897 या दिवशी क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल यांचा जन्म शहाजापूर इथं झाला. काकोरी कटात सहभाग घेतल्याबद्दल त्यांना वयाच्या 30व्या वर्षी फाशी देण्यात आलं. 1894 या दिवशी काइचिरो टोयोडा या टोयोटा मोटार कंपनीच्या संस्थापकाचा जन्म झाला. आज स्मृतिदिन असणारी काही महत्वाची नावं ही आहेत. 1997 या दिवशी इंग्लिश खाडी पोहून जाणारे पहिले भारतीय मिहिर सेन यांचं निधन झालं.
2: On the 27th of September 1958, 28-year-old Mihir Sen swims the English Channel. The first Indian to achieve this feat, Mihir Sen covers the distance of 31 miles from Dover to Calais in 14 hours and 45 minutes.
3: I wanted to do something difficult, something dangerous, something beyond this biological way of living that we do in India. I went to all the parts of the world so that I now have swims in all the 5 continents.
1: 1983, Udyogpati Ghanshyam Das Birla. 11 जून 1950 रोजी नामवंत साहित्यिक आणि स्वातंत्र्य सैनिक पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांचं निधन झालं. त्यांच्या श्यामची आई या पुस्तकाचा अनेक भाषांत अनुवाद झाला आहे. साधना हे साप्ताहिक त्यांनी सुरू केलं.
4: कया कधी तोडू नये बरं का श्याम.
5: मी कधी कया तोडत नाही बरं काय.

0: 1924 इतिहासाचार्य, लेखक, नाटककार आणि कवी वासुदेव वामन तथा वासुदेव शास्त्री खरे.
1: दिनविशेष आपण ऐकलत.
2: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर म्हणजे
3: जिल्ह्याच्या चारही दिशांना लाखो लोकांपर्यंत सहजपणे पोहोचणार प्रभावी रेडिओ माध्यम.
2: आकाशवाणी अहिल्यानगर म्हणजे
4: ज्ञान, माहिती आणि मनोरंजनासह सर्वात विश्वासार्ह बातम्या आणि माहितीचं साधन.
2: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र म्हणजे
3: जिल्ह्यात सर्वात प्रभावशाली आणि शक्तिशाली प्रक्षेपक.
2: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकू शकता जगभरात कुठेही.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, ऐकूयात चिंतन कार्यक्रमात संस्कार या विषयावर पुंडलिक गवंडी यांचे विचार. हा वाचक स्वर भारती कुलकर्णी यांचा.
1: उद्याचा भारत ज्यांच्या हातात आहे त्या तरुण मुलामुलींनी या वयात नशिल्या पदार्थांचं सेवन करणं यासारखं दुसरं दुर्दैव नाही. ज्या वयात शिक्षण घ्यायचं, अध्ययन करायचं, मनन चिंतन करायचं, त्यावर आपले काही विचार प्रकट करायचे, हे सारं सोडून देऊन कुठेतरी विचित्र ओंगाळवाण्या प्रकाराचं दर्शन चिल्लर पार्टीने करावं याला काय म्हणायचं. खरं तर ही त्या मुलामुलींची चूकच नाही, चूक आहे ती त्यांच्या पालकांची, त्यांच्या आईवडिलांची. आज प्रत्येक पालक हा फक्त पैशाच्या मागे धावतो आहे. संस्कारांची ऐशी की तैशी होऊन गेली त्याची मात्र कुणालाही फिकीर नाही. पालक आईवडील भरमसाठ पैसे देऊन मन मानेल तसं आपल्या मुलांना वागू देतात. हा त्यांचा दोष म्हणावा लागेल. नको त्या वयात नको त्या गोष्टींची रेलचेल ही विद्यार्थ्यांच्या घरातूनच होत असते. टीव्ही चॅनल, मोबाईल, इंटरनेटच्या सुविधांचं प्रदर्शन, पाश्चिमात्य संस्कृतीचं आकर्षण, त्यात भर पाडणारी भौतिक सुखसाधनं, चंगळवादाकडे चाललेली दृश्य, त्यांची चढाओढ, या साऱ्यातून आजचा पाल्यवर्ग भरडला जातो आहे. आईवडिलांना तर त्यांच्याशी संवाद करायलाही वेळ नाही. संवाद आजकाल पार विसरून गेले आहेत. पालकांच्या वलयांकित मित्रमंडळींचा संवाद, त्यांच्या पार्ट्या, त्यांचं खाणंपिणं, प्रसंगी बाहेर जाणं, या सगळ्या गोष्टी आजचा विद्यार्थी तथा पाल्य पाहतो आहे. आजचा समाज, समाजातली माणसं आपलेच आईवडील कसे वागतात याचा मागोवा ते घेतात. या सर्व गोष्टींचा परिणाम त्यांच्या मनावर होऊन ते या थराला न जातील तरच नवल. आज समाजात मद्याची दुकानं रस्तोरस्ती, शाळा कॉलेजच्या वाटेवर, तर काही अंशी त्यांच्या जवळसुद्धा असणं म्हणजे काय? कधीतरी त्याची गोडी घ्यायची इच्छा मनात होणारच ना. पुढारलेल्या सुसंस्कृत म्हणणाऱ्या समाजातली मुलं काय करतात? याचाही परिणाम सर्वसामान्य मुलांच्या मनावर झाल्याशिवाय राहत नाही. तू गावंढळ आहेस एवढं साधं तुला समजत नाही, अरे असा मागासलेला तरी तू कुठवर राहणार, अशी खुन्नस देणारी वक्तव्य ऐकली म्हणजे त्यातून मग आपोआप वाम मार्गाला जाण्याचा विचारांनी मन उद्दीपित होतं. त्यांना हे जमतं, मग आपल्याला का जमू नये, ही उदासीनतेची भावना मनात घर करून जाते. या गोष्टीतलं थ्रिल काय आहे अनुभव घ्यायला पाहिजे असं मनात येऊन जाणं हे साहजिकच आहे. प्रत्येकाकडे मुबलक पैसा आहे. मुलांच्या मागणीपेक्षा जास्त पैसे द्यायला आजचा पालक मागे पुढे पाहत नाही. तो पैशाचं काय करतो हे विचारायची पालकांची बुद्धी कुंठित झाली आहे. आज कुठलीही गोष्ट पैशाने विकत घ्यायची त्यांना सवय झाली आहे. घरातली कमावती आई या आईची पार मम्मी झाली आहे. आज आजी आजोबांच्या अंगणातल्या गोष्टी लोप पावत चालल्या आहेत, इतकं आपण गुंग झालो आहोत. कुणाला कुणाचा धाकही राहिलेला नाही. सगळीकडे बेबंदशाही दिसते आहे. कोणी कुणाला शहाणपणाच्या गोष्टी सांगण्याच्या भानगडीतच पडत नाही. कोणी ऐकून घ्यायच्या मनस्थितीतही राहिलेले नाही. आपल्या पाल्यांच्या समस्या जाणून घ्यायला, त्याच्यावर कळत नकळत नजर ठेवायला पालकांना आता नकोसं वाटतं. त्यांच्या

0: अलिरीती बघायला, त्यांच्यातले दोष दाखवून त्यांना योग्य मार्गाला आणायला आज कुठलाही पालक दुर्लक्ष करतो आहे. असली संस्कृती आपली नाही. आईला आईच म्हणणारी अशी आपली भारतीय संस्कृती आहे. तिची मम्मी करू नका. आई या शब्दात फार मोठं सामर्थ्य आहे. त्याला गालबोट लागता कामा नये. हेच आपल्या भारतीय संस्कृतीने अनादिकालापासून सांगितलेलं आहे. त्याची आपण जपणूक करायला पाहिजे हे आजच्या पालकांनी समजून घेणं गरजेचं आहे.
1: चिंतन कार्यक्रमात संस्कार या विषयावर पुंडलिक गवंडी यांचे हे विचार आज आपण ऐकलेत. वाचक स्वर होता भारती कुलकर्णी यांचा.
2: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:15 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
3: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
4: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
3: 0241-242-7620 या दूरध्वनी क्रमांकावर.
1: शंभरोश 1 MHz FM बँड सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून, लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रासोबत. सकाळच्या प्रसारणात सर्व श्रोत्यांचं मी वीणा दिघे पुन्हा एकदा स्वागत करते.
2: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
1: श्रोते हो, आपण आता जाणून घेणार आहोत आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 होत आलेली आहेत आणि ही रूपरेषेची वेळ. श्रोते हो, रूपरेषेनंतर म्हणजे 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात नैसर्गिक शेती याविषयीची माहिती आज आपण ऐकू शकाल. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात प्रोस्टेट कॅन्सर याविषयी जुनेद शेख यांची मुलाखत, सादरकर्त्या संगीता अरसपुरे. 6:50 त्रिमुखे हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास याविषयी दीपाली देवकर यांची मुलाखत, सादरकर्ते सचिन लाडोळे. 6:55 मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक, संकलक नवनाथ खराडे. आणि 7:00 आजचा सुविचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 आम्ही प्रसारित करू प्रायोजित कार्यक्रम श्री विश्व वल्लभ आयुर्वेद. 7:50 आणि 8:20 सुगम संगीत. दरम्यान 7:15 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सरला हरवूया. श्रोते हो, आज सकाळी 8:40 साने गुरुजी स्मृती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची. सकाळी 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी कार्यक्रमात आज हिंदी चित्रपट संगीत. सकाळी 9:30 या वेळेत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम. 10:00 ऐकू शकाल हिंदी चित्रपट संगीत. श्रोते हो, 10:30 जितेंद्र घोडके सराफ पुणे प्रायोजित कार्यक्रम आणि त्यानंतर मिश्र संगीत. 11:00 मराठी चित्रपट संगीत. 11:15 आपली गाणी आणि 11:28 एनसीआरटी द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

दुपारी 12 वाजता वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. ही निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची. दुपारी 1 ते संध्याकाळी 5:02 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आणि नियोजित वेळी आकाशवाणी मुंबई केंद्राची मराठी बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोतेहो, आपण ऐकत आहात कार्यक्रमांची रूपरेषा. 5:02 आमच्या सायंकालीन प्रसारणाला सुरुवात होईल मिक्स मसाला कार्यक्रमानं.

यामध्ये. यानंतर 5:30 युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. 6:00 मराठी चित्रपट संगीत. 6:35 सांगितली जाईल कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 लोकसंगीत. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. श्रोते हो, आज संध्याकाळी 7:30 शेतकरी बंधू भगिनींसाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणीमध्ये आज ऐकू शकाल लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो बळीराजा. आजचा विषय जमिनीचे आरोग्य आणि माती परीक्षणाचे महत्व. आणि यामध्ये सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या मृद विज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ श्रीगणेश शेळके. या कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे.

रात्री 8:15 ऐकू शकाल मिश्र संगीत, 8:35 सुगम संगीत आणि रात्री 9 हॅलो गीत बहार हा फोन इन कार्यक्रम. सूत्रसंचालन आणि निवेदन रेणुका कौंडिण्य यांचं.

0: श्रोत्यांचा मनपसंत हिंदी गीतांचा अर्थात जुन्या हिंदी गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा रात्री 10 वाजता आणि 10:25 केंद्र सरकारच्या 12 वर्षापूर्वी पूर्तीनिमित्तानं वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका सायन्स अँड टेक आज भाग 11 श्रोते हो आपण ऐकू शकाल. वेळ लक्षात असू द्या 10:25 आणि याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळी सहक्षेपित केली जातील. ही होती रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो सकाळचे 6:40 झाली आहेत. कृषीवाणी कार्यक्रमात ऐकूयात नैसर्गिक शेती याविषयी माहिती. वाचक स्वर अंकुश जोशी यांचा.
1: मुख्य पिकाचा उत्पादन खर्च आंतरपिकाच्या उत्पन्नातून भरून काढणं आणि मुख्य पीक बोनस पीक म्हणून घेणं म्हणजे झिरो बजेट. कारण या झिरो बजेट मंत्रात पिकांना विकत घेऊन काहीही टाकावं लागत नाही. शेणखत, रासायनिक खत, सूक्ष्म अन्नद्रव्य अजिबात टाकायची नाहीत. किडी, रोग नियंत्रण, संकरित बियाणं अगर कोणत्याही अवजारानं मशागत करायची नाही. संपूर्णतः निसर्गावर अवलंबून शेती करायची. उत्पादन कमी मिळेल, पण जे काही मिळेल ते उत्पादन विषमुक्त, पौष्टिक, उत्कृष्ट चवीचं, स्वादाचं मिळेल. या नैसर्गिक मालाला प्रचंड मागणी असून दुपटीनं भाव मिळतो. जमीन सुपीक, समृद्ध, संपन्न बनते. नैसर्गिक पद्धतीनं पिकवलेलं धान्य खाणाऱ्यांना रोगमुक्त करते. नैसर्गिक शेतीत कार्बन डायऑक्साईड वायू जास्तीत जास्त शोषला जातो, त्यामुळं ग्लोबल वॉर्मिंग, वैश्विक तापमानात घट होते. उत्पादन कमी पण उत्पन्न नक्कीच जास्त मिळतं. जमीन अन्नपूर्ण आहे, ती सर्व काही पिकांना पुरवते. जमिनीच्या पोटात जसं जसं आपण खोलवर जाऊ तसतसा अन्नद्रव्याचा साठा खूप असतो. तिथे अन्नद्रव्याचा महासागर आहे. तो पिकांना मिळवून देण्याचं काम केशाकर्षण शक्ती, गांडुळं, जनावरांचं खत, जमिनीतील कोट्यवधी सूक्ष्मजीव ह्युमस हे करतात. नैसर्गिक शेतीत गाईचं शेण, गूळ, कडधान्याचं पीठ, पाणी यांचं मिश्रण म्हणजे जीवामृत तयार करून ते शेतीला पुरवलं पाहिजे, यावर भर दिला आहे. जीवो जीवस्य जीवनम. कीड आणि रोगाचं नियंत्रण 98% निसर्गच करतो. मिश्र पीक पद्धतीमुळे ओलाव्याचं बाष्पीभवन न होता पिकांना मिळतो. ही सगळी निसर्गतत्वे नैसर्गिक शेतीत अंमलात आणली जातात. नैसर्गिक शेतीत उसात 8 फुटांचा पट्टा घेऊन त्या पट्ट्यात चवळी, कांदा, तूर, धणे, गहू ही पिकं, तर बाजरीत कडधान्य, मिरची, रब्बी ज्वारीत हरभरा, खरीप ज्वारीत मूग, चवळी, उडीद, सूर्यफुलात उडीद, हरभरा, कापसात कांदा, उडीद,

0: चवळी, झेंडू, संत्रा, मोसंबी, सीताफळात शेवगा, तूर, मिरची, द्राक्षात चवळी, मिरची, हळद, डाळिंबात शेवगा, मिरची, झेंडू, तुळस, गव्हात मोहरी, धने, केळीत झेंडू, शेवगा, वेलवर्गीय भाज्या, आंब्यात आवळा, शेवगा, तूर, मिरची, कांदा, एरंड, तूर, बाजरी, सोयाबीन अशी पिकं घेतली जातात. म्हणजे नैसर्गिक शेतीत एक मुख्य पीक आणि त्या पिकात 1, 2, 3, 4 आंतरपिकं घेतली जातात. त्यांना मशागत, खत, कीडनाशकं, पाणी पूर्णतः निसर्ग पुरवतो. वरून माणसानं काहीही द्यायचं नाही. निसर्ग शेतीचा दाखला देताना जंगलाचं उदाहरण घेतलं जातं. त्या झाडांना वाढण्यासाठी कोणतीही अन्नद्रव्य वरून पुरवली जात नाहीत. हवा, पाणी, सूर्यशक्ती, अन्नद्रव्य निसर्ग पुरवतो, मानव नाही. मानवाला निर्मिती क्षमता दिलेली नाही. मानव म्हणजे केवळ सहाय्यक आहे. मानव केवळ रूपांतर करू शकतो. तृणधान्य, कडधान्य, फळं केवळ निसर्ग निर्माण करू शकतो. मानव निर्मित एखादा कारखाना करू शकत नाही. नैसर्गिक शेतीची तत्त्व पटतात त्यापेक्षा सेंद्रिय शेतीची पद्धत तत्त्व पटतात. त्याचं मुख्य महत्त्वही कळतं पण वळत नाही. याचं मुख्य कारण वाढती लोकसंख्या. वाढत्या खात्या तोंडांना पुरळ एवढं धान्य नैसर्गिक शेती देऊ शकत नाही हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे. त्यामुळं झिरो बजेट शेतीचा पूर्णपणे अवलंब न करता त्यातली मिश्रपीक पद्धत, आंतरपीक पद्धत, गांडूळ निर्मिती, ह्युमसचा पुरवठा आणि सूक्ष्मजीव निर्मिती या गोष्टी स्वीकारायला काहीच हरकत नाही.
1: नैसर्गिक शेती याविषयी माहिती आज आपण ऐकलीत कृषीवाणी कार्यक्रमात. वाचक स्वर होता अंकुश जोशी यांचा.
2: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
3: पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
2: गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
3: 105 beds अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
4: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
5: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
4: थायरॉइडच्या गाठी,
5: गर्भाशयातील फायब्रॉइड,
4: वाढलेली प्रोस्टेट,
5: विविध बायोप्सीज,
4: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
5: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
4: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
5: फोन 74008440088.
4: 74008440088.
1: श्रोते हो, 7:15 वाजलेत. ऐकूयात कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
2: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर.
3: सावधान, गर्भाशयाच्या सर्वच तक्रारींसाठी गर्भाशय काढून टाकणं चुकीचं आहे. तसंच वंध्यत्व असणाऱ्या सर्व जोडप्यांनी टेस्ट ट्यूब बेबीची ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही.
2: ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरी, IVF तंत्रज्ञान, वंध्यत्व निवारण, वेदनारहित प्रसूतीसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर.
1: आज ऐकूयात प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर डॉक्टर जुनेद शेख यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत. सादर करत्या संगीता अरसपुरे.
6: डॉक्टर नमस्कार.
7: डॉक्टर, आजच्या भागात आमच्या श्रोतांना सांगाल की प्रोस्टेट कॅन्सर झाला आहे की नाही हे कसं तपासायचं?
6: हे बघा, जे कोणी रुग्ण आहे, जसं आपण लक्षणांबद्दल बोललो की लघवीला आग होणे, जळजळणे, रक्त जाणे किंवा लघवी करायला त्रास होणे, प्रोस्टेट ग्रंथी वाढीचे हे लक्षणं आहेत. तर हे जे रुग्ण आहेत ज्यांना हे त्रास चालू झालेले आहेत यांनी लवकरात लवकर जवळपास जे काही मूत्ररोग तज्ज्ञ आहेत त्यांना भेटायला पाहिजे. मग मूत्ररोग तज्ज्ञ काय करतात की त्यांची ते पहिले तपासणी करतात, क्लिनिकल एक्झामिनेशन, म्हणजे आम्ही रेक्टल एक्झामिनेशन म्हणतो, मलमार्गाद्वारे एक बोट टाकून आम्ही तपासणी करतो की प्रोस्टेट जी गाठ आहे ती कशी आहे, ती हार्ड आहे की ती सॉफ्ट आहे, कशी कन्सिस्टन्सी आहे, त्याच्यामध्ये काही आम्हाला पाल्पेबल नोड्युल्स आम्ही म्हणतो की हार्डनेस आहे का, आणि आम्हाला एक सस्पिशन येते. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त काही आम्ही युरिन रिपोर्ट्स असतात, ब्लड रिपोर्ट असतात. ब्लड रिपोर्टमध्ये प्रोस्टेटसाठी एक स्पेसिफिक रिपोर्ट आहे ज्याला आम्ही म्हणतो PSA रिपोर्ट, प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजेन. हा एक महत्त्वाचा रिपोर्ट आहे. हा एक स्क्रीनिंगसाठी आम्ही यूज करतो. इन जनरल जे हेल्थ पॅकेजेस असतात 50 वर्षानंतर जे काही ब्लड रिपोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये सगळीकडेच PSA एक रिपोर्ट केला जातो.

0: त्याच्यामध्ये आम्हाला एक आयडिया येते की प्रोस्टेट कॅन्सर वाढ होत आहे का. हा रिपोर्ट जर वाढलेला असला आणि आम्हाला जर क्लिनिकली वाटलं की एक्झामिनेशन नंतर की गाठमध्ये हार्डनेस आला आहे, अशा रुग्णांमध्ये आम्ही मग प्रोस्टेट कॅन्सर सस्पेक्ट करतो आणि मग बायोप्सी करतो. ज्याला आम्ही म्हणतो की टिश्यू काढून घेणे. वेगवेगळ्या प्रकारची प्रोस्टेट बायोप्सी राहते, ती बायोप्सी जर केली तर त्याच्यामध्ये आम्हाला टिश्यू भेटते एक, आणि त्याचा आम्ही पॅथॉलॉजी एक्झामिनेशन करतो. तर ही एक सर्वात महत्त्वाची तपासणी आहे. त्याच्यामध्ये आम्हाला कन्फर्मेशन भेटते की आपल्याला प्रोस्टेट कॅन्सर आहे की नाही आहे. याच्यानंतर मग आम्ही बघतो की प्रोस्टेट कॅन्सर कुठे कुठे पसरला आहे. काही रुग्णांमध्ये आम्हाला रिझल्ट जे आहे ते एकदम स्ट्रेट फॉरवर्ड नाही भेटत, तर आम्ही अशा रुग्णांमध्ये पहिले बायोप्सीच्या आधी MRI करून घेतो. सोनोग्राफी प्रत्येक रुग्णांमध्ये केली जाते. तर हे रिपोर्ट्स असतात जे रेडिओलॉजीचे रिपोर्ट्स आहेत, MRI आहे, सोनोग्राफी आहे आणि मग बायोप्सी आहे. मग बायोप्सी झाल्यानंतर जर रुग्णाला पॉझिटिव्ह रिपोर्ट्स आले मग याच्यामध्ये नेक्स्ट स्टेप असते की आपल्याला बघायचं की प्रोस्टेट कॅन्सर कुठे कुठे पसरला आहे. तो तिथल्या तिथे आहे की तो पसरलेला आहे, कारण की त्या स्टेजिंगवरतीच प्रोस्टेट कॅन्सरचं मेन ट्रीटमेंट आहे. तर हे तपासण्यासाठी आम्ही काही रुग्णांमध्ये CT स्कॅन करतो, पण आजकाल जे आहे नवीन टेक्नॉलॉजी ते आहे पेट स्कॅन म्हणून रिपोर्ट करण्यात येत आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण बॉडीचा स्कॅन केला जातो आणि आम्हाला कळते की कुठल्या कुठल्या बोन्समध्ये किंवा नोड्समध्ये किंवा लंग्स आहेत, लिव्हर आहे, ब्रेन आहे, इकडे जे आपले अवयव आहेत बॉडीमधले तिथे किती पसरला आहे आणि किती किती तो आपल्याला दिसत आहे. तर याच्यावरती मग आमचं ट्रीटमेंट प्लॅन होते.
1: तर आता आपण ट्रीटमेंटकडे वळणार आहोत. तर स्टेज 1 आणि स्टेज 2 याला काय ट्रीटमेंट केली
0: हे बघा. स्टेज 1 आणि स्टेज 2 जे आहे याचा अर्थ असा आहे की कॅन्सर खूप जास्त पसरलेला नाही आहे, तो प्रोस्टेट गाठीमध्येच आहे. तर हे रुग्णासाठी खूप चांगली गोष्ट आहे की तो पसरलेला नाही आहे. तर याच्यामध्ये जी सर्वात चांगली ट्रीटमेंट आहे ती आहे रोबोटिक सर्जरी. आता लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये जर पेशंट फिट आहे आणि त्याचा आजार कुठेच पसरला नाही आहे आणि बाकी पॅरामीटर्सही त्याचे बरे आहेत, तर अशामध्ये जो गाठ आहे ती पूर्णच आम्ही काढून घेतो. तर प्रोस्टेट सर्जरी आपण याला रॅडिकल प्रोस्टेट सर्जरी म्हणतो, जी रोबोटिक्सद्वारा आजकाल केली जाते आणि त्याचे रिझल्ट खूप उत्तम आहेत आणि पेशंटची रिकव्हरी त्याच्यामध्ये खूप चांगली आहे.
2: प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर डॉक्टर जुनेद शेख यांची वैद्यही चवरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलेत. सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही निर्मिती होती आकाशवाणी नागपूर केंद्राची आणि हा कार्यक्रम होता बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
3: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर.
4: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
5: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
4: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
5: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सावेडी कमानी जवळ नगर मनमाड रोड अहिल्यानगर.
6: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल. मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89999 84 165.
2: हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो प्रसारित करत आहोत कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर.
7: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर. पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली त्रिमुखे हॉस्पिटल.
8: पल्मोनरी फंक्शन टेस्ट, दुर्बिणीद्वारे फुफ्फुस आणि श्वसन मार्गाची तपासणी, TB, दमा, निमोनिया, फुफ्फुसाचा कर्करोग यासारख्या आजारांच्या अत्याधुनिक उपचारासाठी छाती रोग तज्ञ डॉक्टर प्रणाली त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर. संपर्क 94 222 80 380.
2: स्त्री, निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास याविषयी दीपाली देवकर यांची मुलाखत आपण ऐकूयात. सादर करते सचिन लाडोळे.
9: मॅडम नमस्कार.
10: नमस्कार मॅडम.
9: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
10: थँक्यू.
9: दीपाली मॅम, क्लायमेट लीडरशिप मध्ये महिलांची भूमिका आणि स्थानिक अनुभव जागतिक पातळीवर कसे पोहोचत आहेत, तर याविषयी आपण काय सांगू शकाल?
10: आज क्लायमेट चेंज हा संपूर्ण मानव जाती समोरचा मोठा प्रश्न बनला आहे. पावसाचं बदलतं स्वरूप, जंगलाची घट, पाण्याचं संकट आणि वाढत जाणारी पर्यावरण अस्थिरता याचा सर्वाधिक परिणाम ग्रामीण आणि आदिवासी महिलांवर होत आहे. आम्ही एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन मार्फत स्थानिक महिलांचे अनुभव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये प्रामुख्याने कन्व्हेन्शन ऑफ बायोडायव्हर्सिटी लाईक सीबीडी वुमन कॉकस या जागतिक मंचावर बायोडायव्हर्सिटी, वुमन लीडरशिप, इंडिजिनियस नॉलेज आणि

0: क्लायमेट ऍक्शन या विषयावर आम्ही चर्चा करतो. आज जगाला हे जाणवत आहे की महिलांच्या सहभागाशिवाय पर्यावरण संवर्धन पूर्ण होऊ शकत नाही, कारण पाणी, जंगल, शेती आणि कुटुंब व्यवस्थापन या सर्व गोष्टींशी महिलांचं दैनंदिन आयुष्य जोडलेलं असतं. आपण बघतो की हे सगळं महिला मोठ्या सचोटीने करत आहेत.
1: बरोबर.
0: एक ग्रामीण महिला जेव्हा पाण्यासाठी अनेक किलोमीटर चालते तेव्हा ती क्लायमेट चेंजचा परिणाम प्रत्यक्ष अनुभवत असते. एक आदिवासी महिला जंगलातील जैवविविधतेचं संरक्षण करते तेव्हा ती प्रत्यक्ष कन्झर्वेशन लीडरशिप निभावत असते. संस्था महिलांच्या अनुभवांना, त्यांच्या स्थानिक ज्ञानाला आणि त्यांच्या प्रश्नांना धोरणात्मक चर्चापर्यंत पोहोचवण्याचं काम करते. सध्या मी UN, IUCN, इंटरनॅशनल रेंजर फेडरेशन आणि इतर अनेक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये या विषयावर काम करत आहे आणि सातत्याने त्यांचा आवाज पुढे मांडत आहे.
1: खूप छान मॅम.
0: आणि स्थानिक महिलांचे अनुभव हे केवळ कथा नाही आहेत बरं, तर त्या क्लायमेट रेझिलियन्स आणि सस्टेनेबल लिव्हिंग हे महत्वपूर्ण उदाहरण त्या साबित करत आहेत. आम्ही विविध महिला कन्झर्वेशन लीडर्स, वुमन रेंजर्स आणि ग्रासरूट चेंज मेकर्स यांना एकमेकांशी जोडण्याचाही प्रयत्न करतो. या संवादातून महिलांना नवीन संधी, प्रशिक्षण आणि जागतिक दृष्टिकोन मिळवून देत आहोत. आज SDG म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, याच्यामध्ये जेंडर इक्वालिटी आणि क्लायमेट ऍक्शन हे दोन्ही विषय अत्यंत महत्वाचे मानले जातात. महिलांना निर्णय प्रक्रियेत समान सहभाग मिळणं, स्थानिक समुदायांना विकास प्रक्रियेत सामावून घेणं आणि पर्यावरण संरक्षणाला लोक चळवळ बनवणं ही काळाची गरज आहे. एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन हे स्थानिक ते जागतिक या प्रवासात महिलांच्या नेतृत्वाला बळकटी देत आहे. आमची संस्था सांगते की पर्यावरण संवर्धन हे केवळ सरकारी धोरण नाही तर समाजाच्या सहभागातून घडणारं सामूहिक उत्तरदायित्व आहे.
1: तर एकूणच असं म्हणता येईल की आपण जे कार्य करत आहात त्यातून महिलांना नवीन संधी, प्रशिक्षण आणि एक नवा दृष्टिकोन मिळत आहे असं म्हणायला हरकत नाही. तर मॅम, खूप छान असं आपलं हे काम आहे आणि याविषयी खूप छान आपण माहिती सांगितली, त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: थँक्यू मॅम.
2: स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास यावर्षी दीपाली देवकर यांची मुलाखत आपण ऐकलीत. सादरकर्ते होते सचिन लाडोळे, निर्मिती होती आकाशवाणी नागपूर केंद्राची आणि हा कार्यक्रम होता त्रिमुखे हॉस्पिटल परिसर.
3: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर.
2: 6:55 झालेली आहेत.
4: अहो अहो, काय होत आहे तुम्हाला? तुमची एक बाजू लुळी का पडली आहे?
5: आई, हा पॅरालिसिसचा अटॅक असावा, चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
4: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात, म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
6: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
4: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
7: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
8: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
7: स्वामी समर्थ मंदिराजवळ, झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
8: संपर्क 232-29-29.
9: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
10: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
9: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
10: फोन नंबर 0241-235-3515.
9: मोबाईल 960-44-988-36.
2: आपण आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रासोबत. श्रोते हो, ऐकूयात मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
11: मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणारं मॅककेअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
12: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅककेअर हॉस्पिटल मध्ये.
13: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
12: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
13: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप.
12: मॅककेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
2: संकलक नवनाथ खराडे. श्रोते हो नमस्कार. सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी. ऊसतोड कामगारांना ओळखपत्र वितरणास प्रारंभ. ज्ञानभारतम ॲपवर दुर्मिळ हस्तलिखिते नोंदणीचे आवाहन. अंध व्यक्तींचं जीवन प्रकाशमय करण्यासाठी मरणोत्तर दृष्टीदान करा, डॉक्टर साताप्पा खरबडे यांचं प्रतिपादन.

0: उत्पादन. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल निवडणुकीत टाकळी मानूरचे ॲडव्होकेट गणेश शिरसाट विजयी आणि राज्य परिवहन महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे 2 दिवसीय अधिवेशन. घडामोडी सविस्तर. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं राज्यातील ऊसतोड कामगारांचं सर्वेक्षण नोंदणी आणि ओळखपत्र वितरण अभियानास प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायत पंचायत समिती तसेच संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून सर्वेक्षणासह नोंदणीचं काम सुरू करण्यात आलं आहे. जिल्ह्यातील सर्व ऊसतोड कामगारांनी आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालय संबंधित पंचायत समिती अथवा सर्वेक्षण पथकाशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन सहाय्यक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार यांनी केलं आहे. नोंदणीकृत कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक विश्वस्त संस्था मंदिरं मठ आश्रम धार्मिक आणि शैक्षणिक संस्था तसंच प्रतिष्ठानांनी जतन केलेल्या दुर्मिळ हस्तलिखिते पोथ्या धार्मिक ग्रंथ अभिलेख तसंच आयुर्वेद गणित विज्ञान खगोलशास्त्र इतिहास समाज सुधारणा गडकिल्ले लोकपरंपरा आदी विषयांवरील दुर्मिळ हस्तलिखिते दस्तऐवजांची माहिती केंद्र शासनाच्या ज्ञानभारतम ॲपवर 15 जूनपर्यंत नोंदवावी असं आवाहन धर्मादाय उपायुक्तांनी केलं आहे. अंध व्यक्तींचं जीवन प्रकाशमय करायचं असेल तर प्रत्येकानं मरणोत्तर दृष्टीदानाचा संकल्प केला पाहिजे असं प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ सातापा खरबडे यांनी केलं. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथे राष्ट्रीय सेवा योजना तसंच विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीनं नेत्रदान जनजागृती आणि मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी ते बोलत होते. नेत्रतज्ज्ञ डॉ संदीप निमसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पाथर्डी तालुक्यातील टाकळी मानूर येथील भूमिपुत्र ॲडव्होकेट गणेश बाप्पासाहेब शिरसाट यांनी महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल निवडणुकीत विजय मिळवला आहे. बार कौन्सिलच्या या निवडणुकीत सर्वात कमी वयात सदस्य होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. या निवडणुकीत प्रथम पसंतीची दुसऱ्या क्रमांकाची मतं त्यांनी मिळवली आहेत. राज्य परिवहन महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं 2 दिवसीय राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशन 12 आणि 13 जून रोजी नंदुरबार इथं आयोजित करण्यात आलं आहे अशी माहिती संघटनेचे पदाधिकारी बलभीम कुबडे यांनी दिली. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी. ऊसतोड कामगारांना ओळखपत्र वितरणास प्रारंभ. ज्ञानभारतम ॲपवर दुर्मिळ हस्तलिखित नोंदणीचं आवाहन. अंध व्यक्तींचं जीवन प्रकाशमय करण्यासाठी मरणोत्तर दृष्टीदान करा. डॉ साताप्पा खरबडे यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल निवडणुकीत टाकळी मानूरचे ॲडव्होकेट गणेश शिरसाट विजयी आणि राज्य परिवहन महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं 2 दिवसीय अधिवेशन. आणि याचबरोबर अहिल्यानगर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते
1: हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणारं मॅक केअर हॉस्पिटल झोपडी कॅन्टीन मागे सावेडी अहिल्यानगर.
0: आपण ऐकत आहात लोकशिक्षणाची प्रभावी वाणी आकाशवाणी. हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो ऐकूयात आजचा सुविचार. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी. साने गुरुजी. आजचा सुविचार आपण ऐकलात.

आपल्या नावाला साजेस असं हे व्यक्तिमत्व. सुमंताईंच्या आठवणींना उजाळा देणारा फोन गाणी हा कार्यक्रम जरूर ऐका शुक्रवारी सकाळी 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.

0: देशातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आय टी कंपन्यात नोकरी करण्यासाठी आवश्यक BSc डाटा सायन्स अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सुवर्ण संधी.
1: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहिल्यानगर उपकेंद्रात उपलब्ध.
0: प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रता, विद्यार्थी इयत्ता 12वी विज्ञान शाखेतून गणित विषयासह उत्तीर्ण असावा.
1: प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरित विद्यापीठाच्या बाबुर्डी घुमट इथल्या अहिल्यानगर उपकेंद्राशी संपर्क साधावा.
0: अधिक माहितीसाठी 0241 23 23 682 दूरध्वनी क्रमांकावर आजच संपर्क साधा.
2: श्रोतेहो, आता एक निवेदन ऐका. हॅलो बळीराजा या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत हॅलो बळीराजा या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा 11 जूनचा अर्थात आजचा विषय जमिनीचं आरोग्य आणि माती परीक्षणाचं महत्त्व. तज्ज्ञ असतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदविज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर श्री गणेश शेळके. कार्यक्रमाच्या प्रसारणाची वेळ आज सायंकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत आणि शेतकरी बांधवांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 0241 242 34 71 आणि 242 36 72. हॅलो बळीराजा या कार्यक्रमाचं निवेदन आपण ऐकलं.
3: वणक्कम.
4: नमस्कार.
5: नमस्कार.
3: राम राम.
4: अस्सलाम वालेकुम.
5: सत्श्रीकाल जी.
6: या सर्वांचा अर्थ एकच.
2: शंभरोंश एक मेगाहर्ट्झ FM बँड सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपद्वारे लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून जगभरातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.

0: श्रोतेहो, वेळेकडे लक्ष असू द्या. सकाळचे ठीक 7:05 झाली आहेत.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी, पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
2: भाऊजी, कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
4: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
5: मग
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852. दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
6: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
4: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
0: हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 7:07 होत आहेत. श्रोते हो, आता यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि तत्पूर्वीचे काही संदेश आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या
1: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

0: वॉचमॅन वॉचमॅन अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्धा तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमा खर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आकाशवाणी पुणे, मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या प्रगतीसाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया सुरूच राहणार, रालोआच्या अभिनंदन बैठकीत पंतप्रधानांचं ठाम प्रतिपादन. पंतप्रधानांचा विक्रमी कालखंड देशासह राज्याच्या विकासाचा महत्त्वपूर्ण काळ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार. जागतिक दर्जाची आरोग्य सेवा देणाऱ्या मेडिसिटीच्या उभारणीसाठी राज्य सरकार आणि क्लिव्हलँड क्लिनिक यांच्या दरम्यान सामंजस्य करार आणि राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये बुडून 8 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. भारताचं सर्वाधिक काळ नेतृत्व करणारे निवडून येणारे पंतप्रधान होण्याचा मान मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सर्व स्तरातून काल अभिनंदनाचा वर्षाव झाला. जागतिक स्तरावरील नेत्यांनीही त्यांचं अभिनंदन केलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करणारा ठराव काल मंजूर केला. नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं आयोजित रालोआच्या बैठकीत विशेष राजकीय ठराव मांडण्यात आला, त्याला सर्व घटक पक्षांनी अनुमोदन दिलं. या परिषदेला संबोधित करताना पंतप्रधानांनी देशातल्या 140 कोटी जनतेच्या आशा आकांक्षांची नक्की पूर्तता होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला. 2014 रालोआ सरकारवर विश्वास ठेवलेल्या जनतेचा आत्मविश्वास आता दुणावला आहे. योग्य उद्दिष्ट ठेवून सरकार चालवलं तर वेगानं विकास घडू शकतो, हे पहिल्यांदा घडलं. इतक्या दीर्घकाळ सेवेची संधी मिळणं हे जनतेच्या परिपक्वतेचं लक्षण असल्याचंही मोदी यांनी नमूद केलं. गेल्या 12 वर्षात सरकारनं 25 कोटीहून अधिक नागरिकांना गरिबीतून वर काढलं आहे. विकसित भारत हे केवळ सरकारचं राजकीय पक्षाचं स्वप्न राहिलं नसून तो देशातल्या प्रत्येक व्यक्तीचा संकल्प झाला असल्याचंही त्यांनी नमूद केलं. देशाचा वाढता विकासदर, तिहेरी तलाकविरोधी कायदा, CAA, भारतीय न्याय संहिता, एक पद एक पेन्शन आदींचा संदर्भ देत देशाच्या प्रगतीसाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया अशीच सुरू राहील असं ठाम प्रतिपादन त्यांनी केलं. एका टप्प्याचा हा प्रवास केवळ आकडेवारीचा नसून देशानं पहिल्यांदाच आपली क्षमता ओळखून अस्थिरतेच्या काळात महत्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न केल्याचं मोदी यांनी नमूद केलं. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह रालोआची सत्ता असलेल्या सर्व 22 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच आघाडीतील भागीदार पक्षांचे नेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत देशाबरोबरच राज्याच्या विकासालाही नवी दिशा मिळाली आहे. पंतप्रधानांचा हा विक्रमी कालखंड देशाच्या विकासाचा महत्त्वपूर्ण काळ असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना काढले. गेल्या 12 वर्षात राज्याला

0: पंतप्रधानांनी भरीव सहकार्य केलं असून राज्यातील अनेक महत्वाकांक्षी पायाभूत सुविधांसह विकास प्रकल्पांना केंद्राकडून पाठिंबा मिळाल्याचं फडणवीस म्हणाले. मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात राज्याच्या विकासाला अभूतपूर्व गती मिळाल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. देशाच्या 21 वर्षांच्या विकासाचा पथदर्शी आराखडा देशासमोर ठेवल्याचं सांगून राज्याला गेल्या 12 वर्षात 10 लाख कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचं ते म्हणाले. मराठी भाषेला अभिजात दर्जा देणं असो की राज्यातल्या किल्ल्यांना युनेस्कोच्या यादीत मिळालेलं स्थान, अयोध्येचं राम मंदिर ते कलम 370 काढून टाकणं यासारख्या ऐतिहासिक निर्णयांमुळे देशवासियांच्या अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्याचं शिंदे म्हणाले. पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देणाऱ्या ऑपरेशन सिंदूरचं यश देखील मोदी यांच्या ठाम नेतृत्वामुळे मिळाल्याचं शिंदे यांनी नमूद केलं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांच्या वतीनं पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या. मोदी यांनी त्यांच्या विक्रमी कारकिर्दीमध्ये देशवासियांमध्ये विश्वास निर्माण केल्याचं सांगून मोहोळ म्हणाले,
1: कठोरपणे कर्तव्याचे पालन, निर्णय घेण्याची इच्छाशक्ती, दूरगामी विचार करण्याची क्षमता, संकल्पना सिद्धीमध्ये परावर्तित करण्याचे सामर्थ्य, देशातील सामान्य माणसाला विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची हातोटी आणि जगासमोर देशाचा सन्मान उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न, या मिश्रणातून मोदीजींचे नेतृत्व उजळले आहे. सरकार घोषणा देते आणि त्या प्रत्यक्षात येतात याची अनुभूती सामान्य नागरिक आता घेतो आहे. विकास आणि विरासत या दोन्हींचे महत्व समान पद्धतीने रुजणारा नेता ही मोदीजींची सार्थ ओळख बनली आहे. जनतेच्या हृदयस्थान निर्माण करणाऱ्या मोदीजींना परमेश्वर उदंड आयुष्य आणि ऊर्जा देवो. या निमित्तानं पुन्हा एकदा पुणेकरांच्या वतीनं ही शुभेच्छा.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालगत जवळपास 250 एकर क्षेत्रावर नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी ही जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था उभारण्याच्या दृष्टीनं काल क्लिव्हलँड ओहायो इथं राज्य सरकार आणि क्लिव्हलँड क्लिनिक ब्रुकफील्ड आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे यांनी ओहायो इथं या करारावर स्वाक्षरी केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरस्थ माध्यमातून उपस्थित होते. रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि प्रतिभा यांना एकत्र आणणारी जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. संशोधन आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी यांच्यातील तफावत दूर करण्यासाठी विद्यापीठं, उद्योग, स्टार्टअप्स, गुंतवणूकदार आणि शासकीय संस्था यांच्या दरम्यान प्रभावी समन्वय आवश्यक असल्याचं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि कॅनियस इंटरनॅशनल यांच्या सहयोगानं आयोजित तंत्रज्ञान संक्रमण आणि नवोपक्रम गतिवर्धन यावरील कार्यशाळेचं उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर, COEP तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक सुनील भिरुड, कॅनियस इंटरनॅशनलचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद पिंपरकर यांच्यासह विद्यार्थी आणि उद्योजक उपस्थित होते. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कर्तव्य दक्ष असणाऱ्या पोलिसांचा काल पुण्यात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. एका खासगी माध्यम समूहाकडून आयोजित हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचं राज्यपाल यावेळी म्हणाले. विकसित भारताकडे वाटचाल करताना राष्ट्र उभारणीला मदत करणाऱ्या बातम्या आणि दृष्टिकोन मांडण्याबाबत पत्रकारितेत विचार व्हावा असं आवाहन त्यांनी केलं. शहरांची वाढती लोकसंख्या पोलिसांच्या ताणात भर घालते, मात्र त्यांच्या कामाची क्वचितच प्रशंसा होते असंही मत त्यांनी व्यक्त केलं. सांस्कृतिक

0: मंत्रालयाने वर्ष 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची काल घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्रातील कथक नृत्यगुरू मनीषा साठे, गायक पंडित अरुण कशाळकर, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, भारुडकार भावार्थ देखणे आदींचा समावेश आहे. राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये काल 8 जणांचा बुडून मृत्यू झाला. बीड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र पुरुषोत्तमपूर इथं सिंदफणा नदी पात्रात भाविकांना घेऊन जाणारी नाव नदीच्या मध्यभागी असताना उलटली. यामध्ये 35 भाविक होते. यापैकी 2 महिलांचा मृत्यू झाला असल्याचं वृत्त आहे. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जलाशयात नाव उलटल्यानं 2 तरुणांचा बुडून मृत्यू झाला. जलाशय परिसरात फिरायला गेलेल्या 9 तरुणांनी मासेमारी करणाऱ्या बोटीतून नौकाविहार करताना ही घटना घडली. यापैकी 7 तरुणांना वाचवण्यात यश आलं. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात जगबुडी नदीत बुडून 3 भावंडांचा काल दुपारी मृत्यू झाला. मूळ सांगलीचे रहिवासी असलेले हे भाऊ सुटीसाठी खेडच्या नातेवाईकांकडे आले होते. पोहण्यासाठी नदीपात्रात उतरले असता खोली आणि वेग यांचा अंदाज न आल्यानं ते बुडाले. रायगड जिल्ह्यातील काशी समुद्रात बुडून काल एका पर्यटकाचा मृत्यू झाला तर दुसऱ्या पर्यटकाला जीवरक्षकानं वाचवलं. जळगाव जिल्ह्यातील ताडपत्री विक्री करणारे 3 व्यापारी काशी तिथं आले होते. हवामान. राज्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाच्या प्रगतीसाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया सुरूच राहणार. रालोआच्या अभिनंदन बैठकीत पंतप्रधानांचं ठाम प्रतिपादन. पंतप्रधानांचा विक्रमी कालखंड देशासह राज्याच्या विकासाचा महत्वपूर्ण काळ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. जागतिक दर्जाची आरोग्य सेवा देणाऱ्या मेडिसिटीच्या उभारणीसाठी राज्य सरकार आणि क्लिव्हलँड क्लिनिक यांच्यात काल ओहायो इथं सामंजस्य करार. आणि राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये 8 जणांचा बुडून मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकता आहात ज्ञान मनोरंजनाची वाणी आकाशवाणी. हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 7:20 झाली आहेत. श्रोते हो, एक निवेदन ऐका. ICC महिला T20 विश्वचषक 2026 क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळे दिनांक 14, 21, 25 आणि 28 जून तसंच 5 जुलै 2026 रोजी रात्री 9 हॅलो गीत बहार हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होणार नाही याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी.

0: श्रोते हो, कला आणि कलाकार यांची नाळ जन्मापासूनच जोडलेली असते
1: आणि तिथूनच कलाकारांचा जीवन प्रवास त्यांना कला विश्वापर्यंत घेऊन जात असतो.
0: स्वतःच्या आयुष्यात अनेक चढ उतार पार करूनही आपली वेगळी ओळख निर्माण करणारे हे कलाकार चंदेरी दुनियेत मात्र स्टार बनून जातात.
1: तेव्हा श्रोते हो, येत्या शुक्रवारच्या सुहाना सफर या कार्यक्रमात रात्री ठीक 9 वाजता आपण ऐकूया हिंदी चित्रपट सृष्टीत चरित्र अभिनेता म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गोवर्धन आसरानी यांच्याविषयी. 100° MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.

श्रोते हो, आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र म्हणजे आपल्या असंख्य श्रोत्यांशी जोडलं गेलेलं एक विश्वासार्ह रेडिओ माध्यम. ज्ञान, माहिती आणि मनोरंजनासह प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचा गेल्या 35 वर्षांचा हा प्रदीर्घ प्रवास अधिक समृद्ध करत आहोत लवकरच सुरू होणाऱ्या नवीन कार्यक्रमांच्या माध्यमातून. नमस्कार अहिल्यानगर, रुपेरी गाणी, सोनेरी आठवणी, शब्द तरंग, स्नेह संवाद, आहार विहार, अर्थ जगत, सखी विशेष, आदरणीय पाहुण्यांची स्मरणीय गाणी आणि उद्योग जगत.

0: अशा बऱ्याच कार्यक्रमांचं नवीन पर्व घेऊन आम्ही लवकरच येत आहोत आपल्या भेटीला.
1: तेव्हा श्रोते हो, ऐकत रहा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र,
2: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ऍपच्या माध्यमातून.

0: मंगळवार गुरुवार आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 ते 8:30 या वेळेत ऐकायला विसरू नका। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी।
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
0: शेतकरी बंधू भगिनींनो, किसान वाणी कार्यक्रमात ऐकायला विसरू नका। कृषी अदालत, हॅलो बळीराजा हे लाईव्ह फोन इन कार्यक्रम,
1: तसंच प्रगतशील शेतकरी, संशोधक, शास्त्रज्ञ, कृषी विषयक तज्ञांच्या मुलाखती आणि अजूनही बरच काही।
0: तेव्हा ऐकत रहा कार्यक्रम किसान वाणी आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून।
2: तेव्हा आज संध्याकाळी 7:30 किसान वाणी कार्यक्रमा अंतर्गत लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो बळीराजा जरूर ऐका। हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र। श्रोतेहो, सकाळचे 7:25 होत आहेत। सहक्षेपित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्रावरून।

0: नमस्कार श्रोतेहो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, शेती ही केवळ उपजीविकेचं साधन नसून देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र बदलतं हवामान, घटत चाललेली जमिनीची सुपीकता आणि उत्पादन खर्चात होणारी वाढ यामुळे आजचा शेतकरी अनेक आव्हानांना सामोरा जातोय. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, मृदा परीक्षण, जलसंधारण आणि शाश्वत शेतीचं मार्गदर्शन देण्यासाठी राज्य शासनानं सुरू केलेला अतिशय महत्वाकांक्षी उपक्रम आहे आणि तो म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीत नवसंजीवनी निर्माण करण्याचा महत्वाचा प्रयत्न केला जातो आणि त्याचा फायदा सुद्धा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होतोय. शेतकरी सक्षम होण्यासाठी बदलत्या हवामानाशी जुळवून घेऊन आपल्या उत्पादनामध्ये वाढ मिळवून आणण्यासाठी कशा पद्धतीनं हा प्रकल्प महत्वपूर्ण ठरतो याबाबत विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. सर, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा अतिशय महत्वपूर्ण आणि महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, मात्र मुळातच शेतकऱ्यांच्या हितासाठी याची गरज का भासली आणि याचं महत्व कसं अधोरेखित कराल?
1: आता आपण जसं सुरुवातीला बोलला की शेतकरी सध्या चिंतेत जो सापडला आहे तो दोन कारणामुळं, एक हवामानामधले बदल आणि बाजारातले एक बेभरोशेपणा म्हणू आपण त्यामध्ये. आणि याच्यामधला जो हवामान हा विषय आहे, जो शेतीचा कणा आहे, सुरुवात करण्याकरता शेतकऱ्याला पूर्णपणे अवलंबित्व आहे हवामानावर आहे. तो लहरी होत चाललेला आहे, बदलत चाललेला आहे. गेल्या अनेक शतकापासूनचं हवामान बदलत आता मात्र गेल्या दशकामध्ये मात्र

0: याचा बदल अत्यंत प्रबळ जाणवतोय आणि तो डायरेक्टली शेतकऱ्याच्यावर परिणाम करतो आहे. हे जाणल्यानंतर मग गेल्याच एका म्हणजे 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की ज्यावेळेला शासनाला वाटली की अशा प्रकारचा प्रकल्प असण्याची गरज आहे की जो शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हवामानाच्या बदलावर मात करायला शिकवेल अशा अर्थानं त्या प्रकल्पाची बांधणी केली. आणि आता हा प्रकल्पाचा टप्पा दुसरा जो आहे तो या वर्षी सुरू झालेला आहे आणि तो पुढच्या 6 वर्षाकरता असणार आहे. आणि तो आपण जसं म्हटल्याप्रमाणे 21 जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांसाठी आपण करतो आहोत. यामध्ये प्रामुख्यानं जे बदलतं हवामान आहे त्याचा जो परिणामातले जे मुख्य परिणाम आहे शेतकरी होणारे त्या परिणामाला तोंड देण्याकरता शेतकरी सक्षम बनला पाहिजे आहे. म्हणून तो सक्षम करण्याचा एक त्यातला उद्दिष्ट आहे. आणि दुसरं उद्दिष्ट आहे की या बदलत्या परिस्थितीमध्ये शेती किफायतशीर कशी बनवली पाहिजे आहे, त्यामुळे तो एक त्यामधला म्हणजे नफा वाढवला पाहिजे शेतीमधला, हा दुसरा उद्दिष्ट त्यामध्ये आहे. अशा उद्देशानं हा प्रकल्प खरंच राबवायला आपण सुरू केलेला आहे.
1: जसं आपण म्हणालात की बदलतं हवामान, राज्याचा आपण विचार केला महाराष्ट्राचा, तर बदलत्या हवामानामुळे शेतीवर कशा पद्धतीने त्याचा परिणाम होतोय?
0: प्रामुख्यानं आता पाहिलं आपण म्हणजे आज आपण जेव्हा बोलतो आहोत तर त्यावेळेला सध्या आपल्यासमोर एल निनो संकट उभं राहिलेलं आहे. आणि अशा प्रकारचे हवामानातले बदल जे आहेत ते मोठ्या स्वरूपाचे बदल यापूर्वीपासून होत आलेले आहेत. त्यापैकी हा एक एल निनो आहे की ज्यावेळेला पावसामध्ये खंड होऊ शकतो, पाऊस कमी पडू शकतो किंवा पाऊस उशिरा पडू शकतो किंवा पडताना चालू असलेला पाऊस हा लवकर जाऊ शकतो, असे पावसाचेच अनेक आपल्याकडे बदल दिसतील. याच्यावर काय होतं, मग जी पिकं आपण घेतो आहे त्या पिकाचं एकतर पेरणीवर परिणाम होतो, पेरणी लांबते, कधी कधी पेरणीला पाऊस पडल्या म्हणून शेतकरी पेरणी करतात, मध्ये खंड पडतो आणि पुन्हा शेतकऱ्यांना दुबारी पेरणी करण्याची वेळ येते. अशा प्रकारे संकट सुरुवातीपासून येतात. ह्या बदलत्या हवामानामुळे काय होतं, कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला असतो, त्याच्यामुळे तो एक वेगळा संकट निर्माण होतं. आणि सगळं चांगलं झालं आणि समजा पीक चांगलं आलेलं आहे, अशा वेळेला अतिवृष्टी होते, अवकाळी पाऊस येतो, म्हणजे हातचं पीक वाया जातं. असे अनेक अंगांना शेतकऱ्यांच्या ह्या एकूण शेतीवर त्या पावसाचे परिणाम व्हायला सुरू होतो, म्हणजे या प्रकारचे हवामान परिणाम व्हायला सुरू झालेले आहेत. दिसून आलेलं आपल्याला
1: हो. आणि त्याचा खूप मोठा तोटा एकूणच शेतकऱ्यांना आणि पर्यायानं आपल्या राज्याला सुद्धा त्याचा सहन करावा लागतो.
0: हे कारण हे नुकसान प्रचंड होत आहे आणि हे नुकसान अन्नधान्याचं नुकसान असल्यामुळे शेतकऱ्याची उपजीविकाच मुळात शेतीवर अवलंबून आहे, म्हणून ती उद्ध्वस्त होत असते. त्यासोबत शेतकऱ्याचे जे काही जनावरं आहेत, जे काही इतर घटक आहेत, त्याच्यावरही त्याचा परिणाम होतो. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्यावर दुर्गम परिणाम होणारा जो घटक आहे तो म्हणजे आपलं पाणी आणि माती. कारण शेतीकरता आवश्यक असणारे 2 मुख्य घटक आहेत, पाण्याच्यावर होणारे परिणाम, भूगर्भात होणारं एकूण कमतरता आणि मातीचं एकूण असणारं जे काही आरोग्य आहे ते बिघडत जाणं, हे देखील परिणाम मोठे त्यामध्ये आहेत.
1: आणि जमिनीची सुपीकता फार मोठ्या प्रमाणात घटत चाललेले त्याच्यामुळे सुद्धा, आणि जसं रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर असतो त्याच्यामुळे सुद्धा त्याचं नुकसान होतं. यामध्ये हवामान अनुकूल तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय आहे आणि मग त्याचा कसा फायदा होतो?
0: अगदी बरोबर आहे की आता आपण जसं म्हटलं की हे जे बदल करते हे परिणाम जे होत आहे आपल्याला परिणाम कळत आहे आता, म्हणजे शेतीवर होतोय काय परिणाम, पिकावर काय होतो आहे, पाण्यावर काय होतो, भूगर्भावर काय होतो, भूगर्भातले पाण्यावर काय होतो, भूजलावर किंवा जमिनीवर काय होतो, हे परिणाम कळत आहे आपल्याला. आता परिणाम जर कळले तर त्यावर उपाय काय करायचे, मग हे उपाय जे आहेत ना यावरही संशोधन बऱ्याचशा विद्यापीठांमध्ये सुरू झालेलं असतं आणि झालेलंही आहे भरपूर. मग हे संशोधन जे आहे ते असं तंत्रज्ञान देतं आपल्याला की जे अशा प्रकारच्या परिणामावरची दाहकता कमी करतं किंवा त्याचा जो काही विपरीत परिणाम आहे तो कमी करू शकतं आणि एकूण होणार नुकसानीमध्ये कमतरता होऊ शकते आणि थोडंफार आपल्याला त्यातून एक म्हणू की शेतकऱ्याला एक चांगला रिलीफ मिळू शकतो असं तंत्रज्ञान वापरावं की ज्या तंत्रज्ञानामुळे या परिणामाची एकूण तीव्रता कमी होऊ शकते. हे म्हणजे हवामान अनुकूल तंत्रज्ञान. मग त्याच्या सुरुवातीपासून चालू होतं, म्हणजे जमिनी तयार करण्यापासून जे सुरू होतं त्याआधी काढणीपश्चात वेळेपर्यंत चालतं, हे पूर्ण पिकाचा मोठा कालावधी आहे ना. या कालावधीमध्ये अनेक टप्पे आहेत. मी शेतीचा हंगाम जो बघितला आपण तर पेरणीच्या अगोदरपासूनची तयारी ते काढणीनंतरची देखील व्यवस्थापन ह्या संपूर्ण सायकल जेवणं आपण त्याला, यामध्ये अनेक टप्पे आहेत. ह्या सगळ्या टप्प्यावर तंत्रज्ञान उपयोगी पडतं. म्हणून हे तंत्रज्ञान की जे असं उपयोगी पडेल त्या त्या वेळेच्या बदलत्या हवामानाला ते सूट होईल किंवा शेतकऱ्याला त्यातून बाहेर काढेल किंवा जुळवून घ्यायला मदत करेल असं म्हणजे हवामान अनुकूल तंत्रज्ञान म्हणू आपण त्याला. किंवा आता आम्ही त्याला CRT म्हणतो, क्लायमेट रेझिलंट टेक्नॉलॉजी. जास्त लोकांना जरा ते म्हणायला बरं पडतं CRT, त्यामुळे क्लायमेट रेझिलंट टेक्नॉलॉजी अशा CRT आपण त्यामध्ये आहेत.
1: म्हणजे तंत्रज्ञानाच्याच आधाराने कशा पद्धतीने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल हे महत्वाचं आहे. जसं शेतीसाठी जमिनीची पूर्ण तयारी करणं फार गरजेचं आहे, पूर्वतयारी करणं गरजेचं आहे जेव्हा आपण शेती सुरुवात करतो, आणि त्याच्यामध्ये सुद्धा जलसंधारण असो किंवा मग

0: मशागत असो तर ही अत्यंत महत्त्वाची असते, तर त्याविषयी काय सांगा?
1: हंगामाची सुरुवातीला शेतकऱ्याची एक पारंपरिक पद्धती काय आहे की बाबा उन्हाळा संपला की उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करा, शेत तयार करा अशा प्रकारे की जेणेकरून भुसभुशीत करून घ्या आणि त्यानंतर पेरणी करा आणि पावसाची म्हणजे त्यावर पाऊस आला की पेरणी करा. ही झाली पारंपरिक पद्धती. आता याच्यामध्ये काय होत आहे की प्रत्येक शेतकऱ्याचं शेत जे आहे ना हेच मुळात एक छोटासा पाणलोट म्हणू आपण त्याला, कारण पाऊस जो पडतो ते प्रत्येक शेतावर पडतो, गावावर पडतो, डोंगरात पडतो, नदीतून वाहून जातो, पण प्रत्येक शेतावरही पडतो. त्यामुळं शेतावर पडलेल्या पावसाचं जे पाणी आहे ते शेतामध्येच मुरलं पाहिजे आहे. जसं की आपण गावावर पडलं पाणी त्या गावातल्या भागात मुरलं पाहिजे किंवा पाणलोटामध्ये पडलेलं पाणी पाणलोटामध्ये मुरलं पाहिजे म्हणतो आपण. तसं आम्ही म्हणतो की शेतकऱ्याचं शेतातलं पाणी हे त्याचं मुरावं, याला म्हणतात मूलस्थानी जलसंधारण. मग हे मूलस्थानी जलसंधारणाचे जे काही छोटछोटे प्रयोग असतात ते शेतकरी स्वतःहून करू शकतो आणि त्याच्यामधून मग आपण ही पूर्वतयारी करायची आणि हे करताना मग बांधबंदिस्ती करणं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी भाव जाऊ नये म्हणून बांधबंदिस्ती करून घेणं गरजेचं आहे. हे एक केल्यानंतर मग आम्ही विचार करतो यामध्ये किंवा आपण ज्या प्रकारे शेतीची मशागत करतो आहे, खोल मशागत करतो आहे, ही खरोखर ती उपयोगी आहे का उपयोगी नाही, का ह्याच्यामध्ये काही वेगळा परिणाम होतो का, तर यावरूनही आपल्या लक्षात असं आलेलं आहे गेल्या अनेक वर्षाचं संशोधन जे जगभरात झालेलं आहे ते सांगतं आहे की तुम्ही जितक्या प्रकारे खोल मशागत कराल तेवढं त्या ठिकाणी शेतकरी शेतीचं नुकसान होऊ शकतं, माती नुकसान होऊ शकतं, मातीची धूप होऊ शकते विशेषतः, कारण पडणारा पाऊस जो आहे तो जी माती उघडी पडलेली आहे तिला वाहून घेऊन जातो. आणि दरवर्षी अशा प्रकारे हंगामाच्या अगोदर आपण खोल नांगरट करतो, पाऊस पडतो, वरचं फूल वाहून जातं. म्हणून मग याकडे मशागत कमीत कमी कशी करायची किंवा मशागत शून्यावर कशी आणायची, जेणेकरून शून्य मशागत तंत्रज्ञान म्हणू आपण त्याला, इथंपर्यंत कसं जायचं यावर प्रकल्पाने गेले काही वर्ष काम केलेलं आहे आणि त्यातून आपण आता हळूहळू लोकांना सांगतोय की तुम्ही याच्याकडे मशागत कमीत कमी करा, हळूहळू कमी कमी करत्या हळूहळू कमी करा आणि शून्य मशागतीकडे वळा. उत्पादनामध्ये कोणती घट न येता जमिनी सुपीकता कशी वाढेल आणि जलसंधारणाबरोबर मृसंधारण कसं होईल या ठिकाणी, कारण ते मृसंधारण फार महत्वाचं आहे. म्हणजे जलसंधारणामध्ये काय आहे की पुढच्या वेळा पाऊस पडणार गॅरंटी आहे, परंतु मृसंधारणामध्ये माती वाहून गेली की पुन्हा परत येणार नाही, माती पाणी परत येऊ शकतं पण माती परत येणार नाहीये. त्यामुळे हा ह्यातला महत्वाचा फरक आहे. म्हणून मृसंधारणावर भर देतो आहे आणि तोही तिथं मग पहिली सुरुवात कुठनं करायची, माझ्या जमिनीची माती माझ्याकडे मी ठेवली पाहिजे आहे, पहिलं ते करू शकतो आपण. म्हणून अशा प्रकारे हे कामाला सुरुवात करते, ते पूर्व मशागतीचं पहिले ती काय टप्पे आहेत ते अशा प्रकारे करता येतील. यामध्ये मग कसं होतं, आपल्या राज्यामध्ये कोरडवाहू मोठ्या प्रमाणामध्ये प्रदेश आहे जिथे शेतकऱ्याकडे पाण्याची सोय नाही आहे, अशा शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, मग त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी अशा प्रकारे एकदाच तुम्ही मशागत करून घेतली पूर्वीप्रमाणे की नंतर तुम्ही ते हलवू नका, त्यावर तुम्ही पेरणी करा, टोकन यंत्रावर टोकन करा, म्हणजे कमीत कमी हळूहळू झाले तुमची, आणि नंतर तुम्ही ते पीक कापून काढा, म्हणजे पुन्हा तुम्हाला पीक उपटून काढायची गरज नाही, कापून काढा आणि त्याच पुन्हा जमिनीवर पुढच्या हंगामाच्या वेळेला पुन्हा पाऊस पडतो त्यावेळेला पुन्हा टोकन करा. या पद्धतीने काय होईल की ते पिकाचे अवशेष जमिनीमध्ये राहतील आणि त्या अवशेष म्हणजेच त्याचं खत तयार होईल. अशा प्रकारे ह्याचं हे शास्त्र आहे. म्हणून हे ज्यावेळेला शेतकऱ्यांना कळेल आणि ज्यावेळा मग ज्याकडे पाणी सोय त्याने काय करू शकतो, इथं आता आपण पाहिलेलं आहे अतिवृष्टी झाली की या ठिकाणी काय होतं, बऱ्याच ठिकाणी पाणी साचून राहतं आणि पिकाचं नुकसान होतं, पाणी निघून जात नाहीये. आणि मग जर यावर उपाय काय आपल्याकडे आहे तर म्हणजे रुंद वरंब आणि पद्धत, बेड पद्धत म्हणू आपण त्याला. रुंद वरंब केल्यामुळे काय होतं की एक तर पीक वर येतं, वरच्या म्हणजे बेडवर आपण लागवड करतो, पाणी जर अति झालं तर त्या शरीरातून निघून जातं, निचरा होतो, आणि ज्यावेळेला खंड पडतो जसं की या वर्षी शक्यता आपला येलदेनो होण्याची, त्यावेळेला पावसात खंड पडू शकतो, अशा वेळेला त्या बेडमधला ओलावा ते पिकाला मिळतो. म्हणून हे दोन्हीही संकटामध्ये तारून नेणारं तंत्र आहे. म्हणून मग बऱ्याच वेळा मी त्याला म्हणतो की बेड तरी त्याला कोण मारी, असं ते पिकाला ते तारून नेणार हे तंत्र आहे.
0: म्हणजे वेगवेगळ्या लागवडीच्या ज्या पद्धती आहेत त्यामध्ये रुंद बेड पद्धत जी आहे लागवडीची ती महत्वाची आहे शेतकऱ्यांसाठी. श्रोतेहो, शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांना सक्षम करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा अतिशय महत्वपूर्ण असा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीत नवसंजीवनी निर्माण करण्याचा महत्वपूर्ण प्रयत्न केला जातोय आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा अतिशय महत्वाचा आहे. त्यामध्ये कशा पद्धतीनं वेगवेगळ्या गोष्टींचा लाभ शेतकऱ्यांना होतो याचविषयी आपण दिलखुलास कार्यक्रमामधनं माहिती जाणून घेत होतो आणि आपल्याला ही माहिती या प्रकल्पाचे तत्काळ

कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळीकर सर देत होते. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमामध्ये सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपली अनुमती घेते. नमस्कार.

0: आयोजित कार्यक्रम दिलखुलास श्रोते हो आताच आपण ऐकला.
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रानं सहक्षेपित केला.
2: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे पर्यावरण असंतुलनाचा कहर.
3: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे मानवी शरीरात कॅन्सरचं घर.
2: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे जनावरांचा वाढता मृत्यूदर.
3: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे जमीन आणि पाण्याच्या प्रदूषणात भर.
2: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे निसर्गाचा अनादर.
3: आणि निसर्ग आजवर आपल्याला फक्त चांगलं तेच देत आलाय.
2: पण ज्या दिवशी फक्त आपण पेरलेलंच आपल्याला द्यायचं हे निसर्गाने ठरवलं
3: तर आपल्या हाती काय येणार
2: याचा विचार आता करायला हवा.
3: त्यामुळे निसर्ग नियम पाळा आणि प्लास्टिकचा वापर टाळा.
1: आपण एकदा आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: श्रोते हो नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, डॉक्टर आबासाहेब गर्दे गेली जवळजवळ 20-21 वर्ष डोळ्यांसाठी आयुर्वेदिक उपचार करत आहेत. सातत्यानं त्यासाठी सेवा देत आहेत. डोळ्यांच्या सर्व दुर्धर विकारांच्या चिकित्सेमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. पुण्यामध्ये त्यांची खूप मोठी प्रॅक्टिस चालत असते आणि आपल्या या कार्यक्रमामध्ये डोळ्यांसाठी आयुर्वेदामध्ये काय उपचार आहेत याची खूप चांगली माहिती देत असतात. सर्वात प्रथम आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांचं स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमात स्वागत.
5: नमस्कार मॅडम.
1: आत्ता मी म्हटलं डॉक्टर, तसं डोळ्यांचे जे वेगवेगळे विकार होतात त्यावर आयुर्वेदामध्ये सुद्धा खूप चांगले उपचार सांगितलेले आहेत. तर डोळ्यांच्या पडद्याला वारंवार येणारी सूज हा विषय आता आपण घेणार आहोत.
5: बरोबर.
1: तर नेमकं डोळ्यांच्या पडद्याला सूज येते म्हणजे काय आणि डोळ्यांच्या पडद्याचं नेमकं महत्व काय आहे?
5: खरं तर प्रश्न खरंच छान आहे. बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो पडदा म्हणजे काय. खरं तर आयुर्वेदानुसार पटल, संधी असे वेगवेगळे डोळ्याचे पार्ट सांगून ठेवलेत किंवा भाग सांगून ठेवलेत. पडदा खरं तर आपण समजायच्या भाषेत आपल्याला सांगता येईल. ॲलोपॅथीनुसार ज्याला रेटिना म्हटलं जातं तो म्हणजे पडदा. खरं तर ह्याचं रूप उगवत्या सूर्यासारखं असतं. उगवत्या सूर्याचा जसा रंग असतो तसं जनरली ह्याचा रंग आहे. ह्याला आयुर्वेदानुसार त्याला दृष्टी म्हटलं जातं आणि हा पडदा हा दृष्टीसाठी अनन्यसाधारण महत्व आहे. याचं म्हणजे काय, खरं तर डोळा किंवा डोळ्याचा कोणताही भाग असा नाही जो दृष्टीसाठी महत्त्वाचा नाही. सगळाच महत्त्वाचा आहे, पण जी बाहेरून नजर येते, जे बाहेरून किरण येतात आणि पडद्यावरती पडतात आणि मग पडदा त्याचं रेकग्नायझेशन करतो, पडदा ती इमेज तयार करतो आणि ते मेंदूकडे पाठवली जाते. हे जे होतं ना जनरली हे पडद्याचं काम आहे. ज्यावेळेला पडद्याचे दोष यायला लागतात मग त्याचं मूळ पडद्याचं काम दिसणं हे असल्यामुळं दिसण्यातच आपल्याला वेगवेगळ्या विकृती दिसायला लागतात आणि त्यातलाच एक विकार म्हणजे खूप विकार आहेत पडद्याचे. रक्तस्राव होतो, पडद्याला भूक पडतं, पडद्याची झीज व्हायला लागते, रेटिनल डिटॅचमेंट म्हणून एक प्रकार आहे म्हणजे पडदा फाटतो. तर हे असे पडद्याचे अनंत विकार आहेत. त्यातला एक म्हणजे पडद्याला वारंवार येणारी सूज. खरं तर सूज म्हटलं की लोकांना आपल्याला हाताची, पायाची, चेहऱ्याची सूज येते. आयुर्वेदानुसार ज्या स्रोतसातून जो भाव पदार्थ वाहतो त्या भाव पदार्थापासून ते स्रोतस घटित असतं म्हणजे तो अवयव

0: थोडक्यात घटित असतो. आणि ज्या वेळेला असे विकार यायला लागतात त्यावेळेला त्या भागातल्या त्या भागाशी निगडीत भावपदार्थांचा उद्रेक किंवा तिथं दोष वाढलेले असतात म्हणून ते विकार येतात आणि म्हणूनच सूज येते.
1: तर नेमकं डॉक्टर तुम्ही डोळ्याच्या पडद्याचं काम काय आणि ती सूज कशी येते याची माहिती दिलीत, पण आता या सुजेमुळे काय परिणाम होतात आणि ती सूज काय येते याविषयीचंही जाणून घ्यायचंय, पण ते जाणून घेऊया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699. डॉक्टर, मग हे डोळ्याच्या पडद्याला वारंवार सूज नेमकी येते काय, त्याची कारण काय?
0: कसं आहे, कारण खूप आहेत खर तर. मुळात सूज काय समजून घ्या, आयुर्वेदात वेदना म्हटलं ना की प्रतिलोम झालेला वायू म्हणजे शूल असं सांगितले. प्रतिलोम झालेला वायू म्हणजे काय, म्हणजे आपण नावं ऐकतो पूजेत, बऱ्याचदा पुजारी लोक म्हणतात प्राणाय स्वाहा, पानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, समानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, हे काय आहे, हे पाच वायूंची नावं आहेत. प्राण, अपान, उदान, समान, व्यान, ही सगळी पाच वायूंची नावं आहेत. त्यांच्या गती ठरलेल्या आहेत.
1: अच्छा,
0: म्हणजे अपानाची गती खालची दिशा आहे, म्हणजे बेंबीपासून खालची दिशा आहे. ती बऱ्याच वेळेला बघा, काही लोकांना प्रचंड ढेकरा यायला लागतात, म्हणजे कुठंतरी हात जरी दाबला तर ढेकर येते.
1: अच्छा,
0: जेवण नसले झाली तरी ढेकर यायला लागते. म्हणजे ह्या ढेकऱ्या येतात, ह्याचं कारण काय, अपान ऊर्ध्व झाला, म्हणजे त्याची गती भेद झाला, गती उलटी झाली.
1: अच्छा,
0: असं व्हायला लागलं की मग शूल म्हणजे वेदना उत्पन्न व्हायला लागतात बऱ्याचदा. तसं ज्या वेळेला आपण चयापचय हॅम्पर व्हायला लागतं, आता लोकांना म्हटलं चयापचय म्हणजे फक्त पोटाशी संबंधित आहे असं वाटतं, तर तसं आयुर्वेदानं म्हटलेलं नाही. आयुर्वेदानुसार तीन दोष, वात, पित्त, कफ, सात धातू, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, हे सात धातू आहेत. ज्या वेळेला हे वात, पित्त, कफ ह्या सात धातूंना खराब करायला लागतात त्यावेळी विकार उत्पन्न व्हायला लागतात. मग विकार उत्पन्न व्हायची प्रोसेस वेगवेगळी आहे. काय वेळेला ते धातू कमी व्हायला लागतात, काय वेळेला ते धातू वाढायला लागतात, काय वेळेला त्या धातूंची क्वालिटी खराब व्हायला लागते. तसं ज्या वेळेला चयापचय म्हणजे पोटातलं अन्न जसं पचतं, तसं प्रत्येक धातूचं चयापचय आहे, म्हणजे रसधातू, रक्तधातू, रक्तधातू बनतो रसापासून, त्यामुळं रक्तधातूचं अन्न हे रसधातू आहे. मग ते रसधातूपासून रक्त बनतं, मग त्याचा जो पुढचा पार्ट आहे तो मांस बनणार आहे. म्हणजे भरण पोषण उत्सर्जन हे प्रत्येक अवयवाचं, प्रत्येक धातूचं चालू असतं, ती म्हणजे चयापचय क्रिया. ज्या वेळेला त्याच्यात बिघाड व्हायला लागतो, जनरली आपण ऐकत असतो सूज केव्हा येते, जनरली लोकांना माहिती आहे. खरं तर प्रामुख्यानं तीन अवयवांशी संबंधित सूज असते. सगळ्या अंगावरती जी वेगळी सूज येते ती हृदयाशी संबंधित असते, म्हणजे बऱ्याचदा बघा हार्टच्या पेशंटना सूज आलेली बघता. दुसरं लिव्हर सिरोसिस किंवा लिव्हरशी संबंधित मोठी आजारपण असतील तर सूज येते. आणि तिसरा अवयव म्हणजे वृक्क, म्हणजे किडनी. किडनीशी संबंधित आजारपण मोठी असतील तरीही आपल्याला शरीरावरती सूज येत ही असते.
1: बरोबर. आणि ही सूज मला वाटतं बाह्य बाहेरून पण दिसते आणि आतून पण असते, त्यामुळे ती ओळखणं कठीण असतं. तर सुजेबद्दलच अजून काही माहिती जाणून घ्यायची, पण आता एक छोटासा ब्रेक घेऊया. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699. तर डॉक्टर, सुजेबद्दल आता आपण बोलत होतो, डोळ्यांची सूज आहेच पण अजूनही कोणत्या कोणत्या अवयवांना सूज येते तुम्ही सांगत होता, तर सुजेबद्दल अजून काय सांगाल?
0: ही सूज जसं म्हणत होतो की तीन अवयवांशी प्रामुख्याने आहे. शरीरात कुठेही सूज येत असेल, म्हणजे ते शरीरात कुठेही असणारी सूज ही प्रामुख्यानं या तीन अवयवांशी संबंधित असते असं म्हटलं जातं. पण मग हे होण्यामागचं कारण काय? आता उर्काच्या किंवा किडनीच्या बाबतीत जेव्हा सूजेचा विचार करायला लागतो त्यावेळेला असं काय होतं की मग सूज यायला लागते? कसं आहे, आपण ज्या वेळेला पाणी पितो, ज्या वेळेला अन्न खातोय आणि ते पचवलं जाते आणि त्याचे बाय प्रोडक्ट तयार व्हायला लागतात. मग त्याच्या शरीरातला आहाराचा एक सारा भाग आहे, त्याच्यामुळे हे धातूचं परिपोषण होतं. किट्ट भाग म्हणजे मळ तयार होतो, मग मळ मोठ्या आतड्यात वेगळा होतो, मलमूत्र वेगळं होतं, लघवी वेगळी तयार होते

0: आणि पुरुष म्हणजे स्टूल वेगळा तयार होतो आणि तो शरीराच्या बाहेर फेकला जातो. ही नॅचरल प्रोसेस आहे. 24 तासात 2 जेवण आणि 1 वेळेला शौचाला जाणे ही नॉर्मल प्रोसेस आहे. आणि ही ज्या वेळेला हॅम्पर व्हायला लागते म्हणजे नुसतंच पोट खराब होतं अशातला भाग नाही. हे जसं स्टूलच्या बाबतीत आहे तसं युरिनच्या बाबतीत आहे. आणि रक्ताची शुद्धी ज्या वेळेला कमी व्हायला लागते, रक्तात ज्या वेळेला मळ साठायला लागतो, रक्तात ज्या वेळेला दोष साठायला लागतात, त्यावेळेला ते शरीराच्या वेगवेगळ्या भागांवरती त्याचं रिफ्लेक्शन दिसायला लागतं आणि मग सुजायला लागते. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याला किडनीचं फंक्शन हॅम्पर झालं. किडनीचं फंक्शन हॅम्पर झालं म्हणजे काय, तर किडनीमधून जे रक्ताचं फिल्ट्रेशन होते ते फिल्ट्रेशन कमी व्हायला लागले. रक्ताचं फिल्ट्रेशन कमी व्हायला लागलं म्हणजे काय, तर रक्तातली घाण तिथं साठून राहणार आहे. आणि ती साठून राहिली की मग शरीर हा आपला कोणताही टाकाऊ पदार्थ शरीरात साठवून घेऊ शकत नाही. ते कुठल्या ना कुठल्या माध्यमातून बाहेर टाकतं. आणि हे सगळे माध्यम, हे सगळे पर्याय ज्यावेळेला बंद व्हायला लागतात त्यावेळेला ते शरीरात साठायला लागतात आणि ते सुजेच्या स्वरूपात आपल्याला दिसायला लागतात.
1: डॉक्टर, तुम्ही एकूणच सुजेबद्दल खूप चांगली माहिती दिली. तर डोळ्यांच्या पडद्याला येणारी सूज हा सुद्धा आणखी एक त्या सुजेतलाच एक प्रकार आहे. तर त्याविषयीची सुद्धा आणखीन काही आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे, पण वेळेची मर्यादा आहे म्हणून आपण या भागात इथेच थांबूया. डोळ्याच्या पडद्याला येणाऱ्या सुजेविषयीची माहिती पुढच्या भागात जाणून घेऊया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699.
2: श्रोते हो, आताच आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम श्री विश्व वल्लभ आयुर्वेद. हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 7:50 झाले आहेत.
3: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
4: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
3: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
4: संपर्क 232-29-29.
5: ऐका ऐका, एका कुटुंबाची गोष्ट. डॉक्टरांसमोर झाली यांची फजिती मोठी.
6: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
7: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत.
6: तू आहेसच विसरभोळी.
7: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं.
5: भांडू नका, जाणून घ्या आभा बद्दल.
7: आभा?
5: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार, ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे. इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड्स सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट्स दाखवू शकता. आभा, आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार. आजच आभा ऍप डाउनलोड करा किंवा डायल करा 144-77.
8: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
9: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
8: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
9: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
8: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
10: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
11: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
12: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
11: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
12: फोन नंबर 02-41-235-35-15.
11: मोबाईल 960-44-988-36.
13: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
14: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
13: वहिनी, पण तुमचा हा कॅमल सुपर फाईन साबुदाणा मिळतो कुठं?
14: भाऊजी, कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
13: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
15: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा, भीती, चिडचिड उदा

0: मायग्रेन फिट्स वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89999-84165.
1: सुरेश वाडकर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत ऐकूयात. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून.

0: रोही के अवशेष भारत लाएगी आईटीबीपी। माउंट एवरेस्ट पर 1996 के दुर्भाग्यपूर्ण अभियान के दौरान खो गए थे लांस नायक दोर्जे मोरूप। नवभारत टाइम्स ने फीफा विश्व कप को अहमियत दी है। फुटबॉल का महासंग्राम आज से 10 दावेदार 10 सुपरस्टार। राजस्थान पत्रिका ने WHO की रिपोर्ट प्रकाशित की है, खराब खान पान से हर रोज 42 लाख बीमार, 4100 मौत।
1: अंत में मुख्य समाचार एक बार फिर। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नई दिल्ली में नीति आयोग की 11वीं शासी परिषद की बैठक की अध्यक्षता करेंगे। प्रधानमंत्री ने कहा, पिछले 12 वर्षों में 25 करोड़ से अधिक लोगों का गरीबी से बाहर आना एनडीए सरकार की सही नीतियों का प्रमाण। भारतीय वाणिज्य मंडल ने पश्चिम बंगाल में 1,00,000 करोड़ रुपए का निवेश करने की योजना बनाई। उत्तर पूर्वी बंगाल, पश्चिम बंगाल में हिमालय के तराई क्षेत्र, ओडिशा, केरल और माहे के कुछ स्थानों पर आज मूसलाधार बारिश की संभावना। और प्रधानमंत्री मोदी ने भारतीय खिलाड़ियों के प्रदर्शन की सराहना की। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार। शंभरोष एक मेगाहर्ट्ज FM बैंड वर हे आहे आकाशवाणीच अहिल्यानगर केंद्र। श्रोते हो, सकाळचे 8:15 वाजलेत। प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सरला हरवूया।
2: श्रोते हो, नमस्कार। गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया यामध्ये मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड यांच्याकडून कॅन्सर संदर्भातली इत्यंभूत माहिती। श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भातली आणखी काही माहिती हवी असेल तर आपण नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर। मोबाईल 98-220-40-375, 98-220-40-375। नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात।
3: नमस्कार श्रोते हो।
2: डॉक्टर, आपण मागच्या भागात तोंडाच्या कॅन्सर बद्दल बरीच माहिती सांगितली श्रोत्यांना, का होतो, कारण काय किंवा त्याच्या उपचारासंदर्भात। पण मला यापुढे जाऊन असं विचारायचं की याची काळजी काय घ्यावी, प्रतिबंध आहे का या कॅन्सरवर?
3: निश्चितपणे कुठलाही कॅन्सर शरीरामध्ये जे होतात त्याला प्रतिबंध असतोच। तोंडाच्या कॅन्सरमध्ये तर खूप प्रतिबंध हा फार महत्वाचा भाग आहे, म्हणजे सगळी व्यसनं टाळली पाहिजेत। तंबाखू, मावा, गुटखा, बिडी, सिगारेट, दारू आणि गांजा, सगळे व्यसनं जर टाळली तर 50% कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते। त्याचबरोबर आपल्या आहारामध्ये सुद्धा खूप तिखट पदार्थ, खूप तेलकट पदार्थ खाणे हे सुद्धा तोंडाला चांगलं नाहीये, याचा तोंडातल्या पेशीवर परिणाम होत असतो। ह्या सगळ्या गोष्टीची आपण जर काळजी घेतली तर निश्चितपणे बऱ्याच प्रमाणात आपण प्रतिबंध करू शकतो। आणि काहीही कारण नसताना होणाऱ्या कॅन्सरचं प्रमाण अत्यल्प आहे, 1% असू शकतं। ज्यांना व्यसन नाहीये, काही नाही करत, 1% असू शकतं। हे प्रतिकार शक्तीवर असतं, कॅन्सरच्या प्रतिकार शक्ती त्यांची कशी आहे त्याच्यावर। पण असं 1% आहे की ज्यांना व्यसन नाही, परंतु ज्यांना व्यसन आहे त्यांना मात्र 50-60% लोकांना कॅन्सर होतोच। याच्यामध्ये
2: या तोंडाच्या कॅन्सरवर जेव्हा उपचार म्हणून तुम्ही ऑपरेशन, शस्त्रक्रिया हा एक ऑप्शन असतो, तर त्याबद्दल काही सांगा।
3: हो, आता स्टेज कुठला आहे पहिला आम्ही बघतो। पहिला दुसरा असेल तर ऑपरेशन खूप महत्वाची उपचार पद्धती आहे। तिसऱ्या स्टेजला असेल तर पहिला आम्ही अगोदर केमोथेरपी देतो, आजार कमी करून मग ऑपरेशन करतो। चौथ्या स्टेजला असेल तर मग केमोथेरपी आणि रेडिएशन, ह्याच उपचार, हीच उपचार पद्धती महत्वाची असते। आता ऑपरेशनचं आपण म्हणाल तर ऑपरेशनमध्ये काय केलं जातं की ज्या भागाला कॅन्सर आहे तो भाग पूर्ण काढला जातो। त्याचबरोबर त्या ठिकाणी प्लास्टिक सर्जरी सुद्धा आपल्याला करावी लागते की तिथं रिप्लेस करून, त्याचा जो ओट असेल तर ओट, गाल असेल तर गाल, तिथं काहीतरी रिप्लेसमेंट करून चेहरा कसा पूर्ववत होणी असं होईल असा प्रयत्न आपण करत असतो, त्यालाच प्लास्टिक सर्जरी असं म्हणतो। आणि त्यामुळे मग आणि मानेचं ऑपरेशन तर करावंच लागतं, कारण या तोंडाचा कॅन्सर हा मानेच्या गाठीत जातोच, त्यामुळे तेही ऑपरेशन आपल्याला करावं लागतं। त्याच्यातून निश्चितपणे चांगला परिणाम आपल्याला दिसून येतो।
2: पण हे झालं ऑपरेशन बद्दल, पण या व्यतिरिक्तच्या आणखी काय म्हणजे त्याच्यावरच्या उपाययोजना आहेत तोंडाच्या कॅन्सर?
3: तोंडाच्या कॅन्सरमध्ये तीनही प्रकारच्या उपचार पद्धती ह्या महत्वाच्या असतात। ऑपरेशन आहे, केमोथेरपी आहे, रेडिएशन आहे। रेडिएशन म्हणजे क्ष किरणांचा वापर केला जातो। आता ह्या तिन्ही पद्धती ह्या स्टेजवर अवलंबून असतात। पहिली स्टेज असेल तरी आपल्याला तिन्ही पद्धती वापराव्या लागतात, पण ऑपरेशन पहिल्यांदा करतो।

0: पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमध्ये. तिसऱ्यामध्ये आपण अगोदर केमोथेरपी देतो मग ऑपरेशन करतो मग रेडिओथेरपी देतो.
1: बरोबर.
0: चौथ्या स्टेजमध्ये आपल्याला केमोथेरपी आणि रेडिएशन एवढाच पर्याय असतो, कारण आजार खूप पसरलेला असतो, त्यामुळे ऑपरेशन नेतो काढणं शक्य नसतं त्या सुरुवातीला. त्या त्यावेळेला केमो आणि रेडिएशन एवढंच दिलं जातं आणि संपूर्ण ट्रीटमेंट झाल्यानंतर जर काही कॅन्सर का आपण काढू शकत असेल तर आपण तोही त्यावेळेला सुद्धा ऑपरेशनचा विचार करू शकतो.
1: बा श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375. श्रोते हो, आज पुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कॅन्सरला हरवूया. नमस्कार. कॅन्सर रुग्णांच्या परिपूर्ण उपचारासाठी गरुड कॅन्सर हॉस्पिटल अद्ययावत टॉप अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे अत्याधुनिक उपचार. खर्चाची चिंता नाही, कारण शासकीय आणि कॅशलेस योजना जोडीला आहेतच. टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. गरुड कॅन्सर हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
2: श्रोते हो, आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. आपण आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रासोबत. 8:20 झाली आहेत. थोड्याच वेळात आनंद घेणार आहोत सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा.
3: अहो अहो, काय होतंय तुम्हाला? तुमची एक बाजू लुळी का पडली आहे?
4: आई, हा पॅरालिसिसचा अटॅक असावा. चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
3: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात, म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
4: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
5: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
3: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
6: हो मग.
3: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
6: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
3: का बरं?
6: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
3: पण कुठे?
6: मॅक केअर हॉस्पिटल, सांधेरोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
3: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
2: श्रोते हो, सुरुवातीला ऐकूयात सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं मधुकर जोशी यांचं गीत. हे संगीत वसंत प्रभू यांचं.

0: दादा तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
1: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
0: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर. पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
2: गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ईआरसीपी, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
0: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
3: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
4: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
3: थायरॉइडच्या गाठी,
4: गर्भाशयातील फायब्रॉइड,
3: वाढलेली प्रोस्टेट,
4: विविध बायोप्सीज,
3: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
4: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
3: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
4: फोन 7400484088.
3: 7400484088.
5: सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता स्वर उषा मंगेशकर यांचा. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत शांता शेळके यांचं.

शांता शेळके यांचं हे गीत, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत आणि हा स्वर होता उषा मंगेशकर यांचा. आणि याचबरोबर सुगम संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. आपण आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रासोबत. श्रोतेहो, आता यानंतर ठीक 8:30 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठीतून राष्ट्रीय बातम्या आणि त्यानंतर 8:40 साने गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारतासाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया सुरूच राहणार. रालोआच्या अभिनंदन बैठकीत पंतप्रधानांचं ठाम प्रतिपादन. पश्चिम बंगालमध्ये 1,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सची योजना. पॉश कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी आदर्श प्रणाली उभारणारं देशातलं पहिलं राज्य बनवण्याचा महाराष्ट्राच्या कामगार मंत्र्यांचा निर्धार. वर्ष 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा. आणि जगातली सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा 2026 फिफा विश्वचषक आजपासून सुरू. आता सविस्तर बातम्या. भारताचे सर्वाधिक काळ नेतृत्व करणारे निवडून येणारे पंतप्रधान होण्याचा मान मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सर्व स्तरातून काल अभिनंदनाचा वर्षाव झाला. जागतिक स्तरावरील नेत्यांनीही त्यांचं अभिनंदन केलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी पंतप्रधान मोदी यांचं कौतुक करणारा ठराव काल मंजूर केला. नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आयोजित रालोआच्या बैठकीत विशेष राजकीय ठराव मांडण्यात आला. त्याला सर्व घटक पक्षांनी अनुमोदन दिलं. या परिषदेला संबोधित करताना पंतप्रधानांनी देशातल्या 140 कोटी जनतेच्या आशा आकांक्षांची नक्की पूर्तता होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला. 2014 रालोआ सरकारवर विश्वास ठेवलेल्या जनतेचा आत्मविश्वास आता दुणावला आहे. योग्य उद्दिष्ट ठेवून सरकार चालवलं तर वेगानं विकास घडू शकतो हे पहिल्यांदा घडलं. इतक्या दीर्घकाळ सेवेची संधी मिळणं हे जनतेच्या परिपक्वतेचं लक्षण असल्याचंही मोदी यांनी नमूद केलं. देशाचा वाढता विकासदर, तिहेरी तलाक विरोधी कायदा, CAA, भारतीय न्यायसंहिता, एक पद एक पेन्शन आदींचा संदर्भ देत विकसित भारतासाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया अशीच सुरू राहील असं ठाम प्रतिपादन त्यांनी केलं. एका तपाचा हा प्रवास केवळ आकडेवारीचा नसून देशानं पहिल्यांदाच आपली क्षमता ओळखून अस्थिरतेच्या काळात महत्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न केल्याचं मोदी यांनी नमूद केलं. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह रालोआची सत्ता असलेल्या सर्व 22 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच आघाडीतील भागीदार पक्षांचे नेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत देशाबरोबरच राज्याच्या विकासालाही नवी दिशा मिळाली आहे. पंतप्रधानांचा हा विक्रमी कालखंड देशाच्या विकासाचा महत्वपूर्ण काळ असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना काढले. गेल्या 12 वर्षात राज्याला पंतप्रधानांनी भरीव सहकार्य केलं असून राज्यातील अनेक महत्वाकांक्षी विकास प्रकल्पांना केंद्राकडून पाठिंबा मिळाल्याचं फडणवीस म्हणाले. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांच्या वतीनं पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या. मोदी यांनी त्यांच्या विक्रमी कारकिर्दीमध्ये देशवासियांमध्ये विश्वास निर्माण केल्याचं सांगून मोहोळ म्हणाले,
1: कठोरपणे कर्तव्याचे पालन, निर्णय घेण्याची इच्छाशक्ती, दूरगामी विचार करण्याची क्षमता, संकल्पना सिद्धीमध्ये परावर्तित करण्याचे सामर्थ्य, देशातील सामान्य माणसाला विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची हातोटी आणि जगासमोर देशाचा सन्मान उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न, या मिश्रणातून मोदीजींचे नेतृत्व उजळले आहे. सरकार घोषणा देते आणि त्या प्रत्यक्षात येतात याची अनुभूती सामान्य नागरिक आता घेतो आहे. विकास आणि विरासत या दोन्हींचे महत्व समान पद्धतीने

0: रुजणारा नेता ही मोदीजींची सार्थ ओळख बनली आहे. जनतेच्या हृदयस्थान निर्माण करणाऱ्या मोदीजींना परमेश्वर उदंड आयुष्य आणि ऊर्जा देवो. या निमित्तानं पुन्हा एकदा पुणेकरांच्या वतीनं ही शुभेच्छा.
1: नवी दिल्लीतल्या राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात नीती आयोगाच्या संचालक मंडळाच्या परिषदेच्या 11व्या बैठकीचं अध्यक्षपद आज पंतप्रधान नरेंद्र मोदी भूषवणार आहेत. विकसित भारत @2047 साठी सर्वसमावेशक मानवी विकास या संकल्पनेवर आधारित ही बैठक होणार आहे. या बैठकीत उद्योजकतेला चालना देणं, कौशल्य विकास वृद्धी आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावरही चर्चा केली जाईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आपल्या सदस्य कंपन्यांच्या माध्यमातून पश्चिम बंगालमध्ये 1,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. आयसीसीचे अध्यक्ष ब्रिजभूषण अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांच्यात नवी दिल्लीत काल झालेल्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. पश्चिम बंगालची आर्थिक क्षमता आणि विकासाच्या संधींबाबत उद्योगांचा वाढता विश्वास यातून दिसून येतो. या बैठकीत राज्याच्या विकास कार्यक्रमाला पाठिंबा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारसोबत काम करण्याची तयारी आयसीसीनं दर्शवली आहे. युद्ध संपवण्यासाठी वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असूनही पश्चिम आशियात तणाव वाढला असतानाच इराणच्या सततच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन लष्करानं काल इराणमधील अनेक लक्ष्यांवर पुन्हा हल्ले केले. वाटाघाटी रखडल्यामुळे इराणला त्याची किंमत मोजावी लागेल असा इशारा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. तर धमक्या आणि दबावाखाली आपण वाटाघाटी करणार नाही असं इराणच्या संयुक्त राष्ट्रांमधील प्रतिनिधींनी स्पष्ट केलं. या संघर्षामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमती प्रतिपिंप $93 वर गेल्या आहेत. हुरमुझची सामुद्रधुनी सर्व जहाजांसाठी बंद असल्याबाबत इराण आणि अमेरिका यांनी परस्पर विरोधी दावे केले आहेत. कॅनडामध्ये समाज माध्यम कंपन्यांनी त्यांची सुविधा सुरक्षित असल्याचं सिद्ध केल्याखेरीज 16 वर्षांखालील मुलांना समाज माध्यमांवर खाती उघडण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या कायद्यात हानिकारक सामग्रीच्या 7 श्रेणी दिल्या आहेत. त्यामध्ये आत्मघाताला प्रोत्साहन, हिंसा किंवा द्वेष भडकवणारी सामग्री आणि संमतीशिवाय काढलेली खासगी छायाचित्र यांचा समावेश आहे. वयावर आधारित समाज माध्यमांवर निर्बंध लादणाऱ्या किंवा प्रस्तावित करणाऱ्या देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, ब्राझील आणि इंडोनेशियानंतर आता कॅनडाचाही समावेश झाला आहे. कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळवणूक प्रतिबंधक कायदा 2013 म्हणजेच पॉश कायद्याची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश महाराष्ट्राचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. ते काल मुंबईत आयोजित 10व्या बैठकीत बोलत होते. या कायद्याची कठोर आणि प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी एक कार्यचौकट तयार करण्यात येणार असून या कायद्याच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी एक आदर्श प्रणाली उभारणारं देशातलं पहिलं राज्य बनवण्याचं महाराष्ट्राचं उद्दिष्ट आहे असं फुंडकर यांनी यावेळी सांगितलं. 10 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असलेल्या सर्व आस्थापनांनी पॉश कायद्यानुसार अंतर्गत समित्या स्थापन करणं अनिवार्य आहे. सांस्कृतिक मंत्रालयानं वर्ष 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा केली आहे. अकादमीच्या सर्वसाधारण परिषदेनं संगीत, नृत्य, नाट्य, पारंपरिक लोककला, आदिवासी कला आणि बाहुली नाट्य यासारख्या विविध क्षेत्रातील 108 कलाकारांची संगीत नाटक अकादमी पुरस्कारांसाठी निवड केली आहे. तर उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारांसाठी 106 युवा कलाकारांचीही निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील कथक नृत्यगुरू मनीषा साठे, गायक पंडित अरुण कशाळकर, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, बारुडकार भावार्थ देखणे आदींचा समावेश आहे. उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारामध्ये 25,000 रुपये रकमेसह ताम्रपत्र प्रदान केलं होतं. अकादमी फेलोला 3,00,000 रुपये रक्कम दिली जाते तर अकादमी पुरस्कारांमध्ये 1,00,000 रुपये रकमेसह ताम्रपत्र दिलं जातं. संगीत नाटक अकादमी फेलोशिप आणि पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते एका विशेष समारंभात प्रदान केले जातील. वस्त्रोद्योगासाठीच्या उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेच्या 3रा टप्प्याअंतर्गत केंद्र सरकारनं 22 नवीन अर्जदारांना मंजुरी दिली आहे. या 3रा टप्प्याअंतर्गत 96 कंपन्यांची निवड करण्यात आली असून यामध्ये 12,822 कोटी रुपयांहून अधिक प्रस्तावित गुंतवणूक आणि 58,000 कोटी रुपयांहून अधिक अपेक्षित उलाढाल यांचा समावेश आहे. जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातल्या उरी इथं नियंत्रण रेषेजवळ झालेल्या अपघाती स्फोटात महाराष्ट्रातील 2 जवानांचा काल मृत्यू झाला. यापैकी अर्जुन जाधव हे मूळचे सातारा जिल्ह्यातील शहापूर इथले असून विक्रम बाळकृष्ण हे ऐरोली इथले आहेत. जगातली सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा 2026 फिफा विश्वचषक आजपासून सुरू होत असून ती 19 जुलैपर्यंत अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये खेळवली जाईल. यंदा 48 संघ सहभागी होत असल्यानं

0: ही विश्वचषकाच्या इतिहासातली सर्वात मोठी स्पर्धा ठरली आहे. यजमान असलेल्या तिन्ही देशांनी यात थेट प्रवेश मिळवला आहे, तर उर्वरित 45 संघांनी 2 वर्षांच्या पात्रता फेरीतून आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पर्धेचा अंतिम सामना 19 जुलै रोजी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारतासाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया सुरूच राहणार. रालोआच्या अभिनंदन बैठकीत पंतप्रधानांचं ठाम प्रतिपादन. पश्चिम बंगालमध्ये 1,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सची योजना. पॉश कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी आदर्श प्रणाली उभारणारं देशातलं पहिलं राज्य बनवण्याचा महाराष्ट्राच्या कामगार मंत्र्यांचा निर्धार. वर्ष 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा. आणि जगातली सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा 2026 फिफा विश्वचषक आजपासून सुरू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 8:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: साने गुरुजींच्या स्मृतिदिनानिमित्त समन्वित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. साने गुरुजी आणि अमळणे. निवेदन विजया पंडित नाटकर. संकल्पना ज्ञानेश्वर बोबडे. निर्मिती आकाशवाणी जळगाव.
3: श्रोते हो, आज 11 जून पूज्य साने गुरुजींचा स्मृतिदिन. साने गुरुजी अर्थातच पांडुरंग सदाशिव साने महाराष्ट्रातील एक स्वातंत्र्य सैनिक, प्रतिभावंत लेखक, समाज सुधारक आणि शिक्षक. 24 डिसेंबर 1899 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड इथं जन्मलेल्या साने गुरुजी यांनी आपलं संपूर्ण जीवन देशसेवेला आणि शिक्षणाला समर्पित केलं. साने गुरुजी यांच्या आईनं जे विविध सुसंस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवन विकास झाला. त्यांची जन्मभूमी ही जरी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड असली ना, तरी त्यांची कर्मभूमी ही खान्देश. खान्देशातील अंमळनेर ही त्यांची खऱ्या अर्थानं कर्मभूमी. अंमळनेरमधील विद्यार्थी आणि नागरिक यांच्याशी साने गुरुजी यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले होते. समाजसेवा, राष्ट्रप्रेम, नैतिक मूल्यांचा प्रचार त्यांनी मोठ्या उत्साहानं केला. अंमळनेरलाच त्यांनी राष्ट्रभावना जागृत करणारी अनेक गीतं लिहिली. बलसागर भारत हो, खरा तो एकची धर्म, अशी कितीतरी गीतं आपल्याला सांगता येतील. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथील प्रताप हायस्कूल इथं शिक्षक म्हणून 6 वर्ष नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर इथल्या प्रताप तत्वज्ञान केंद्र इथं त्यांनी तत्वज्ञानाचा अभ्यासही केला. त्यांच्यावर महात्मा गांधीजींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचाच वापर करत असत. 1930 त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. दुष्काळामध्ये शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न केले. जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन यशस्वी होण्यासाठी त्यांनी खूप काम केलं. फैजपूर इथल्या अधिवेशनात महात्मा गांधीजींच्या विचारसरणीस अनुसरून त्यांनी ग्रामस्वच्छतेची इतर कामं केली. पत्री या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून साने गुरुजींच्या देशभक्तीपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. साने गुरुजी यांनी लिहिलेली खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही कविता भारतीय संस्कृतीची द्योतक आहे. साने गुरुजी यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम या गोष्टींवर भर दिलेला आढळतो. त्यांनी एकूण 73 पुस्तकं लिहिली. त्यांचं श्यामची आई हे पुस्तक विशेषत्वानं गाजलं. साने गुरुजींनी नाशिकच्या तुरुंगात असताना श्यामची आई हे पुस्तक लिहिलं. श्रोते हो, आज आपण साने गुरुजी यांच्याबद्दल त्यांच्या सहवासात आलेल्या व्यक्तींनी सांगितलेल्या आठवणी जाणून घेणार आहोत. या आहेत साने गुरुजी यांच्या पुतणी सुधाताई बोडा.
4: मी फार लहान होते आणि माझे वडील मला सांगायचे, साधारण 4:30-5

0: वर्षाची 6 वर्षाची कळायला लागल्यानंतर की आपला अण्णा म्हणजे साने गुरुजींना आम्ही घरात घरी सर्व अण्णा म्हणत असतो, तर आपला अण्णा जेलमध्ये आहे, तो स्वातंत्र्यासाठी जेलमध्ये गेलाय, तेव्हा सुद्धा आपण घरामध्ये गोडधोड करायचं नाही, किंवा दिवाळीमध्ये चिनी बनावटीचे म्हणजे परदेशी बनावटीचे फटाके आपण फोडायचे नाहीत, आपला अण्णा जेलमध्ये आहे. तेव्हा दुरान्वयानं गुरुजींचा परिचय माझा जो झाला तो असा झाला, आणि माझे अण्णा जेलमध्ये आहेत, माझे काका जेलमध्ये आहेत, असा तो पहिला परिचय. आणि पालगडहून, पालगड हे गुरुजींचं जन्मगाव, मी तिथे 4th पर्यंत शिकले, आणि नंतर गुरुजींचे धाकटे बंधू पुरुषोत्तम सदाशिव साने, आम्ही त्यांना अप्पा म्हणत असो, आणि ते बोर्डीला शिक्षक होते. बोर्डी हे गाव गुजरात महाराष्ट्राच्या बॉर्डरचं सीमेवरचं, आणि तिथे मी शिकायला गेले. माझे वडीलही तिथे गेले कारण माझी आई लहानपणी वारली होती, तर आम्ही दोघंच होतो. आणि तिथे राहायला गेल्यानंतर गुरुजी 45 मध्ये जेलमधून सुटले, म्हणजे 30 पासून 45 अनेक वेळेला ते वेगवेगळ्या काळामध्ये जेलमध्ये गेले होते. आणि माझे वडील अतिशय आजारी होते, तेव्हा 45 मध्ये ते जेलमधून सुटून आले, ते सरळ बोर्डीला आले, आणि मग 2 महिने त्या ठिकाणी वडील बंधूंची, माझ्या वडिलांची, ज्यांना आम्ही दादा म्हणत असतो, त्यांची सेवा करायला ते बोर्डीला राहिले. आणि तेव्हा त्यांचा माझा परिचय, हा सहवास ज्याला म्हणावं, जवळचा खूप. तेव्हा मग पुष्कळदा गुरुजी मला आमच्या ओट्यावर झोपाळा होत, आणि समोर विशाल असा समुद्र, अतिशय सुंदर अशी बोर्डीची जागा आहे, आणि झोपाळ्यावरती ते मला घेऊन बसत, मला गोष्टी सांगत, समोर विशाल असा तो समुद्र, त्याच्या लाटा उचंबळत असत, आणि मला वाटतं गुरुजींच्या भावना सुद्धा तेव्हा उचंबळून येत असाव्यात. काही वेळा गुरुजींच्या डोळ्यातून अश्रू यायचे, माझा हात हातात घेऊन ते झोपाळ्यावर बसायचे, आणि मला कळायचं नाही की अण्णा रडतायत का. मी अण्णांना विचारायचे, अण्णा तुम्ही रडता हो कशाला, पण अण्णा माझा हात हळूच दाबायचे आणि म्हणायचे, बाळात वजून लहान आहेस, मोठी होशील तेव्हा कळे. आणि त्यांच्या त्या स्पर्शामध्ये मला खूप काही असं मिळत असे, एक विश्वास, एक आधार, एक प्रेमाची ऊब. त्या काळात मला बराच तसा सहवास त्या 2-1 महिन्यात राहायला मिळाला, की गुरुजींना अनेक ठिकाणी भाषणांसाठी बोलावलं जायचं, ते दौऱ्यावर सतत असत. 47 मध्ये पंढरपूरला त्यांनी हरिजनांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून उपोषण केलेलं होतं, तेव्हा त्याच्या दौऱ्यासाठी ते 4 महिने सतत महाराष्ट्रभर फिरत होते, आणि अधून मधून कधीतरी घरी यायचे, तेव्हा सहवास. पंढरपूरला त्यांचं उपोषण होतं, तेव्हा अप्पांबरोबर म्हणजे माझ्या काकांबरोबर मी तिथे पंढरपूरला गेले होते, आणि चंद्रभागेच्या नदी पटांगणामध्ये आचार्य अत्रेंची विशाल अशी विराट सभा झाली होती, ती मला अजून अशी अंधुक आठवते. आणि मी त्या वाळूत बसून टेंगत होते आणि भाषण ऐकत होते अत्रेंच, आणि त्यांचा तो असा बुलंद असा आवाज, तर तो अजून कुठंतरी असा कानामध्ये अजूनही असं वाटतं की त्याचे पडसाद पडत आहेत. आणि त्या विशाल समुदायाचं ते दृश्य, ते समोरून गेलं नाही, आणि अगदी अशक्त झालेले असे साने गुरुजी, अशी पुसटशी अंधुकशी आठवण.
1: श्रोते हो, 11 जून 1949 ला साने गुरुजींनी पहिलं पत्र लिहिलं, त्याविषयीच्या आठवणी सांगताना सुद्धा ताई बोडा म्हणतात,
0: तेव्हा मी 14-15 वर्षाची होते, तेव्हा फार छान वाटलं की आता पेपर मध्ये साने गुरुजींनी मला पत्र लिहिलंय, प्रिय सुधा, असं त्या वयाच्या मुलांना साहजिकच अगदी आनंद वाटेल ना, की पेपर मध्ये आपलं नाव आलं, साप्ताहिकामध्ये आपल्या नावानं पत्र छापलं गेलं. पण एवढं खरं की त्या वयामध्ये ती सारी पत्र अगदी अक्षरानक्षर मला समजत होती अशातला भाग नाही, परंतु आवडायचं, ती पत्र वाचायला मला आवडत असत. मी त्याची आतुरतेनं वाट बघायचे, शनिवारी साधना घरी येत असे आणि तो केव्हा मी उघडीन आणि पत्र वाचेन असं मला होऊन जायचं. आता एक गोष्ट खरी आहे की अण्णा माझे काका, आणि ती पत्र थोडासा त्याचा पूर्वेतिहास कदाचित असा असू शकेल असं मला वाटतं, किंवा ती लिहायला मी निमित्त घडले असेन. अर्थात एक मी नम्रपणे सांगू इच्छिते की ही पत्र ह्यांना मी निमित्त असले तरी साऱ्या महाराष्ट्रातल्या मुलांच्यासाठी ती लिहिलेली पत्र आहे. ती पत्र जर त्यांनी मला लिहिली असती तर ती पोस्टाने पाठवली असते, पण ती साऱ्या

0: माझ्या वयाच्या मुलांना वाचायला मिळावे आणि जे जे काही ते मला देऊ इच्छित होते, संस्कार करू इच्छित होते, जे जे साहित्याचं दर्शन किंवा निसर्गाचं दर्शन घडवू इच्छित असतील, ते साऱ्या महाराष्ट्रातल्या मुलांनी त्यांनाही त्याचा लाभ किंवा त्यांनाही ते वाचायला मिळावं असं साने गुरुजींना वाटत असणार. आणि म्हणून साधना साप्ताहिकामध्ये आपण आणत होते एक योगायोगे हे पत्र छापायला सुरुवात केली. पहिलं पत्र हे 11 जून 1949 ही तारीख मी का सांगते की बरोबर एक वर्षानंतर साने गुरुजींचा मृत्यू झाला. 11 जून 1950 ला गुरुजी वारले. शेवटचं पत्र 10 जून 1950 आणि ती मी जसतशी वाचते तेव्हा मला पुष्कळ असं वाटतं की कुटुंबातली मोठी माणसं मुलांकरता त्यांचं मृत्यूपत्र लिहित असतात आणि वृद्ध झाल्यानंतर असं वाटत असतं की आपण सारं ते लिहून ठेवावं किंवा आपल्या कुटुंबातल्या मुलांनी कसं घडावं काय करावं असं असतं. म्हणजे ज्याला विल म्हणतो की ते हे इस्टेट कोणाला वगैरे तसं नाही, पण या ठिकाणी गुरुजींनी आपले विचार ह्या लहान गोष्टी सांगून किंवा त्यांना जे काही घडवायचं होतं मुलांना ते संस्कार करण्याकरता ही पत्र जी लिहिलेली आहेत आणि त्यात त्यांनी त्यांच्या आशा आकांक्षा अपेक्षा मुलांकडनं काय आहेत, मग देशाबद्दलची त्यांची चिंता सुद्धा अनेक ठिकाणी व्यक्त होताना दिसते की ह्या देशाचं कसं होईल, ह्या देशामध्ये जो भ्रष्टाचार आहे, या देशामध्ये लाचलुचपत आहे, त्याची अपार चिंता त्यांना होती. आणि एका ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की या देशाचं कसं व्हायचं, सारी दानतच जर नष्ट झाली असेल तर हे राष्ट्र टिकणार कसं, नवी पिढी तरी चारित्र्य संपन्न होवो. आज भारताला अन्न वस्त्र होऊनही चारित्र्य संपन्न माणसांची जरुरी आहे. प्राण गेला तरी खोटं बोलणार नाही, अनितीने पैसा मिळवणार नाही, लाच मागणार नाही, दुसऱ्याला सतावणार नाही, अशा वृत्तीची निस्पृह निर्मळ सेवापरायण माणसं राष्ट्राला हवी आहे. तेव्हा सातत्यानं ही चिंता मनामध्ये होती.
1: अमळनेरचे डॉक्टर रवींद्र मुठे यांनी साने गुरुजींच्या कौटुंबिक जिव्हाळ्याबद्दल सांगितलं.
2: आमच्या वाड्यात पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजींचे काही काळ वास्तव्य होते. अतिशय नम्र आणि मृदुभाषी होते. माझ्या आईने सांगितलेली आठवण अशी आहे की ते ज्याला जेवायला यायचे तत्पूर्वी फरशा घराला नव्हत्या, मात्र पूर्ण शेणाने सारवावं लागायचं. ते आपला जेवणाचा जेवढा भाग आहे तेवढा सारून त्यात रांगोळी काढून आपले ताट आणि वाटी सर्व भांडी स्वच्छ घासून तिथे ठेवायची. आईला सांगायचं मी आलोय, आणि आईला त्यांचं नेहमी सांगणं असायचं की आई परत मला एकदा वाढलं की परत तुम्ही मला कुठल्याही प्रकारे बाळायला यायचं नाही. मग आई नेहमी त्यांना म्हणायची की अहो असं कसं परत तुम्हाला लागलं तर नाही, माझ्या आईला माझ्या इथून त्रास व्हायला नको अशी माझी इच्छा. बघा म्हणजे किती सहृदयी होते, स्वतःची भांडी वगैरे सर्व घासून परत आई त्या तिथे ठेवायची आणि सांगायचं की मी संध्याकाळी येईल.
1: प्रकाश पाटील पिंगळवाडेकर हे राजकीय आठवणीबद्दल बोलले.
3: गुरुजी व अमळनेर हे एका नाण्याच्या खरतर दोन चकचकीत बाजू अशी ओळख समस्त महाराष्ट्राला आहेच. तथापि गुरुजींचे तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या गावी जाणे येणे व्हायचे, त्यापैकीच आमचंही एक गाव. त्या काळी 125 घरांची वस्ती असलेलं हे गाव मात्र समाजवाद्यांची पंढरी म्हणून लौकिकास पात्र होत. तेथे गुरुजींचे 4 खंदे कार्यकर्ते होते, त्यापैकी 2 माझे आजोबाच होते. माझ्या आजोबांचा खूप मोठा खटला होत, गोतावळा होता. 9 भाऊ होते, त्याच्यात 2 जण राजकारणात होते. तर त्यांच्या निमित्ताने गुरुजींचं आमच्या गावामध्ये येणं जाणं व्हायचं. आणि जे दुसरे 2 लोक होते ते गावकीतले जरी असले तरी ते आमचे नात्याने सोबत होते. तर ह्या लोकांनी गुरुजींचा वारसा पुढे नेला, गुरुजींचं येणं जाणं येथे होतं. बऱ्याचशा बेचेडच्या आंदोलनामध्ये डॉक्टर उत्तमरावांनी जो आपला 5.5 लाखाचा खजिना लुटला तर त्याचेही भूमिगत लोक पिंगळवाडेमध्ये राहायचे. तर गुरुजींच्या बाबतीत आमच्या आजोबांनी कुठेही या परिसरात येणं जाणं झालं म्हणजे तांग जुम

0: संपून त्यांना पोहोचवायची जबाबदारी माझ्या आजोबांची असायची. तर एकदा असं झालं की जिल्हा लोकल बोर्डची निवडणूक होती आणि ती सभा या परिसरात एका गावाला होती. योगा योगाने यशवंतराव चव्हाण तिकडे कुठे जात असताना त्यांनी गुरुजींना ते बघितलं आणि नंतर ते त्यांनी ताफा थांबवला, खाली उतरले, त्यांना भेटले, तुमचा प्रचार कसं चालूय वगैरे वास्तुपुस्तक केली, अशी एक घटना मला माझ्या आजोबांनी सांगितलेली आठवते. गुरुजींचे येण्याजेण्यामागे आमच्या येथील एक धडपण, त्यांच्या धडपणाऱ्या मुलांपैकी एक जे होते दामू गुरुजी, त्या दामू गुरुजींकडे दामू गुरुजींनी सांगितलेल्या आठवणीप्रमाणे एकदा त्यांनी दामू गुरुजींकडे जेवण घेतलं होतं आणि जेवणामध्ये कडण्याची भाकरी त्यांनी खाल्ली होती असाही उल्लेख त्यांनी मला केलेला आहे.
1: अमळनेरचे प्राध्यापक अरुण जैन साने गुरुजींविषयी बोलताना,
2: मी साने गुरुजींच्या सहवासात होतो. पांडुरंग सदाशिव साने 1932 ला धुळे जेलमध्ये होते. एवढ्याचे काही शिक्षकही त्या ठिकाणी होते. त्यांनी साने गुरुजींना सानेंना गुरुजी म्हणून हाक मारली. त्या दिवसापासून 1932 पासून साने गुरुजी झाले. तोपर्यंत पांडुरंग सदाशिव साने होते. 1922 एस पी कॉलेजमध्ये बी ए केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठात वेदांताच्या विषयावर एम ए केले. स्कॉलरशिप घेतली. पुढे अंमलनेरच्या तत्वज्ञान मंदिरात अभ्यास करण्यायोग्य झाले आणि नंतर त्यांना 30 रुपयाची फेलोशिप मिळाली. 24 अंमलनेर प्रताप विद्यालयात शिक्षकाची नोकरी घेतली. 2 वर्ष मुठे गल्लीत वसंतराव मुठे यांच्याकडे राहत असत. 1926 वसतिगृह प्रमुख झाले. तेव्हापासून ते वसतिगृहात राहायला लागले. त्यांना एक लहान खोली मिळाली होती जी संस्थेने स्मृती मंदिर म्हणून जपून ठेवली आहे. 1926 ते 1930 पर्यंत ते होते. 1930 त्यांनी राजीनामा दिला आणि राजकारणात उडी घेतली. प्रताप विद्यालयात असताना वसतिगृहाचे प्रमुख म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना आईची माया दिली. आपल्या आईने जे जे शिदोरी दिली आपल्याला ते सगळे विद्यार्थ्यांना मिळावं अशी त्यांची इच्छा होती. त्या ठिकाणी एक नवीन नवीन उपक्रम केल्यामुळे संख्या वाढू लागली. जागा अपुरी पडू लागली म्हणून त्यांनी एक दुरुस्त इमारत करून घेतली. त्याचं नाव गमतीने आनंदवन म्हणायचे. मेसमध्ये साने गुरुजी खाडे करून पैसे वाचवत व काही विद्यार्थी गरीब विद्यार्थ्यांना आपल्या पगारातून फीची मदत करीत आणि आमचे ते खेळगत गाणे शिकवत. मामाचं पत्र हरवलं ते कुणाला सापडलं हा खेळ त्यांनी आम्हाला शिकवला. 1932 धुळेमध्ये विनोबा भावे होते. त्या गीतेवर प्रवचन द्यायचे. साने गुरुजींनी ते प्रवचन अक्षरबद्ध करून गीताई नावाची छोटी पुस्तक लिहिली.
1: माजी विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरी साने गुरुजींबद्दल सांगताना,
3: भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायात दैवी संपदा आणि आसुरी संपदा यांचे सुरेख वर्णन भगवान श्रीकृष्णांनी केले आहे. भगवान म्हणतात, निर्भयत्व मनशुद्धी योग ज्ञानी सुनिश्चय यज्ञ निग्रह दातृत्व स्वाध्याय ऋजुतातप अहिंसा शांती अक्रोध त्याग सौजन्य सत्यता अलुब्धता दयाभूती मर्यादा स्थैर्य मार्दव. या दैवी संपदेमध्ये वर्णन केलेले सारे गुण साने गुरुजींच्या विभूतिमत्वात साकार झालेले दिसतात. ते प्रेममय होते, निर्भय होते, सौजन्यशील होते, सत्यवादी होते, शुद्ध मनाचे, निर्धारयुक्त अंतःकरणाचे, ईश्वरार्पण बुद्धीचे आणि निस्संग वृत्तीचे साधक होते. तसेच अहिंसक योद्धेही होते. आपल्याबद्दल ते स्वतःच लिहितात, मी जीवनाचा नम्र उपासक आहे. सभोवतालचा सारा संसार सुखी नि समृद्ध व्हावा, ज्ञान विज्ञान नि कलामय प्रेममय व्हावा हीच मला एक तळमळ आहे. माझे लिहिणे वा बोलणे, माझे विचार वा माझी प्रार्थना या एकाच ध्येयासाठी असतात. महाराष्ट्राचे प्रतिभावान कवी माडगुळकर गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहाचं वर्णन करताना म्हणतात, उचललेस तू मीठ मूठ भर साम्राज्याचा खचरा पाया. अशा सत्याग्रहींचे एक सेनानी होते साने गुरुजी. या अहिंसक सेनानीला भीती कधी स्पर्शूनच गेली नाही. स्वातंत्र्यासाठी सदैव बलिदानाची त्यांची तयारी असे. त्या काळातील त्यांच्या प्रसिद्ध संग्राम गीतातून ते कधी म्हणत नाही, भेणार आम्ही मरणाला जनमनात गांधी संचरला, गांधी महात्मा तो एक बोलला जनमनात गांधी संचरला. कधी सांगत

0: पार्थाची करुणी होळी छातीवर झेलू गोळी करू मृत्यूशी हो खेळी मातृभूमीच्या साठी आम्ही करू मोठे बलिदान.
1: श्रोते हो, आज साने गुरुजींचा स्मृती दिवस, त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
2: आत्ताच आपण साने गुरुजींच्या स्मृती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकत होतात. साने गुरुजी आणि अमळनेर, निवेदन विजया पंडित नाटकर, संकल्पना ज्ञानेश्वर बोबडे, सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
3: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
4: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रानं हा कार्यक्रम सहक्षेपित केला. 100.1 मेगाहर्ट्झ FM बँडसह लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून जगभरातून अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं सकाळच्या प्रसारणात पुन्हा एकदा स्वागत. श्रोते हो, आता सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि ऐकणार आहोत कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी काही क्षणातच.
5: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
6: फसला UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
7: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क राहा.
4: श्रोते हो, आकाशवाणी आणि गोड गाणी हे तर घट्ट नातंच, आणि तसंच एक घट्ट नातं आहे ते गाणी आणि आठवणी यांचं. प्रत्येक गाण्याचा आत्मा म्हणजे त्याचे शब्द, आणि अर्थातच हे शब्द लिहिणारे गीतकार हे फार महत्त्वाचे प्रत्येक गीताच्या जन्मासाठी. आजच्या कार्यक्रमात जी गाणी ऐकणार आहोत त्या गीतकारांच्या काही आठवणी नक्कीच आपण जागृत करूयात. कार्यक्रमात सुरुवातीला आपण गुलजार यांचं गीत ऐकणार आहोत. गुलजार हिंदीसह उर्दू भाषेचे अभ्यासक, जाणकार, कवी, लेखक, जवळपास 6 दशकांची कारकीर्द. त्यांच्या गीतांची खासियत म्हणजे काव्यात्मक दृष्टीनं तर उत्तम, पण जाणीव जागृती करणारे, विचार प्रवृत्त करणारी अशी त्यांची गाणी. पद्मभूषण, साहित्य अकादमी, दादासाहेब फाळके, जनपीठ अशा मानांकित पुरस्कारांचे मानकरी गुलजार यांच्या लेखणीतून उतरलेलं गीत ऐकूयात कार्यक्रमात सुरुवातीला. परिचय चित्रपटातलं राहुलदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गात आहेत किशोर कुमार.

रुपेरी गाणी सोनेरी आठवणी कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत परिचय चित्रपटासाठी किशोर कुमार यांनी गायलेलं. गीतकार होते गुलजार तर संगीतकार होते राहुल देवबर्मन.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर.
2: श्रोतेहो, रंग, रेषा आणि सूर यांचा मिलाफ म्हणजे ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर.

आपल्या नावाला साजेस असं हे व्यक्तिमत्व. सुमंताईंच्या आठवणींना उजाळा देणारा फोन गाणी हा कार्यक्रम जरूर ऐका शुक्रवारी सकाळी 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.

श्रोतुः कार्यक्रमात् यानंतर जे गीत ऐकणार आहोत त्याचे हे गीतकार आनंद बक्षी. आनंद बक्षी कवी गीतकार, 6,000 अधिक गाणी ज्यांच्या लेखणीतून उतरली आहेत. जवळपास 300 अधिक हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिलेली आहेत. राहुल देव बर्मन, लक्ष्मीकांत पॅरेलाल, कल्याणजी आनंदजी अशा अनेक आघाडीच्या संगीतकारांनी त्यांची गाणी संगीतबद्ध केलेली आहेत. आज लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीनं संगीतबद्ध केलेलं त्यांचं एक गीत सरगम चित्रपटातलं, युगलस्वर लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचे.

प्रदीर्घ प्रवासात 4 फिल्मफेअर पुरस्कारांचे ते मानकरी ठरलेत. तर अशा या समृद्ध शब्दसंपदा लाभलेल्या आनंद बक्षी यांच्याच शब्दातून साकारलेलं हे गीत आता ऐकणार आहोत. विनोद राठोड आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरातलं पुन्हा एकदा लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं हे संगीत, चित्रपट खलनायक.

सरगम चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं हे गीत श्रोतेहो आपण ऐकलं. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. श्रोतेहो याच गीतकार संगीतकार जोडीचं आणखीन एक गीत ऐकणार आहोत. तर श्रोतेहो गीतकार आनंद बक्षी, इतक्या कवी मनाचा हा माणूस भारतीय नौदलातून देशसेवेची नोकरी उत्तम बजावली आहे त्यांनी, याच्यावर खरं तर आपला विश्वास बसू शकत नाही. पण आपली देशसेवेची नोकरी देखील उत्तम करत त्यांनी आराधना ते दिलवाले दुनिया ले जाएंगे इथपर्यंतच्या

खलनायक चित्रपटासाठी विनोद राठोड, कविता कृष्णमूर्ती आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं हे गीत होतं आणि हे संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. श्रोतेहो, कार्यक्रमातलं म्हणजे अर्थातच रुपेरी गाणी सोनेरी आठवणी या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत, याचे गीतकार आहेत समीर. श्रोतेहो, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नाव ज्यांचं नोंदलं गेलेलं आहे असे भारतीय गीतकार म्हणून समीर यांची ओळख आहे. जवळपास 500 अधिक चित्रपटांसाठी 4000 अधिक गाणी लिहिणाऱ्या समीर यांनी त्यांच्या कारकिर्दीत आतापर्यंत 4 फिल्मफेअर पुरस्कार पटकावलेले आहेत. ऐकूयात त्यांनी लिहिलेलं तेरे नाम चित्रपटातलं गीत. स्वर आहेत उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांचे आणि या गीतासाठी संगीत हिमेश रेशमिया यांचं.

0: हिमेश रेशमिया यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं हे गीत होतं. तेरे नाम चित्रपटासाठी गायनस्वर होते उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांचे. आणि याच गीताबरोबर रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. आज आपण ऐकलं हिंदी चित्रपट संगीत. आपण आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रासोबत. श्रोते हो, सकाळचे 9:25 झाली आहेत.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: श्रोते हो, आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र म्हणजे आपल्या असंख्य श्रोत्यांशी जोडलं गेलेलं एक विश्वासार्ह रेडिओ माध्यम.
3: ज्ञान, माहिती आणि मनोरंजनासह प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचा गेल्या 35 वर्षांचा हा प्रदीर्घ प्रवास अधिक समृद्ध करत आहोत
2: लवकरच सुरू होणाऱ्या नवीन कार्यक्रमांच्या माध्यमातून. नमस्कार अहिल्यानगर,
3: रुपेरी गाणी सोनेरी आठवणी,
2: शब्द तरंग, स्नेह संवाद,
3: आहार विहार,
2: अर्थ जगत, सखी विशेष,
3: आदरणीय पाहुण्यांची स्मरणीय गाणी
2: आणि उद्योग जगत, अशा बऱ्याच कार्यक्रमांचं नवीन पर्व घेऊन आम्ही लवकरच येत आहोत आपल्या भेटीला.
3: तेव्हा श्रोते हो, ऐकत रहा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र,
2: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: श्रोते हो, कला आणि कलाकार यांची नाळ जन्मापासूनच जोडलेली असते
1: आणि तिथूनच कलाकारांचा जीवन प्रवास त्यांना कला विश्वापर्यंत घेऊन जात असतो.
0: स्वतःच्या आयुष्यात अनेक चढ उतार पार करूनही आपली वेगळी ओळख निर्माण करणारे हे कलाकार चंदेरी दुनियेत मात्र स्टार बनून जातात.
1: तेव्हा श्रोते हो, येत्या शुक्रवारच्या सुहाना सफर या कार्यक्रमात रात्री ठीक 9 वाजता आपण ऐकूया
2: हिंदी चित्रपट सृष्टीत चरित्र अभिनेता म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गोवर्धन आसरानी यांच्याविषयी. 100° MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
3: तेव्हा श्रोते हो, सुहाना सफर कार्यक्रम ऐकायला विसरू नका उद्या रात्री 9 वाजता. श्रोते हो, आता निवेदन ऐका. हॅलो बळीराजा या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत हॅलो बळीराजा या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात आजचा विषय आहे जमिनीचे आरोग्य आणि माती परीक्षणाचं महत्त्व. तज्ज्ञ असतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथले मृदविज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर श्री गणेश शेळके. प्रसारणाची वेळ आज सायंकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत आणि शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी

क्रमांक 0241-2434-3471 आणि 2426-3672। हॅलो बळीराजा या कार्यक्रमाचं निवेदन संपलं। हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र। आता 9:30 वाजतायत, ऐकणार आहोत 10 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम।

0: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा।
1: श्रोते हो, आपण ऐकता आहात ज्ञान माहिती मनोरंजनासाठी गोड गाणी अर्थात आकाशवाणी। हे आहे 100.1 MHz FM बँडवर अहिल्यानगर केंद्र, आणि यासह आपण जगभरातून आमचे कार्यक्रम ऐकता आहात लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपद्वारे। सर्व श्रोत्यांचं सभेत पुन्हा एकदा स्वागत। आता सकाळचे 10 वाजलेत, आपण आनंद घेणार आहोत हिंदी चित्रपट संगीताचा काही क्षणातच।

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर.
2: श्रोते हो, आज कार्यक्रमाला सुरुवात करूयात हिरो चित्रपटातल्या अनुराधा पौडवाल आणि मनहर उदास यांनी गायलेल्या आनंद बक्षी यांच्या गीतानं. या गीतासाठी संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला अनुराधा पौडवाल, मनहर उदास आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं हे गीत आपण ऐकलं. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं हिरो चित्रपटासाठी. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत हम या चित्रपटासाठी आणि हे स्वर मोहम्मद अजीज आणि शोभा जोशी यांचे. पुन्हा एकदा तीच गीतकार आणि संगीतकार जोडी.

0: मोहम्मद अजीज आणि शोभा जोशी यांच्या युगलस्वरात आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं हम चित्रपटातलं.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे आपली आवड आणि आपकी पसंत. श्रोते हो, मराठी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपली आवड आणि हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपकी पसंत हे दोन्ही कार्यक्रम आता प्रसारित होतील दर मंगळवारी आणि शनिवारी रात्री 9 ते 10 या वेळेत. तेव्हा आपण आपली पत्रपसंती नक्की कळवा आणि असंख्य श्रोत्यांसोबत आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.
0: श्रोते हो, ICC महिला T20 विश्वचषक 2026 क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळे दिनांक 14, 21, 25, 28 जून आणि 5 जुलै 2026 रोजी रात्री 9 वाजता हॅलो गीत बहार हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होणार नाही याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं आता यानंतरचं गीत आम्ही घेतलंय हिरो नंबर 1 या चित्रपटातलं आनंद मिलिंद यांनी संगीतबद्ध केलेलं. समीर यांच्या या गीतासाठी स्वर उदित नारायण आणि पूर्णिमा यांचे आहेत.

0: हिरो नंबर वन चित्रपटासाठी उदित नारायण आणि पूर्णिमा यांनी गायलेलं समीर यांचं गीत आणि आनंद मिलिंद यांचं संगीत श्रोतेहो आपण ऐकलं.
1: श्रोतेहो, हिंदी आणि मराठी चित्रपटांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारा कार्यक्रम एक फिल्म.
2: चित्रपटाचा आशय आणि विषय आपल्या मनोरंजनासोबतच समाजातील विविध घटकांवर भाष्य करत असतो.
1: कथा, पटकथा, अभिनय, संवाद, गीत, नृत्य आणि संगीत या सगळ्याची मेजवानी आपल्याला ऐकायला मिळते ती

0: तेव्हा हिंदी आणि मराठी चित्रपटांचा आनंद घेऊया एक फिल्म या कार्यक्रमात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तिसऱ्या आणि पाचव्या सोमवारी रात्री 9:30 वाजता.
1: 100° 1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
2: लाईट, कॅमेरा, रोलिंग,
1: ऍक्शन. श्रोते हो, या त्रिसूत्रीनं तयार होणाऱ्या अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांचं भाग्य गेली अनेक वर्ष ठरवलं गेलं ते शुक्रवारी.
0: हिंदी आणि मराठी चित्रपटांच्या माध्यमातून अनेक नव्या कथा, नवे कलाकार आणि नवीन तंत्रज्ञ आपल्या भेटीला येत राहिले ते सुद्धा दर शुक्रवारी.
1: चित्रपट सृष्टीत कार्यरत असणाऱ्या अशा अनेक कलाकारांविषयी आणि त्यांच्या प्रतिभेविषयी आपण बोलूया फोन गाणी या लाईव्ह कार्यक्रमात दर शुक्रवारी 10:10 वाजता.
0: आणि सुहाना सफर या कार्यक्रमात ऐकूया दर शुक्रवारी 9:00 वाजता.
1: हे दोन्ही कार्यक्रम आपण ऐकू शकता आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून जगभरात कुठेही.
3: तेव्हा श्रोते हो, ऐकायला विसरू नका उद्या म्हणजे शुक्रवारी 10:10 वाजता कार्यक्रम फोन गाणी. उद्याचा कार्यक्रम केंद्रित पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्यावर, सूत्रसंचालन आणि निवेदन भारती कुलकर्णी यांचं, आणि अर्थातच सुहाना सफर कार्यक्रम उद्या 9:00 वाजता अभिनेते असरानी यांच्यावर हा कार्यक्रम केंद्रित असणार आहे. आणि या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि निवेदन डॉक्टर प्राची शेकटकर यांचं. जरूर ऐका हे दोन्ही कार्यक्रम फक्त आणि फक्त आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेतो आहोत. आखे चित्रपटासाठी हे गीत ऐकूयात.

आंखे चित्रपटासाठी कुमार सानू, सुदेश भोसले, कविता कृष्णमूर्ती आणि अलका याज्ञिक यांनी मिळून गायलेलं इंदीवर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं बप्पी लाहिरी यांचं.

0: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
1: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
0: 0241 242 76 20 या दूरध्वनी क्रमांकावर.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी,
2: श्रोते हो, आपण ऐकता आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँडवर. श्रोते हो, आता सकाळचे 10:30 वाजले.

0: लेत प्रसारित करत आहोत जितेंद्र घोडके सराफ पुणे प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका घोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहित करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी, तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी तांब पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा अक्षय तृतीया दसरा किंवा गुरु पुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93 56 360 175 किंवा 93 56 370 970 किंवा 83 90 212 143 किंवा 98 81 211 748. आमचे लँडलाईन नंबर्स 0202 244 78 286

0: किंवा 020-244-80-135.
1: श्रोते हो, आपण ऐकलात जितेंद्र घोडके सराफ पुणे प्रायोजित कार्यक्रम. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. 10:35 झाली आहेत. आता आनंद घेऊयात मिश्र संगीताच्या कार्यक्रमाचा. कार्यक्रमाला सुरुवात करूयात अनूप जलोटा यांनी गायलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या हिंदी भक्तिगीतानं.

अनूप जलोटा यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं हिंदी भक्तिगीत श्रोते हो आपण ऐकलत मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला. आता कार्यक्रमात यानंतर ग. दि. माडगुळकर यांनी लिहिलेलं हे गीत गीत रामायण या रचनेतलं गायलं आणि संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी.

ग दि माडगुळकर यांचं हे गीत गायलं आणि संगीतबद्ध केलं होतं सुधीर फडके यांनी. श्रोतेहो, आपण ऐकत आहात मिश्र संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी श्रोतेहो निवेदन, हॅलो बळीराजा या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं आणि अर्थातच आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठी. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी अंतर्गत हॅलो बळीराजा या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा आजचा विषय आहे जमिनीचे आरोग्य आणि माती परीक्षणाचं महत्त्व. तज्ज्ञ असतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदविज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर श्री गणेश शेळके. प्रसारणाची वेळ आज सायंकाळी 7:30 ते रात्री 8 वाजेपर्यंत आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठी हे आहेत संपर्कासाठी क्रमांक 0241 242 34 71 आणि 242 36 72. हॅलो बळीराजा या कार्यक्रमाचं निवेदन आपण ऐकलं. श्रोतेहो, कार्यक्रमात ऐकणार आहोत प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरातलं हे लोकगीत.

0: प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरातलं हे लोकगीत आपण ऐकलं.
1: रंगवले मी चित्र मनोहर मीच तयांची केली चौकट, शिस्वी चौकट बांधी अली ती निज हस्तांनी भिंतीवरती. श्रोते हो, कशी असते हो आपली मैत्रीण? तर स्वतःत रमते, स्वतः गाते, स्वतः लिहिते आणि स्वतःतच दंग असते, इतरांनाही त्यात सामावून घेते. अशा आपल्या मैत्रिणींना आपण भेटूया, जाणून घेऊयात त्यांचं भावविश्व आणि कार्यकर्तृत्व. नारी विश्व या कार्यक्रमात दर महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
2: श्रोते हो, राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा,
3: नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा,
2: अशा विविध वैशिष्ट्यांनी नटलेला आपला महाराष्ट्र.
3: आणि या महाराष्ट्राच्या विविध पर्यटन स्थळांची सफर आपण करणार आहोत फिरस्ती या कार्यक्रमात.
2: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी सकाळी 8:40
3: आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz वर कार्यक्रम फिरस्ती.
0: श्रोतेहो, बल्ली सागू यांचं हे पॉप गीत आपण ऐकूयात.

0: मंगळवार गुरुवार आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत ऐकायला विसरू नका। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी।
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
0: शेतकरी बंधू भगिनींनो, किसान वाणी कार्यक्रमात ऐकायला विसरू नका। कृषी अदालत हॅलो बळीराजा हे लाईव्ह फोन इन कार्यक्रम,
1: तसंच प्रगतशील शेतकरी, संशोधक, शास्त्रज्ञ, कृषी विषयक तज्ञांच्या मुलाखती आणि अजूनही बरच काही।
0: तेव्हा ऐकत रहा कार्यक्रम किसान वाणी आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून।
2: तेव्हा श्रोते हो, आज किसान वाणी कार्यक्रमात ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो बळीराजा। विषय जमिनीचं आरोग्य आणि माती परीक्षणाचं महत्त्व। तज्ज्ञ महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदविज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर श्री गणेश शेळके।

आपण आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रासोबत. आता सकाळचे 11 वाजलेत. आता आनंद घेणार आहोत मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. सुरुवात करूयात पिंजरा चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेल्या जगदीश केबुडकर यांच्या गीतानं. हे संगीत राम कदम यांचं. श्रोतेहो हे गीत ऐकणार आहोत काही क्षणातच.

0: पिंजरा चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं आणि हे संगीत होतं राम कदम यांचं. श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटातलं, उषा मंगेशकर आणि अरुण सरनाईक यांचे स्वर, गीतकार पुन्हा एकदा जगदीश खेबुडकर आणि संगीतकार पुन्हा एकदा राम कदम.
1: एकला एकला जरा साजरा मुखडा चंद्रवा.

स्वर होते उषा मंगेशकर आणि अरुण सरनाईक यांचे. चित्रपट होता चंदनाची चोळी अंग अंग जाळे. गीतकार होते जगदीश खेबुडकर आणि संगीतकार होते राम कदम. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा उषा मंगेशकर यांचा स्वर सोबत सहकाऱ्यांचा स्वर आहे. रामजी यांचं हे गीत भास्कर चंदावरकर यांनी संगीतबद्ध केलेलं. चित्रपट सामना.

0: सहकाऱ्यांसमवेत मुख्य स्वर होता उषा मंगेशकर यांचा. रामजी यांचं हे गीत भास्कर चंदावरकर यांनी संगीतबद्ध केलं होतं सामना चित्रपटासाठी. आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. ऐकूयात कार्यक्रम आपली गाणी थोड्याच वेळात.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा आजच घ्या.
0: कार्यक्रमाला सुरुवात करूयात माणिक वर्मा यांच्या स्वरानं. राणा पवार यांचं हे गीत दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलेलं.

0: माणिक वर्मा यांच्या स्वरात हे गीत आपण ऐकलं. राणा पवार यांचं दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलेलं. दशरथ पुजारी यांनीच संगीतबद्ध केलेलं रमेश अणावकर यांचं गीत आता ऐकूयात. आणि हा स्वर सुमन कल्याणपूर यांचा. हे गीत ऐकणार आहोत काही क्षणातच.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा आजच घ्या.

0: सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं रमेश अडावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं दशरथ पुजारी यांचं.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: श्रोते हो, आपली गाणी कार्यक्रमात आता पुन्हा एकदा दशरथ पुजारी यांचं संगीत आणि स्वर देखील दशरथ पुजारी यांचाच. ही गीत रचना सदानंद देशमुख यांची.

दशरथ पुजारी यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं सदानंद देशमुख यांचं हे गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच आपली गाणी कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 11:28 झाली आहेत. प्रसारित करत आहोत NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

श्रोते हो, एक आठवण आज संध्याकाळच्या सभेत प्रसारित होणाऱ्या हॅलो बळीराजा या लाईव्ह कार्यक्रमाची. अर्थातच ही आठवण आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठी. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत हॅलो बळीराजा या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा आजचा विषय जमिनीचं आरोग्य आणि माती परीक्षणाचं महत्व. तज्ज्ञ असतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदविज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर श्री गणेश शेळके. प्रसारणाची वेळ लक्षात असू द्या, आज सायंकाळी 7:30 ते रात्री 8 वाजेपर्यंत. आणि आपण संपर्क साधू शकता या क्रमांकांवर 0241-242-3471 आणि 242-3672. हॅलो बळीराजा या कार्यक्रमाचं निवेदन आपण ऐकलं. हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता यानंतर दुपारी 12 वाजता वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून आपण ऐकू शकाल देश की सुरेली धडकन मुंबई विविध भारती. सकाळच्या प्रसारणातून मी वीणा दिघे आता आपला निरोप घेते आहे. आपण मात्र ज्ञान माहिती मनोरंजन आणि गोड गाणी ऐकत रहा आकाशवाणी.

0: 10 लाखांची लॉटरी मला.
1: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी स्वाती तुपकर तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो आज 11 जून, आजचा दिनविशेष म्हणजे आज आहे इंटरनॅशनल डे ऑफ प्ले, अर्थात आंतरराष्ट्रीय खेळ दिवस. आपल्या आयुष्यात खेळाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. खेळामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहतं. खेळाची आवड बालपणापासूनच जपायला हवी असंच नाही, तर आपल्या मुलांमध्ये ती आवड निर्माण करायला हवी, हो ना. आज सोशल मीडियाचा काळ आहे, पण मुलांची शारीरिक जडणघडण ही खेळामुळेच होत असते, हे पण तेवढंच महत्त्वाचं. मुलांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि भावनिक आरोग्यासाठी खेळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रत्येक मुलाला खेळण्याचा अधिकार आहे. त्यांना खेळण्यासाठी वेळ, स्वातंत्र्य आणि खेळण्यासाठी योग्य जागासुद्धा महत्त्वाच्या असतात. तर भगिनींनो, खेळाच्या महत्त्वाविषयी सामाजिक स्तरावर जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि मुलांच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये खेळाचा समावेश व्हावा यासाठी हा दिवस महत्त्वाचा. तर आजच्या आंतरराष्ट्रीय खेळ दिवसाचा मुख्य उद्देश असा आहे, बालपणाच्या विकासात खेळाचं महत्त्व अधोरेखित करणं, मुलांचे हक्क जपणं आणि त्यांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी खेळाची उपलब्धता सुनिश्चित करणं हे आहे. तेव्हा आजच्या दिवसाचं औचित्य साधून मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहित करूया आणि खेळाचं महत्त्व त्यांना पटवून देऊया.

मैत्रिणींनी गीतानंतर वळूया आपल्या मालिकेकडे. असं म्हणतात की स्त्री जेव्हा स्वतःच्या पायावर उभी असते तेव्हा ती केवळ एकटी नसते तर ती पुढील पिढीला आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवत असते. ज्या स्त्रीनं स्वतःच्या स्वप्नांना पंख दिले तिची भरारी आकाशालाही गवसणी घालू शकते. आणि अशाच कर्तृत्ववान स्त्रियांना आपल्या उद्योग भरारी या मालिकेत आपण आमंत्रित करीत असतो. तर मैत्रिणींनो, आज आपल्यासोबत आहेत उद्योजिका साधना फडकर. त्यांचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याच शब्दात. त्यांच्याशी संवाद साधत आहेत राखी पाटील. चला तर ऐकूया.

0: मैत्रिणींनो, आपण आपल्या अवतीभोवती अशा अनेक मैत्रिणींना बघतो ज्या आपल्या आवडत्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. शिवाय नोकरी आणि उद्योगातही त्या पुढे आहेत. अनेक मैत्रिणींच्या नावापुढे उद्योजिका ही पदवी आहे. आपल्या मैत्रिणींना अशा मैत्रिणींचा नेहमीच खूप अभिमान वाटत असतो आणि त्यांचा हा प्रवास कसा घडला हे जाणून घेण्यासाठी आपण नेहमीच उत्सुक असतो. तिची उद्योग भरारी या मालिकेअंतर्गत एक आगळा वेगळा व्यवसाय करणाऱ्या मैत्रिणीला आपण भेटणार आहोत. या आहेत साधना फडकर. त्यांना आपण स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्या उद्योगाविषयी आता सविस्तर माहिती छान गप्पांमधून जाणून घेऊया. नमस्कार साधनाताई.
1: नमस्कार.
0: आणि कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: तुमचा एक आगळा वेगळा उद्योग आहे तो म्हणजे मिनिएचर गार्डन बनवणं, शिवाय पेपर पासून बास्केट्स बनवणं, बॉटल्सला वेगवेगळ्या प्रकारे सजवणं. हा उद्योग कसा सुरू झाला हे जाणून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मिनिएचर गार्डन म्हणजे नेमकं काय, काय ही संकल्पना आहे आमच्या मैत्रिणींना सांगा ना.
1: पहिलेपासूनच मला झाडा फुलांची तशी खूप आवड होती. पण इंटरनेटवर स्क्रोल करताना दिसलं की मिनिएचर गार्डन म्हणजे आपण एखाद्या रस्त्याने जातो आपल्याला गार्डन दिसतं. तिथे गेट असतं, कंपाऊंड असतं, मग आत गेल्यावर पाथवे असतात, झुला असतो, मुलं खेळत असतात किंवा छोटी छोटी झाडं वेगळी लावलेली असतात. तर हे सगळं मिनिएचर फॉर्म मध्ये आपल्याला करता येतं. म्हणजे मी नेहमी म्हणते की इन्स्टेड ऑफ फ्लावर्स गिफ्ट अ होल गार्डन टू समवन.
0: बरोबर.
1: आणि ते पण लाईव्ह. हा बेसिकली कन्सेप्ट आहे कॅलिफोर्नियाचा. इंडियात आपल्याला दिसत नाही सहसा, पण आता माझ्या बरोबर बरेच जण नागपुरात पण करता आहेत. पण सुरुवातीला मी जे घरी असं बघून नेटवर बघून जे सुरुवातीला हळू घरात सजवायला लागले, माझ्याकडे येणाऱ्या लोकांना, आजूबाजूच्या मैत्रिणींना ते खूप आवडायला लागलं. मग साधना हे तू करून आम्हाला पण दे, खूप छान दिसतंय, असं करता करता मी समोर गेले.
0: बरं.
1: आणि पूर्ण गार्डन म्हणजे तुम्हाला छोट्याशा ट्रे मध्ये म्हणजे अगदी एक फुटाच्या एक वीत भर म्हणा त्या ट्रे मध्ये तुम्हाला पाथवे दिसतो, बेंच दिसतो, कंपाऊंड दिसतं, छोटस झाड, त्याच्या खाली बेंच, त्याच्या खाली तुम्ही बसला, छोट्याशा चपला, डॉगी बसलाय बाजूला किंवा गिटार आहे बाजूला किंवा तुम्ही बगीचात बसून पुस्तक वाचताय. हे सगळं आपल्याला छोट्या म्हणजे एक वीतीच्या बरोबरच्या ट्रे मध्ये किंवा छोट्याशा पॉट मध्ये आपल्याला करता येतो.
0: अवघड असेल हे करणं. पण
1: आता जी गोष्ट आवडते ती आपण अवघड नाही म्हणू शकत, पण पेशन्स नक्कीच हवेत.
0: कारण मोठ्या रूपाचं छोट्याशा रूपामध्ये ते तुम्हाला करून दाखवायचं आहे. आणि साधारणतः मला असं वाटतं याला फेरी गार्डन किंवा ट्रे गार्डन असंही म्हणतात ना.
1: नक्कीच. हा, फेरी गार्डन आणि ट्रे गार्डन मध्ये थोडासा फरक आहे. फेरी गार्डन मध्ये तिथे ती राहते फेरी, म्हणजे कपडे वाळतायत, भाजी तोडून ठेवली आहे, हे आपल्याला असं ती राहते तिथे असं लाईव्ह दिसतं, त्याला ते आपण फेरी गार्डन म्हणतो. आणि ट्रे गार्डन म्हणजे जस्ट गार्डन आहे, तिथे कपडे वगैरे वाळत नाहीत, पाथवी आहे, झुला आहे, असं ह्या भाजी तोडून ठेवलेली नाही, चहाचा कप ठेवलेला आहे, म्हणजे ती फेरी बसली आहे बा, ती चहा पिऊन उठली आहे, हे आपण एक समजू शकतो की त्याला फेरी गार्डन. हा थोडासा फरक आहे.
0: आणि तुम्ही जेव्हा हे मिनिएचर गार्डन बनवत असाल तर तुमच्या डोक्यात ज्या कल्पना आहेत त्या प्रत्यक्षात उतरत असतील.
1: हो. आणि मी तर म्हणते की याला आपण स्ट्रेस बस्टर म्हणते मी. म्हणजे आपण जे काही काम करतो घरात थोडासा काय आपल्या प्रॉब्लेम्स असतात सगळ्यांच्या, त्याच्यातनं आपण हा स्ट्रेस बस्टर म्हणतो की मला ऑफिस आता मी थकले आहे, मी घरी येऊन जर माझं थोडस गार्डनचं काम केलं तर माझा स्ट्रेस कमी होतो, मी एकदम फ्रेश होऊन जाते. त्यामुळे कल्पकता तुमच्या डोक्याला चालना मिळते, हाताला चालना मिळते आणि एक सुंदर कलाकृती तयार होते.
0: नोकरी करता शिवाय आता व्यवसायही करायचं ठरवलं होतं तर थोडीशी धावपळ नाही झाली सुरुवातीला?
1: नाही, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे स्ट्रेस बस्टरच आहे, धावपळ नाही. ज्याच्यात आवड आहे ना, जे करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला वेळही मिळतो आणि धावपळ म्हणण्यापेक्षा आनंद मिळतो. आणि माझ्या समोर असं खूप मोठं बजेट नव्हतं, टार्गेट नव्हतं की एवढ्या ह्याच्यात आपल्याला हे कम्प्लीट करायचंच आहे. म्हणजे एक हॉबी, एक छंद म्हणून मी जो सुरुवात केली त्यामुळे पहिले मला असं नव्हतं ना की 10 गार्डन्स मला आज सप्लायच करायचे आहे बा, त्यामुळे मला बर्डन, मला ऑफिसला माझ्या हॉस्पिटलला जायचं आहे तर मला बर्डन आहे बा, मी कसे 10 गार्डन सप्लाय करू, हा माझ्या समोर प्रश्न नव्हता. मी माझ्या इच्छेप्रमाणे माझ्या सवयीप्रमाणे हळूहळू जे समोर गेले आणि लोकांना आवडलं, लोकांनी पाठिंबा दिला म्हणूनच मी समोर गेले.
0: हो. मग पहिलं मिनिएचर गार्डन कसं बनवलं तो पहिला अनुभव ऐकायचा आम्हाला.
1: अगदी छान. खरं सांगायचं ना तर मिनिएचर गार्डनचे जे प्रॉप्स म्हणतो आपण, म्हणजे त्याच्यात ठेवायचा बेंच, त्याच्यात ठेवायचा छोटासा डॉगी, छोट्याशा चपला किंवा

0: पाईपलाईन किंवा कंपाऊंड वॉल किंवा झाडं इवन. तिकडला प्रदेश तिकडलं वातावरण खूप थंड आणि छान आहे, त्यामुळे ते करायला त्यांना तिकडे म्हणजे मला सोपं वाटलं. आपल्याकडे त्या झाडांची निवड करताना मला पहिले झाडं घ्यायलाच खूप त्रासदायक झालं. पानांची निवड करायला मला थोडस शोधावं लागलं की छोट्या छोट्या पानांची झाडं मला कुठली मिळतील, ती आपल्या वेदरमध्ये टिकतील का, कोणा वेदरला ऊन लागतं, कोणत्या झाडांना ऊन अजिबात लागत नाही. मग हे सगळं करताना मी पहिले सुरुवात केली की आपली जी लॉनची लादी असते ती लादी आहे छोट्याशा मडक्याच्या भांड्यात म्हणा किंवा जो दिवा असतो नवरात्रीला मोठा
1: हो
0: ज्याच्यात भरपूर तेल घालून दिवा 9 दिवस जळता येतो, त्या दिव्यात अक्षरशः मी पहिलं लॉनची लादी घालून ठेवली.
1: बरं.
0: आणि ती कर्मधर्म संयोगाने ती इतकी छान डेव्हलप झाली आणि मग मी त्याला असं एक त्याच्यामध्ये एक छोटस छिद्र करून एक छोटस झाड त्याच्यात खोचलं, ते पण झाड छान डेव्हलप झालं. आणि मग मी जसं म्हटलं मी एका हॉस्पिटलला काम करते, माझ्या तिथे बरंच कचरा

0: ठेवली.
1: बरं.
0: आणि ती कर्मधर्म संयोगाने ती इतकी छान डेव्हलप झाली आणि मग मी त्याला असं एक त्याच्यामध्ये एक छोटस छिद्र करून एक छोटस झाड त्याच्यात खोचलं. ते पण झाड छान डेव्हलप झालं. आणि मग मी जसं म्हटलं मी एका हॉस्पिटलला काम करते, माझ्या तिथे बरंच कचरा म्हणा किंवा कॉरिगेटेड बॉक्सेस येतात, तर त्या नेटवर बघून मी एक छोटेशा छान चेअर तयार केल्या दोन, आणि त्या झाडाच्या खाली दोन चेअर ठेवल्या.
1: बरं.
0: तर ते लुक इतकं सुंदर होतं, तो फोटो माझ्याजवळ अजूनही आहे. ते गार्डन तर नाही, ते सोल्ड आउट झालं. कधीच कोणाजवळ असेल ऐकत असतील तर प्लीज मला रिप्लाय करा, फोटो पाठवा. तर ते गार्डन मी असं समोर ठेवलं होतं, सगळे घरातले किती सुंदर दिसतंय, लॉन किती छान झालाय. म्हणजे आपण लॉन वरनं सकाळी चालतो पण त्या लॉन वरनं सकाळी हात फिरवायला आपल्याला मिळतोय की तुम्ही ती जी डिश जी आहे छोटीशी घराच्या कोपऱ्यात टेबलवर कुठेही ठेवू शकत होता ते मी समोर ठेवलं. आणि माझ्या मिस्टरांचे मित्र आले घरी की वहिनी तुम्ही हे किती सुंदर केलंय. त्याला तो कुठेतरी चालला होता म्हणे मला इथून बुके घ्यायचंय, तर तुम्ही हे मला देऊ शकाल का.
1: बरं.
0: की मला माझे खूप क्लोज मित्र आहे आणि तो परदेशात राहतो आणि खूप वर्षांनी आलाय, तर त्याला हे मला देता येईल का. म्हंटल बिलकुल देता येईल. तर म्हणे तुम्ही केवढ्याला द्याल. म्हंटल तुमचं बुकेचं बजेट सांगा. मी आता हे पहिल्यांदा केलंय, मला याची प्राइस अशी काही सांगता येणार नाही, कारण मी खूप उद्योग म्हणून असं काही सुरू केलेलं नाही. तर म्हणा मला 500 रुपयाचं बुके घ्यायचंय, हे लाईव्ह आहे तर मी 500 रुपये देऊ शकतो. म्हटलं मोस्ट वेलकम, पहिल्यांदाच येते लक्ष्मी घरी येते नाही कशाला म्हणा, 500 रुपयाला तुम्ही पहिला ट्रे विकला.
1: अरे वा. आणि तिथून त्या व्यवसायाची सुरुवात झाली.
0: हो, हॉबी कम व्यवसाय तुम्ही म्हणू शकता. आणि मग मी त्याला सुरुवात केली.
1: बरोबर. आता हा मिनिएचर गार्डन तयार कसा करतात, त्याच्या काही स्टेप्स असतील ना, तर त्याबद्दल सांगा ना.
0: पहिले म्हणजे आपल्याला छोटस सुरुवात करायची, ज्यांना त्यांनी छोटस आणि मातीचं भांडं घेतलेलं जास्त चांगलं, कारण माती पाणी पकडून ठेवते. प्लास्टिक आणि सिमेंट आणि सगळे मिळतात पण ते महागही जातात. तर छोटस मातीचं भांडं घेतलं. मी याच्यात ना कुठल्याही प्रकारची माती टाकत नाही, त्यामुळे कोकोपीट मिळतं, जे नारळाचं बुरा म्हणा किंवा भुशी म्हणा असं मिळतं. त्या कोकोपीट मध्ये पण बरंच काही थोडस टाकायला लागतं, आपलं मॅन्युअर असतं किंवा परलाईट म्हणून मिळतं. तर अशी ती माती तयार होते आणि त्या मातीत मग आपण झाडं जर लावली तर ती वॉटर कपॅसिटी त्यांची चांगली असते, त्या कोकोपीटची ऍब्सॉर्प्शन चांगलं असतं, त्यामुळे ते पाणी रोज टाकणं हा पण एक भाग असतो की लोकांना पाणी टाकायचा पण कंटाळा येतो. तर कोकोपीट मध्ये ही झाडं लावते मी. तर पहिले मातीचा ट्रे हवा तुम्हाला, त्याच्यानंतर कोकोपीट हवा, आणि त्याच्यानंतर आपल्याला जे सूट होतात झाडं ती झाडं याच्यात लहान पानाची. आणि तुमच्या डोळ्यासमोर एखादं गार्डन हवं की एक तुमच्या समोर एक त्याचा प्लान आउटलाईन हवी की कसं तुम्हाला ते
1: हवंय, एक्झॅक्ट कसं हवंय,
0: एक्झॅक्ट कसं हवंय.
1: बरं.
0: तर मुख्य गोष्ट मातीचं भांड आणि कोकोपीट.
1: बरं.
0: आणि छोटी झाडं दोन तीन.
1: हो. आणि सजावटीसाठी म्हणा किंवा अशा कोणत्या वस्तू लागतात.
0: हा, सजावटीसाठी मी जर म्हणलं आपण गार्डन मध्ये गेलो तर आपल्याला झुला दिसतो, पाथवे दिसतो, छोट्या मोठ्या कुंड्या दिसतात, एखादा बेंच दिसतो, तर या गोष्टी तुम्हाला त्याला सजवायला लागतात, म्हणजे ते गार्डनचं लुक येतं.
1: हो. मग ह्या छोट्या खुर्ची म्हणा टेबल म्हणा मग हे तुम्ही स्वतः कट करता आणि बनवता.
0: पहिले मी विकत घेतले पण एक बेंच सुंदर बेंच आणि मी ऑनलाईन तुम्ही आजकाल सगळेच बघू शकता, 2500-3000 मिळतो. मी 2500-3000 बेंच जर त्याच्यात टाकला तर ते माझं गार्डन कितीला कोण घेणार.
1: बरोबर.
0: म्हणून मग मी कागदाचे कट करून बनवायला लागले, पण कागद ओला होतो.
1: हो.
0: मग ते बेंच पण खराब होणार. मग त्याच्यासाठी मी टेलिफोनची वायर, जी मी म्हटलं ना कचऱ्यातनं कला हे पण माझं फार मोठं ध्येय होतं, तर ते टेलिफोनची वायर मी रोल करून त्याच्यात झाडणीच्या काड्या लावून बेंच तयार केले.
1: बरं. म्हणजे कसं एक एक तुम्ही शिकत गेला.
0: शिकत म्हणजे मला सुचवत गेले तेच लोक की बा इतकं महाग तू कसं करशील.
1: हो.
0: मग पण बेंच तर पाहिजे. गार्डन म्हटलं नुसती झाडं लावली तर ते गार्डन नाही झालं.
1: बरोबर.
0: बेंच असला तिथे बसायला, एखादं बाकडं असलं तुटलेलं चालेल पण बाकडं असलं तर तो तुम्हाला बेंच वाटेल. आर्च असायला पाहिजे मध्ये की पाथवे मधनं तुम्ही जाताना आर्च आहे वरती, मग तिथून तुम्ही आत जाणार, तिथून वेल लटकतोय छान. हे सगळं बघायला मग मी ते टेलिफोनची वायर आणि केरसुणीच्या काड्या याच्यातनं मी ते बनवलंय.
1: बरं. मग साधारण किती दिवस लागतो एक मिनिएचर बनवायला.
0: आता तर मला अर्ध्या तासात बनतो.
1: अरे वा. सगळी तयारी होत असेल.
0: हा. आणि तुम्ही जर तयारी करून ठेवली 15-20 म्हणजे तुमचं बेंच 4

0: बेंच अर्ध्या तासात नाही बनत तो आता माझा तोही बनतो अर्ध्या तासात पण हे सगळं शिकायला थोडासा तर वेळ लागतोच आणि मी जवळपास बरेच दिवसापासून करते तर माझा हात बसून गेला आता
1: बरोबर तर आतापर्यंत असे किती मिनिएचर गार्डन बनवलेत
0: बापरे ओट्टा कृष्ण
1: मोजले नाही कधी
0: मोजले नाही कधी
1: किती आकर्षक दिसतात ना ते
0: हा आणि लाईव्ह देताय तुम्ही कोणाला आणि बुके देता तुम्ही फुलांचा तो काय एक दिवस दोन दिवस पाण्यात टाकून चार दिवस पण हे पाणी टाकलं तुम्ही साधं तर चार वर्षही राहू शकतं
1: बरोबर पहिला सेल तर तुमचा तो झाला तो तुम्ही छान किस्सा सांगितला पुढे मग आता जेव्हा हे तुम्ही तयार करत होता लोकांपर्यंत ही कला पोहोचवणं गरजेचं होतं मार्केटमध्ये तुम्हाला ते आणणंही गरजेचं होतं कसं मग पुढे तुम्ही ते सगळ्या गोष्टी साधल्या
0: सध्या सगळ्यात सोपा मार्ग आहे इंस्टाग्राम आणि फेसबुक
1: हो
0: पण तरी ते ऑनलाईन माझ्या जनरेशनला तितकं सोपं नाही वाटत कारण ते रोज रील बनवा आणि मग ते पोस्ट करा आजकाल जेनझीला हे खूप सोपं आहे आणि त्याला डिमांडही खूप आहे चांगलं माध्यम आहे पण मी एक्झिबिशन लावायला सुरुवात केली
1: बरं
0: एक्झिबिशन मध्ये लोक प्रत्यक्ष पाहतात त्यामुळे त्याला जास्त रिस्पॉन्स मिळतो तुम्ही फोटो रील्स बघणार पण तुम्ही त्याला फील नाही करू शकत हात लावून नाही बघू शकत एक्झिबिशनला आलेले लोक अगं बाई हे लाईव्ह आहेत का तुम्ही किती सुंदर केलंय मग हे कसं केलं मग याला रोज पाणी टाकायचं का म्हटलं लाईव्ह झाड आहेत तर पाणी तर रोज टाकावं एक्झिबिशन मध्ये मला बराच छान रिस्पॉन्स मी एकही पॉट एखाद दुसरा पॉट घरी नेला पण सगळे डॉक्टर्स लोक मी डॉक्टर्स मध्येच राहते हॉस्पिटलला अटॅच असल्यामुळे त्यांना खूप आवडलं कधीही कोणी माझ्याशी बार्गेनिंग केलं नाही की हे एवढं महाग का मग याची किंमत कमी करा नाही केवढ्याला एवढ्या चला द्या
1: कारण साहित्य पण आहे त्याला मेहनत आहे तुमची
0: कन्सेप्ट आहे
1: हो
0: तुम्हाला नर्सरीत 50 रुपयाचं झाड साधारण सहज मिळून जाईल पण ते 50 रुपयाचं झाड तुम्ही वर्षभर जर डेव्हलप करता त्याला प्रुनिंग करता डेव्हलप करता त्याला शेप देता आणि माझं त्याच्या मागचं जे एफर्ट आहे रिसर्च आहे एवढ्यावर कुठलं झाड मरतं कुठलं पाणी कमी लागतं या सगळ्या गोष्टीचे माझे पैसे आहेत मेहनतीचे पैसे आहेत
1: बरोबर थोडस झाडांविषयी जाणून घ्यायचं आहे ना की कुठल्या प्रकारची झाडं यामध्ये वापरली जातात
0: आपल्या नागपुरात जी मिळतात म्हणजे मी नागपूरला आहे तर नागपुरात जी नर्सरीज झाडं मिळतात त्याच्यात लहान पानं ज्याची आहेत
1: बरं
0: बारीक बारीक पानं ज्याची आहेत तीच झाडं लावता येतात आणि कुफिया म्हणून आहे त्याला खूप छान आहे व्हाईट लव्हेंडर मिळतं ते खूप लहान झाड आहेत बरीचशी झाड आहेत छोटी छोटी इवन ही आपली जी बागड असते पिवळी सगळीकडे लागलेली असते डुरांटा म्हणतात त्याला ती झाडं आरामात मिळतात आणि त्याची पानं खूप लहान असतात आणि त्याला काहीच मेंटेनन्स ॲज सच लागत नाही त्यामुळे ती झाडं बारीक पानं ज्याची आहेत लहान लहान तीच आपण
1: वापरू शकतो बरं आता ही झाडं थोडी पुढे वाढतही असतील पण आता त्याचं मिनी लुक तर आपल्याला टिकवून ठेवायचं आहे मध्ये झाडांची छाटणी करणं पण येतं का
0: प्रश्नच नाही तुम्हाला प्रुनिंग म्हणजे आपण बोन्साय नाही करत आहे आपण मुळं नाही कापत आहे तो एक आणखी डिफरंट पार्ट आहे
1: हो
0: मी फक्त वरून प्रुनिंग करते माझ्याकडे 35 वर्ष 40 वर्षाचे वड आहेत
1: बरं
0: ज्याच्या मी रूट्सला हात नाही लावलाय ते मला थोडस खटकतं की मी मुळं कापते
1: हो
0: चांगली एक संकल्पना आहे जापनीज लोकांची पण ते मला नाही जमत की मी कोणाची मुळं छाटते मी वरून प्रुनिंग करते फक्त
1: बरं
0: त्यामुळे वरून वाढू देत नाही त्यांना ते ऑटोमॅटिक बोन्सायचं रूप येतं अर्थात वरून छाटणं म्हणजे पण मला जमत नाही पण त्या झाडाला तो लुक द्यायचा आहे तर मला थोडस मन घट्ट करून कापावी लागतात झाड
1: हो म्हणजे तुम्ही इतकं छान वर्णन करून सांगताय ना की डोळ्यापुढे ते मिनिएचर गार्डन आलं आणि केव्हा एकदाच खरेदी करतो असंही मनामध्ये विचार आलेला आहे
0: येऊ शकता माझ्या गॅलरीला
1: खूप छान बरं आता पावसाळ्यात उन्हाळ्यात असं काही ऋतूनुसार विशेष काळजी घ्यावी लागते का याची
0: हो आता हे छोटासा पॉट आहे त्यामुळे दो दो पावसात ठेवलं तर त्यातली माती सगळी निघून जाईल आणि मी मग अशी तुम्हाला सांगितलं की त्याच्यात आपण कोकोपीट टाकतो माती नाही टाकत मग ती पाणी झालं तर ते कोकोपीट असं थोडस सडल्यासारखं होऊन जातं मग ते पानं मुळं पण सडतील मग झाड खराब होईल उन्हाळा सुरू आहे अति ऊन आहे त्यामुळे त्याला थोडस सावलीत घेतलेलं बरं होईल थोडीशी काळजी जी जनरल ही खूप मोठी नाहीये पण जनरल अशी खूप मोठी काळजी नाही हिवाळ्यात आणि तर छानच असतात इनफॅक्ट या दिवसात सुद्धा काही काही झाडं खूप छान होतात त्यांना जर रात्रीचं पाणी दिलं आणि सकाळचं ऊन कमी केलं तर छान होतात झाडं
1: आणि थीमनुसार अनेक ऑर्डर्स तुम्हाला आले असतील
0: नक्कीच कोणाची वेडिंग अनिव्हर्सरी आहे माझा तर एका क्लायंटनी आजोबांची 90वी होती
1: बरं
0: तर त्यांना त्यांच्या मित्रांना द्यायला त्यांनी 50

0: पॉट्स घेतले माझ्याकडनं ते माझ्यासाठी डिफिकल्ट होते कारण नर्सरीतनं तुम्ही 50 कुंड्या उचलाल ना ते सोपं आहे कारण त्यांच्याकडे नुसतंच कुंड्या आहे पण मला विथ थीम द्यायची होती आणि ती झाडं डेव्हलप व्हायला जवळपास महिना तरी लागतो तर महिनाभर मला ती 50 कुंड्या सांभाळायचं
1: बरं
0: हे माझ्यासाठी थोडासा टास्क होता पण खूप छान वाटलं त्या आजोबांनी मला खूप आशीर्वाद दिले आणि त्यांच्या 50 मित्रांना त्यांनी ते सगळ्यांनी आपल्या हाताने थरथरत्या हाताने छान छोटस पॉट होत पण ते दिलं
1: बघा ना म्हणजे तुमची आवड छंद होता छोट्याशा कल्पनेतून तो व्यवसाय सुरू झाला आणि हे करताना नक्कीच तुम्ही मदतीचे हात घेतच असाल ना
0: हो मदतीच्या हाताशिवाय काहीच होत नाही पण मी बाहेरून हायर करण्यापेक्षा आपल्या घरी 4 बायका काम करतात मग तुझी मुलगी आहे का घरी का मी पाठवतेस का तिला मी आज काम करीन पैसे हातात देईन महिनाभर नकोय मला पण आज काम करे 4 दिवस काम कर मग तुझ्या डेली बेसिसवर तुला जे पटेल शिकायलाही मिळेल
1: हो
0: आणि तुझंही काम होईल आणि मी नागपुरात जे गार्डन क्लब आहे किंवा विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन आहे त्यांच्या ज्या लेडी एंटरप्रिनर विंग आहेत त्यांच्या एक्झिबिशन्स लागतात त्यांच्यात मी त्यांना सांगितलं ही हे पर्टिक्युलर 4 पॉट्स किंवा 10 पॉट्स माझ्या बाईच्या मुलींनीच केलेले आहेत
1: बरं
0: तर त्याच्यासाठी तुम्ही जितकं मॅक्झिमम पेमेंट करू शकाल की जेणेकरून मी ते तिला देणार आहे कारण त्याचा तिचा उत्साह वाढेल आणि ती मोठी होईल की बा चला मला हे करून पैसा मिळतोय
1: बरोबर
0: तर मला हे करायला अजून आवडेल तयार
1: म्हणजे आपणही काम करतोय आपल्यालाही पैसा मिळतोय आपल्या या कामातून इतरांनाही काहीतरी पैसा मिळतोय रोजगार मिळतोय ही किती आनंदाची गोष्ट आहे
0: समाधानाची
1: गोष्ट आहे आणि सगळं घर संसार नोकरी सांभाळून तुम्ही हा उद्योग करताय ही पण एक जमेची बाजू झाली मोठ्या बागेच्या तुलनेमध्ये मिनिएचर गार्डनचे काय फायदे आहेत तुम्ही काय सांगाल
0: बागेत फिरायला सगळ्यांना आवडतं बाग छान वाटते सगळ्या कॉलनीत बाग हवी पण तीच बाग जर आपण आपल्या घरी घेऊन आलो कुठे खिडकीत ठेवू शकलो टेबलवर ठेवू शकलो त्याच्यात एक फॅमिली इन्व्हॉल्वमेंट आपण करू शकतो समजा एखाद्या फॅमिलीन छोट्याशा फॅमिलीन ठरवलं की आपण मी नेचर गार्डन करू तर लहान मूल इन्व्हॉल्वलेलं आज मातीत तर हात जातच नाही आजकाल कोणाचे ही माती नाहीच आहे पण एक फॅमिली बॉन्डिंग की चला आपण मी नेचर गार्डन तयार केलं जे बाहेर नाही करू शकत आपण बऱ्याच फ्लॅट सिस्टीम असल्यामुळे गार्डन हा प्रकार गेलाय पण घराघरात छोट्या छोट्या कुंड्या दिसतात आपल्याला पण कुंड्यांच्या ऐवजी आपण जर गार्डनच आपल्या टेबलवर ठेवू शकलो मी मगाशी सांगितल्याप्रमाणे लॉनवरनं हात फिरवू शकलो सकाळी उठून जर आपल्या बाल्कनीत एखादं ट्री छोटस ट्रे गार्डन असेल तर किती आनंद
1: हो ना फ्लॅट सिस्टम होत चाललेली आहे अंगण कमी होत
0: चाललेली हो
1: तर अशा वेळी हा एक खूप छान पर्याय आहे आणि म्हणूनच तुमच्या या बिझनेसला एवढं डिमांड आहे कारण लोकांना आवड आहे लोक निसर्गाच्या जवळ जायला बघतायत आणि कदाचित तुम्हालाही निसर्गाची आवड आहे कुठेतरी निसर्गामध्ये होणारा हा कचरा आहे त्याची विल्हेवाट योग्य रीतीने लावावी यासाठी तुम्ही अजून जो पुढचा प्रोडक्ट बनवता त्याविषयी आता घ्यायचं आहे पण इथे थांबूया आणि तुमच्या आवडीचं एखादं गीत ऐकूया ना
0: नक्कीच
1: कुठलं गीत ऐकायला आवडेल
0: लगेच आगळले
1: बरं ऐकूया हे गीत

0: मैत्रिणींनो, आपण ऐकतो आहात तिची उद्योग भरारी या मालिकेअंतर्गत साधना फडकर यांच्यासोबतचा संवाद. साधनातही मिनिएचर गार्डन बद्दल खूप छान सुरुवातीला तुम्ही सांगितलेलं आहेत. आणखी एक कला तुमच्यामध्ये आहे, तुम्ही छान न्यूजपेपर बास्केट्स बनवता, विविध वेगवेगळ्या बाटल्या आहे त्याला तुम्ही सुंदर पद्धतीने डेकोरेट करता, थर्मोकोल ज्याच्यावर आता बॅन आलं आहे किंवा ते पर्यावरणाला घातक आहे पण तुम्ही त्याचा वेगळ्या पद्धतीने उपयोग करत आहात, तर हे आता आपण जाणून घेऊया ना. तर पेपर बास्केट्स बनवण्याची कल्पना कशी सुचली, काय त्यामागची स्टोरी आहे?
1: न्यूजपेपर बास्केट्स हा पण सुद्धा एक रशियन बास्केटरी खूप मोठा प्रोजेक्ट आहे. म्हणजे तुम्ही जर ऑनलाईन बघितली रशियन बास्केट्स तर ती तुम्हाला वाटणारच नाही ती न्यूजपेपरची आहे आणि ती पाण्यात बुडवता पण येते.
0: बरं,
1: पण त्यांच्याकडे जे खूप सारे ते केमिकल्स वापरतात ते मला नव्हते वापरायचे. आणि सिनियर सिटीजन त्यांच्याकडे मिनिएचर गार्डन आणि न्यूजपेपर बास्केट्स मध्ये बिझी आहे. यांनी काय केलं, त्यांनी काय केलं, यांनी काय म्हटलं, त्यांनी काय म्हटलं याच्यात न गुंतता ते सगळे लोक मिनिएचर गार्डन आणि बास्केटरी मध्ये तुम्ही बघाल, कोणी यंग मुलगी नाही, सगळे म्हातारे लोक आहे. त्यांनी अल्झायमर सारखे रोग नाही होणार, तुमचे ब्रेन इतके ऍक्टिव्हेट राहतो त्या कामात त्यामुळे तुम्हाला काही त्रासच, म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये काम करताना माझा पण बॉस मला नेहमी म्हणायचा की साधना तुला अल्झायमर कधीच होणार नाही कारण तू सतत बिझी आहेस. तर त्या न्यूजपेपरच्या बास्केट्स पण मी त्या रशियन बास्केटरी प्रोजेक्टवर बघितल्या आणि इन्स्पायर होऊन एक दोन ट्राय करून बघितल्या. पहिले तर माझे 10 न्यूजपेपर वाया गेले कारण त्या मला ट्यूब्सच बनवत येत नव्हत्या, कारण ट्यूब्स बनवणं पण एक थोडासा टास्क आहे.
0: बरं,
1: आणि एक दोन 10 तुमच्या बनतील पण त्या इव्हन बनायला पाहिजे. त्या इव्हन बनल्यावरच तुम्ही त्याची बास्केट विणायची आहे.
0: बरं,
1: ती बास्केट विणल्यावर त्याला रंग द्यायचा, आधी रंग द्यायचा ट्यूब्सला की नंतर रंग द्यायचा ते बघता येईल. तर ती पहिले ट्यूब्स बनवायच्या आणि मग ते मला बघून आवडलं पण मग त्याला शेप कसा द्यायचा हे कळत नव्हतं. पण मग डाय ते लोक जे बनवत होते, मग आपल्या घरी जो डबा आहे, जे भांड आहे, जी घागर आहे त्याच्यावर विणून मी ते सुरुवात केली.
0: आणि मग याला काय अजून साहित्य लागलं?
1: काहीच साहित्य नाही, फक्त न्यूजपेपर आणि ग्लू.
0: बरं,
1: आजही माझ्याकडे 15 वर्षाची तयार केलेली न्यूजपेपरची बास्केट आहे, तुम्ही बघू शकता.
0: बरं,
1: त्याच्यात मी 10 वर्ष जवळपास हॉस्पिटलमध्ये माझा टिफिन आणि पाण्याची बाटली, एखादं फळ, नॅपकिन हे कॅरी केलेलं आहे.
0: कशा पद्धतीने याची मागणी यायला लागली साधनात या गोष्टीची?
1: पहिले तर लोकांना खरंच वाटलं नाही की हा फक्त न्यूजपेपरच्या बास्केट आहेत, म्हणजे त्याच्या आतमध्ये काहीतरी तार असेल किंवा काडी असेल, मग ती अशी कशी राहते. थोडस लोकांचं एक टेंडन्सी आहे की ही तर न्यूजपेपरची बास्केट आहे, मग एवढी महाग का? पण त्याच्या मागचं माझं जे मेहनत आहे, रिसर्च आहे, एवढा पेशन्स आहे, त्याचे पैसे मी घेते. पण मग मी तेच समागाशी म्हटल्याप्रमाणे एक्झिबिशन मध्ये लावले तर त्या पण लोकांनी उचलल्या. पण याच्यासाठी ना टिपिकल एक आवड किंवा त्या कलेला जाणणारी व्यक्ती पाहिजे. मग न्यूजपेपरची तर बास्केट आहे, मग ही 100 रुपयाला कशाला विकताय तुम्ही? साधा न्यूजपेपर तर, अरे पण तो न्यूजपेपर मी कन्व्हर्ट केलाय त्या बास्केट.
0: बरोबर,
1: त्याची पोच असणारे लोक ते बरोबर घेतात.
0: आणि हस्तकला आहे ती, हस्तकलेची किंमत असतेच ना,
1: हँडमेड गोष्ट तुम्हाला महागच मिळणार.
0: बरोबर, मग वेगवेगळ्या आकाराचे बास्केट बनवले का?
1: खूप खूप, ट्रे पासून तर पर्स पर्यंत, किंवा इवन तुम्हाला फ्लावर बुके द्यायचा आहे ते इन्स्टेड ऑफ दॅट तुम्ही त्या बास्केटमध्ये ठेवून फळं देऊ शकता. म्हणजे परडी जी म्हणतो आपण तशी ती, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या, इवन कॅन्डल स्टँड आहेत, न्यूजपेपरचा स्टँड आहे मोठ्या मोठ्या, म्हणजे तुम्ही खराब कागद किंवा खराब पेपर घरातले त्याच्यात टाकू शकता, असं डस्टबिन म्हणतो आपण त्याला, ती पण, पण सुखी, त्याला फक्त पाणी नको लागायला, म्हणजे पाण्यात बुडायला नको.
0: हो हो,
1: अशा खूप प्रकारच्या केलेल्या आहेत त्या पण माझ्याजवळ.

0: 23 ते 24 प्रकारच्या बास्केटचे प्रकार आहेत.
1: अरे वा. आणि कचऱ्यातून कला हा तुमचा आवडीचाच प्रकार आहे ना. कचरा घराच्या बाहेर असा जायलाच नको, कसा आपण चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग करून घेऊ शकू हा तुमचा उद्देश होता. वेगवेगळ्या आकाराच्या बॉटल्स असतात, त्यालाही तुम्ही छान पद्धतीने डेकोरेट केलं, त्याबद्दलही जाणून घ्यायचंय.
0: मी ना 3 R वर काम करते, रिड्यूस, रिसायकल आणि रियूज.
1: हा,
0: एक तर रिड्यूस करायचंय तुम्हाला कचरा, रिड्यूस झाला की तो रिसायकल करता येतो, आणि रिसायकल केला का तो रियूज होतो. तर खरं सांगायचं तर घरातलं तुम्ही काहीही फेकलं नाही तरी चालतं. म्हणजे मी अंड्याच्या टर्फलापासून आपण कामी आणू शकतो.
1: हो,
0: तर मी वाईन बॉटल्स किंवा आपली केचपच्या वगैरे बॉटल्स येतात ना, त्या आपण तुम्ही ऑर्डर करू शकता. म्हणजे त्याच्यावर डेकोपाज नावाचा एक पेपर येतो, आजकाल सगळ्या मुलींना माहिती असावं, डेकोपाज नावाचा पेपर येतो, तो त्याच्यावर आपण लावू शकतो.
1: बरं.
0: पण ते लावता लावता मी परत नेटवर बघितलं तर फेरी बॉटल्स गार्डनचाच मी त्या बॉटल्सवर युज केला. म्हणजे फेरीचे डोअर्स म्हणा, त्याच्यात 4 खिडक्या, मग त्या खिडक्यांवर वेल चढलेला, त्या वेलावर छोटीशी बग बी, छोटस फुलपाखरू, हे सगळ्या कल्पना मग माझ्या डोक्यात येतात आणि अजूनही येतात. आणि मी रोज वेळ मिळाला की अजूनही त्या बॉटल्स करते.
1: बरं.
0: एखादी मैत्रीण परदेशात ना आली, आजकाल सगळ्यांच्याकडे सगळी सुबत्ता आहे.
1: बरोबर.
0: प्रत्येकाचा चॉईस असतो, कपडे नको, कोणाला दागदागिने भरपूर असतात, आणि थोडासा पर्सनल इश्यू आहे. इन्स्टेड ऑफ दॅट मी जर एखादी तिला बॉटल दिली तर ती आनंदाने घेते.
1: बरोबर.
0: म्हणजे एखाद्या लग्नात जर मी म्हटलं ना, आजकाल लिहितात ना काही, तुमचा आशीर्वाद असावा, पाकिट नको, फुलं नका आणू, काही नका आणू, पण मी माझ्या हातचं ट्रे गार्डन नेलं, एखादी बॉटल नेली, किंवा एखाद्याच्या घरचा वास्तू आहे त्या बॉटलला जर मी घराचा आकार दिला तर तो वास्तूला माझ्याकडनं नक्की ऍक्सेप्ट करणार की
1: हे
0: तू बनवलंय साधना, म्हणून मला दे, बाहेरून विकत नाही आणलेलंय.
1: मग याला काय साहित्य लागतं हे जे तुम्ही?
0: बॉटल्सला तर विशेष काही साहित्य, म्हणजे तुम्ही मॉड्युलर क्ले म्हणून येतो त्याचं करू शकता, पण तोही खर्चिक भाग झाला. घरात येणारा खरडा तुम्ही त्याला छान आकार देऊ शकता खिडक्या दरवाजांचे, आणि त्याच्यावर तुम्ही साधा ग्लू लावला तर तो छान टिकतो. म्हणजे फक्त पाण्यात नाही बुडली पाहिजे परत, पण क्ले जर असला तो लावला तर मग ती बॉटल एकदम छान दगडासारखी बनते आणि वर्षानुवर्ष टिकू शकते.
1: आणि आपण आपल्या आवडीचे रंग त्यात भरायचे,
0: रंग भरायचे, खिडक्या आतमध्ये लाईट टाकता येतो. ती पण एक थीम होते, फेरीचे गार्डन घर. त्या पण बॉटल्स माझ्या खूप सोल्ड आउट होतात, छान रिस्पॉन्स मिळतो.
1: म्हणजे तुमची ही आवड छंदात रूपांतर झाली आणि आता उद्योगामध्ये, तर कसं वाटतं, काय समाधान मिळालंय तुम्हाला यातून?
0: पैसा जरी खूप नसेल मिळाला तरी खूप समाधान वाटतं की लोक मला अप्रिशिएट करताय. पैसा मिळतोच मेहनतीला ज्यांना माहिती आहे, जे ओळखतात मला, किंवा ज्यांचा म्हणजे तुम्ही घेतली, तुम्ही आणखी दोघांना सांगितलं की बा मला यांनी दिली बर, तर त्या माझ्याकडे येणार आणि मला तुम्ही तुम्ही नाव सांगितलं बा माझ्याकडे, आणि असं समज तो आनंद पैशात मोडण्यासारखा नाही आहे, खूप मोठा आहे.
1: तर मग आमच्या मैत्रिणींना काय सांगाल की त्यांच्याही मनामध्ये कदाचित एखादा उद्योग सुरू करण्याची इच्छा असेल, तर अशा मैत्रिणींना तुम्ही काय सांगाल?
0: मी बोलल्याप्रमाणे पेशन्स खूप जरुरी आहेत. कारण मला सगळेजण म्हणतात की साधना तुझा उद्योग तर आहे पण तुझी पॅशन आहे. पण मला असं असं वाटतं की गृहिणींनी करायला हरकत नाही, त्याच्याबरोबर प्रत्येक लहान मुलाच्या किंवा मुलींच्या कॉलेज गोईंग मनात एक बिंबवावं की बा प्रत्येक गोष्ट कोणाला गिफ्ट द्यायची आहे तर बाहेर जाऊन ती विकत आणण्यापेक्षा स्वतः तयार करून द्या.
1: बरोबर.
0: त्याच्यात तुमचा पर्सनल टच राहील आणि मनी मॅनेजमेंट मुलांना कळेल. किंवा प्रत्येक गोष्ट बाहेर जाऊन विकत घेण्यापेक्षा घरातल्या वस्तूंनी, म्हणजे न्यूजपेपर बास्केट पण घरची बनू शकते. तुमच्याकडे काही जे पॅकेजिंग फ्रीज आलं, टीव्ही आला, त्याच्याबरोबर जो थर्मोकोल येतो त्याची आपण छान विविध प्लांटनर बनवू शकतो, अगदी 2, 3, 5, 10 रुपयापर्यंत. त्याला काही खूप खर्च लागत नाही. आणि ते जर तुम्ही कोणाला गिफ्ट केले, किंवा तुमच्याकडे सॉसची बाटली आहे ती रिकामी झाली, त्याच्यावर जर तुम्ही थोडेसे कागदाचे दरवाजे खिडक्या करून लावले, ती जर कोणाला गिफ्ट दिली तर ती नक्कीच कोणाच्या लक्षात राहील.
1: थर्मोकोल विषयी तुम्ही आता बोलला, त्यावर थोडा प्रकाश टाका ना.
0: हो, थर्मोकोलचे पण म्हणजे आपण हा घातक आहे खूप, तो कुठेच कुजत नाही, सडत नाही, काहीच नाही. आणि प्राण्यांच्या पोटात गेला, गाई वासरांच्या, ते तर प्रचंड
1: हानिकारक
0: आहे. त्या थर्मोकोलचे मी प्लांटनर्स करते, त्याला पण दरवाजा खिडकीचा असा आकार देऊन, समोर छान घर देऊन, ते पण माझ्याजवळ आहेत आणि छान घरा बाजूने असे वेल लोंबतायत, खिडकी दरवाजा लावला त्याला.
1: बरं.
0: तर ते पण एक छान लुक येतं. तर त्या मी थर्मोकोल, हे पण मला असं मनातच सुचलं, हे कुठे नेटवर नाही आहे, पण मला असं वाटलं की याचं पण आपण काही करू शकतो म्हणून मी ते करत

0: गेले. पण आणि ते अगदी 100, 150, 200, 300 रुपयाला मी विकते, कारण त्याच्यात माझं काही खूप असं इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. मी म्हटल्याप्रमाणे 3 R वर मुलांनी जर काम केलं आणि आई वडिलांनी त्यांना सपोर्ट केला तर क्रिएटिव्हिटी पण होते, मनी मॅनेजमेंट पण होतं आणि एक फॅमिली बॉन्ड तयार होतो की आपण काहीतरी करून लोकांना दिलं गिफ्ट.
1: आणि पर्यावरणाचंही संरक्षण केलं जातं,
0: अगदी
1: कचरा होत नाही,
0: अगदी नक्कीच.
1: त्यामुळे प्रत्येकाने हा विचार केला तर नक्कीच एक छान स्वच्छ भारत देश आपल्याला बघायला मिळेल. आणि साधना, ते तुम्ही जेव्हा फिरायला जात असाल, आता आपल्या भारत देशात निसर्ग सौंदर्याची उधळण झालेली आहे, ठिकठिकाणचं सौंदर्य आपण वेगवेगळ्या पद्धतीने बघतो, आणि जेव्हा तुम्ही असं सीन सिनरी बघत असाल तसं प्रत्यक्षात तुम्ही ते मिनिएचर गार्डन मध्ये उतरवत असाल,
0: नक्कीच आवडतं कुठलं काही बघितलं,
1: त्यामुळे तसं थीम देऊन छान पद्धतीने ते तयार होत असेल. तर असा एक आगळावेगळा उद्योग आम्हाला कळलेला आहे आणि तुमचीही उद्योग भरारी पण आम्हाला ऐकायला मिळाली. पुढच्याही वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत.
0: तुम्ही मला इथे बोलवलं, मला खूप आनंद झाला आणि खूप खूप धन्यवाद तुम्हाला.
1: तर कार्यक्रमात जाता जाता तुमच्या आवडीचं एक गीत ऐकूया ना,
0: जब चली थंडी हवा.
1: बरं, ऐकूया हे गीत आणि धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.

मैत्रिणींनो, आताच आपण तिची उद्योग भरारी या मालिकेअंतर्गत साधना फडकर यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. मैत्रिणींनो, सृजनशील मनाच्या अंतरंगात दडलेली भावना कागदावर उतरते आणि कथा, कविता, ललित लेखांना आकार देते. यातून मग वाचनाची आवड असलेल्या संवेदनशील मनाला वाचनाचा आनंद मिळतो आणि प्रेरणासुद्धा मिळते. चला तर आपल्या साहित्यविषयी या मालिकेत आज ललितलेखाचा आनंद आपण घेणार आहोत. आणि ललितलेख आपल्यासमोर सादर करीत आहेत डॉक्टर भारती सुधामे. ऐकूया तर.

Mayurare. Panan te madu gita gauni. Temban te padin upura banduni. Rimajimanare atala verati. Nartana karilayakara. Mayurare. Fulavita yere pisara. कपड्यांना इस्त्री करता करता मी जरा मोठ्यानंच गुणगुणत होते. गुणगुणत कसले, अगदी गद्यातच गाण्याच्या ओळी आठवत होते. तो शेजारी लॅपटॉपवर काहीतरी करत असलेली लेख म्हणाली, अय्या किती सुंदर शब्द आहेत, गाण्याची चालही सुरेख असेल ना. अर्थात, अगं किती म्हणून सांगू, नको नको तू म्हणू नकोस. गीतकाराला पश्चाताप व्हायचा गाणं लिहिण्याचा बिचारा. पुरे हा, मला माहीत आहे गाता नाही येत ते, पण मी म्हणणारच नव्हते, ऐकवणार होते मोबाईलवर. मी जरा नाराजीनेच म्हटलं, आता असू दे, गंमत केली ग, ऐकव ना किती छान शब्द आहे.

ऐको ना प्लीज. आणि नुपूर म्हणजे काय? पैंजण ना. कल्पना पण किती छान आहे ना. थेंबांचे, पाण्याच्या थेंबांचे पैंजण बांधायचे. वा, ऐको ना प्लीज. मग माझा नाईलाज झाला आणि मी गाणं लावलं. अंबरातल्या निळ्या घनांची शपथ तुला मयुरा रे. लेक तल्लीन होऊन गाणं ऐकत होती आणि माझ्या मनापुढे पिसारा फुलून थुईथुई नाचणारा मोर येत होता. लहानपणापासून नाचणाऱ्या मोराचं मला आकर्षण होतं. मला वाटतं तसं ते सगळ्यांनाच असावं. दिल्ली, आग्रा, राजस्थान इथं खूप मोर असतात. आपल्याकडे कोंबड्या असतात तसे. रणथंबोरच्या अभयारण्यातही खूप मोर असतात म्हणे. कधीतरी जाऊ तिथं असं मनाशी ठरवलं. त्याला कितीतरी वर्ष उलटून गेले. मेघ आणि मोर यांचं काहीतरी नातं आहे हे मनावर लहानपणापासून बिंबलेलं आहे. अगदी आंब्याच्या वनात नाच रे मोरा या बालनृत्यापासून. मी प्राथमिक शाळेत शिकत होते तेव्हा माझ्या मामांकडे मोर होता, घरी पाळलेला. घराच्या बाल्कनीला पिंजऱ्यासारखी जाळी बसवली होती आणि ती रस्त्याच्या बाजूला होती. दुमजली बैठं घर होतं. जाता येता लोकांना तो दिसे आणि ते कितीतरी वेळ त्याच्याकडे बघत, मुलांना दाखवत उभे असत. मी विचारात हरवले. लेखही गाणं संपताच तिचं काम आटपून लॅपटॉप उचलून येते ग म्हणत निघून गेले. तरीही मी आपल्याच तंद्रीत. अचानक पावसाचे थेंब टपाटपा पडू लागले आणि जाणवलं कितीतरी दिवसांची पृथ्वीची प्रतीक्षा संपली आणि आता ती जलधारांच्या वर्षावानं चिंब होणार. तिचाच गंध लिहालेला वारा साऱ्या सृष्टीत असा काही भिरभिरणार आहे की आपण त्या गंधानं धुंद आहोत की जलधारांनी चिंब आहोत हे स्वतः तिलाही उमजणार नाही. वातावरण असं काही मोहमयी झालं की आपोआपच गीताच्या ओळी ओठ्यावर येतात. मन पुन्हा गुणगुणायला लागलं पानांचे मधुगीत गाऊने. किती सुरेख कल्पना. मयुराच्या पायात थेंबांचे नुपूर बांधायचे आणि त्याला म्हणायचे पावसाच्या रिमझिम नादाच्या लयीवर तू नृत्य कर. मयूर हे नृत्य करू शकतो कारण त्याच्या मनातली ओढ त्याला स्वस्थ बसू देत नाही. मयुराच्या मनाला असते काही ओढ की त्याचा तो नैसर्गिक आवेग आहे. पण तसं बघितलं तर प्रत्येक आवेग हा नैसर्गिकच असतो ना. मनाला वाटणारी प्रत्येक ओढ ही नैसर्गिकच नाही का? मानवी मन जरा जास्तच निसर्गाकडे धावणार आहे. त्याच्या मनाची ओढ जिथं तिथं जाणवते आणि लक्षात येते. ही ओढ नसेल तर कुठलीच कला निर्माण होणार नाही. व्यक्त होण्याची ओढ त्याच्या हातून कलेची नवनवीन दालनं उघडी करत असते. कधी ती चित्रकला असते, कधी नृत्यकला, कधी शिल्पकला, कधी गाणं तर कधी लिहिणं. अगदी सर्वदूर फुललेली सुंदर फुलं दिसली तरी मानवी मन त्यांच्याकडे ओढलं जातं. गंध आणि रूप दिसताच शब्द जन्म घेतात, मन पटकन म्हणतं सुमनांनो वा माझ्या संगे सुंदर झेले मधुगंधाचे. बकुल होऊन फुलेन मीही लेऊन लेणे ऋतुराजाचे. ऋतुराजाचं वसंताचं लेणं केवढं अद्भुत आहे याची जाणीव फुलांचे बहरलेले ताटवे बघितले की येते. हा सौंदर्याचा खजिना कोणी बरं लुटवला असेल? जिथवर नजर ठरेल तिथवर फुलेल्याचे बहरलेले पसरलेले ताटवे. जणू काही कोणीतरी रेखाटलेलं सुरेख चित्र. या सगळ्या रंगांची उधळण करायला आणले कुठून आणि कोणी हे रंग? आकाशाचा निळसर, काळसर, लाल, गुलाबी, केशरी आणि सकाळ संध्याकाळचा सोनेरी. त्यातून रात्री तारकांनी झळाळून उठलेला आकाश. आ, त्यासाठी तर शब्दच नाहीत. जरा पाऊस पडला की जिकडं बघावं तिकडं हिरवळ पसरलेली. धरतीच्या हिरव्या रंगाच्या इतक्या विविध छटा आल्या तरी कुठून? आश्चर्यचकित व्हायला होतो आणि प्रश्न पडतो कोणाच्या कल्पनेतून

ए बघितलं, ऐकलं की वाटतं आपणही व्हावं चित्रकार आणि म्हणावं रंगांनो या माझ्या संगे, या कुलवाया स्वप्न धरेची, तुम्हा परी रंगून मीही होईन तुलिका रविवर्म्याची. खरंच होता येतं का आपल्याला जे व्हावंसं वाटतं ते, क्षणात एक तर क्षणात दुसरं? हो, होताच येत असेल. प्रत्यक्ष नसेल कदाचित, पण कल्पनेत तर नक्कीच. कारण आपल्या मनाला निसर्गानं ती शक्ती दिलीच आहे कल्पनेची, कल्पनेत रमण्याची आणि कल्पनेत स्वतःचं स्वतंत्र विश्व निर्माण करण्याची. त्या शक्तीच्या साह्यानंच तर केली आहे मानवानं इतकी प्रगती आणि घेतली आहे उत्तुंग भरारी, गगनाला गवसणी घालणारी. वैज्ञानिक शोध असोत, मानवी जीवन वाचवण्यासाठी केलेली धडपड असो, सागराचा तळ गाठायचा असो, उंच पर्वतांच्या रांगा पादाक्रांत करायच्या असोत, पृथ्वीच्या पोटात शिरून तिची अज्ञात रहस्य जाणून घ्यायची असोत, किंवा अंतराळातले ग्रह तारे मोजायचे असोत, सगळं काही शक्य झालंय ते केवळ या महान शक्तीच्याच आधारानं, नाही का? कोणत्याही परिस्थितीत हार न मानता प्रगतीच्या दिशेने झेपावणं आणि ध्येय गाठूनच विसावा घेणं ही देखील याच मनाची क्षमता. नक्की कोण कोणाला प्रेरणा देतं? मानव निसर्गाला की निसर्ग मानवाला? त्या दिवशी सहज चार ओळी लिहून गेले. विहगांनो घ्या माझ्या संगे, उंच भरारी दिगांतरी. विहगांनो घ्या माझ्या संगे, उंच भरारी दिगांतरी. उठुनी मी ही राखे मधुनी, धुंडीन क्षितिजे नभांतरी. राखेतून उठणाऱ्या फिनिक्स पक्षाची ही शक्ती कोणाची? मानवाच्या त्या तरल कल्पनेची जी मयुराच्या पदी थेंबांचे नुपूर बांधायचा विचार करते. किती सामर्थ्य आहे! मनाच्या शक्तीचं मोजमाप करता येतं का?

ज्याच्या मदतीनं सागराचा तळ शोधायचा त्याच्या तळाशी जाता येतं का आपल्याला? गगनाला गवसणी घालणारी मानवी बुद्धी कशी आणि कुठे रमते हे सांगता यायचं नाही. कधी ती म्हणते, ताऱ्यांनो वा माझ्या संगे लक्ष दीप घन तिमिरांतरी, तेवेन मी हे दिवली होऊन मना मनात उजळीत प्रीती. तर कधी तिला वाटतं म्हणावं, शब्दांनो या माझ्या संगे, शब्दांनो या माझ्या संगे अर्थाचा घेऊन चांदवा, होऊन कविता होऊन कविता गाईन मीही अंतरीचा भावनवा. किती गंमत आहे ना, जी बुद्धी जी कल्पना जी भावना आणि जी शक्ती सर्व काही निर्माण करू शकते तीच त्या सगळ्याचा विध्वंस सुद्धा करू शकते. ज्या बुद्धीच्या बळावर राज्य जिंकली गेली, जगानं सुखी व्हावं म्हणून नवनवीन साधनांची निर्मिती केली गेली, तीच बुद्धी जगाच्या विनाशाचा खल विचारही करू शकते, दुष्ट विचारही करू शकते. का होत असं? सुंदर रंगांनी विनटलेली ही पृथ्वी एका लहानशा बॉम्बच्या स्फोटानं बेचिराख व्हावी अशी कल्पना कशी काय करू शकतो मानव? ही त्याची आई, ही त्याची धरती, त्याची पालन करती, पोषण करती, तिच्यावरच घाला घालण्याचा विचार का करतो तो? मयूर नृत्याच्या सुंदर मोहमयी कल्पनेनं सुरू झालेला माझा हा विचार प्रवास विध्वंसाच्या किनाऱ्यावर येऊन का थांबला? असंच आहे का आयुष्य? सौंदर्यात उत्पन्न होतं आणि विनाशात लय पावतं. लय पावणं म्हणजे खरंच विनाश आहे का? एकच जर कायम राहिलं तर नवीन, त्यापेक्षा चांगलं, त्यापेक्षा प्रगत, त्यापेक्षा सरस, त्याच्या पुढल्या कक्षेतलं, त्यापेक्षा उच्च प्रतीचं कसं निर्माण होईल? शाळेत शिकलेली आणि शिकवलेली सुद्धा एक कविता आठवली, बीज जब मिट्टी में मिल जाता है उगता है वृक्ष धरती पर, बीज जब मिट्टी में मिल जाता है उगता है वृक्ष धरती पर, खत्म होती है जब स्याही उठता है अक्षर पत्र पर, काहीतरी नष्ट होतं तेव्हा काहीतरी निर्माण होतं, कष्ट करून घाम गाळून आणि रक्ताचं पाणी करून शेतं पिकवणारा शेतकरी असो किंवा राब राब राबून कठोर पाषाणातून निर्गुण ईश्वराचं सगुण रूप साकार करणारा शिल्पकार असो, ते स्वतःच ईश्वर स्वरूप असतात. तसंही ईश्वराला इथेच तर शोधायचं असतं ना. देव बोलतो बाळमुखातून, देव डोलतो उंच पिकातून, कधी होऊनी देव भिकारी अन्नासाठी आरत पुकारी, अवती भवती असून दिसेना शोधितोस आकाशी, कुठे शोधिशी रामेश्वरन कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. भगवंत आपल्या हृदयात असतो, प्रत्येकाच्या अंतरंगी असतो, वाऱ्यात असतो, ताऱ्यात असतो, फुलांच्या गंधात असतो, पानांच्या सळसळीत असतो, रंगाच्या रंगी असतो, शब्दांच्या अर्थी रमतो, सुरांच्या स्वरात वसतो आणि प्रीतीच्या भावात दिसतो. मयुराच्या नर्तनात तर असतोच असतो. रात्रीच्या वेळी निळ्या नभाच्या गूढ पोकळीत जेव्हा नक्षत्रांची नक्षी उजळलेली असते, उंच उंच डोंगरात घननीळ त्याच्या कृपेचा वर्षाव करत असतो, हिरव्या राणी डोलणाऱ्या पिकांवर गुंजन करणारे भ्रमर मधुगट भरत असतात, पहाटे पहाटे जाई जुई प्राजक्ताच्या मुग्ध कळ्या उमलत असतात,

तेव्हा साऱ्या जीवनाचं स्वप्न झालेलं असतं. मग आपणही म्हणतो, मैंने कहा फूलों से हंसो तो वो खिल खिला कर हंसती है. और ये कहा जीवन है भाई मेरे भाई हंसने के लिए. मैंने कहा रंगों से रंगो तो वे जग सारा रंग गए. और ये कहा जीवन है भाई मेरे भाई रंगने के लिए. किती सुंदर सुरेख आणि सुरेल आहे हे जीवन. निसर्गाची अप्रतिम निर्मिती, किमया, जादूगरी, मोहिनी, काय हवं ते म्हणा. मला मात्र वारंवार अगदी सुरुवातीला आठवलेल्या नर्तन करणाऱ्या मयुराचे आभार मानायचे. त्यानंच तर उलगडला हा विशाल भावभावनांचा पट. अगदी त्याच्या फुलवलेल्या नृत्यासाठी पसरलेल्या विशाल पिसाऱ्यासारखा. मग मीही म्हटलं, लयकारा ये माझ्या संगे, लयकारा ये माझ्या संगे, घे गिरकी थिरकपदी. नुपुर होऊन झंकृत होईन, घे इन धाव परमपदी, घे इन धाव परमपदी.

मैत्रिणींनो, आताच आपण साहित्य विश्व या मालिकेअंतर्गत डॉक्टर भारती सुदामे यांचं ललित भाषण ऐकलत आणि त्याचा आनंद घेतलात. तेव्हा मैत्रिणींनो, आता मात्र या कार्यक्रमासोबतच आजचा आपलं वनिता मंडळ कार्यक्रम इथे संपवायची वेळ झाली आहे आणि वेळ झाली आहे ती तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटणारच आहोत आपल्या पुढल्या कार्यक्रमात नवीन विषयासह. आता मी तुमची मैत्रीण स्वाती तुपकर तुमचा आजच्या पुरता इथेच निरोप घेते आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी वनिता मंडळ कार्यक्रम नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला होता. यानंतर ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या सहक्षेपित केल्या.

आकाशवाणी मुंबई तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक सुरू. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय. 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा. महाराष्ट्रातून गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, अभिनेता अरुण नलावडे यांचा सन्मान. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक सुरू आहे. 2047च्या विकसित भारतासाठी सर्वसमावेशक मानवी विकास ही या बैठकीची संकल्पना आहे. देशभरात उद्योजकतेला चालना देणं, कौशल्य विकासात वृद्धी घडवणं आणि रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करण्यासाठीच्या उपाययोजना हे या बैठकीतले विषय आहेत. यासोबतच उत्तरदायित्व आणि प्रभावाच्या मूल्यमापनाची सुनिश्चिती करून सुशासन, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि भागीदारीच्या आधारे सामूहिक अंमलबजावणी आराखडा तयार करण्यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीच्या निमित्तानं देशभरातल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल एकत्र आले आहेत.

शेतकऱ्यांचं कल्याण केंद्र सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यक्रमापैकी एक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. यासंदर्भात त्यांनी समाजमाध्यमावर एक संदेश मालिका सामायिक केली आहे. शेतकऱ्यांच्या जगण्यात सुलभता आणण्यासाठी केंद्र सरकार कोणतीही कसर सोडत नाही. शेतकरी हेच देशाची अन्न सुरक्षा, पोषण आणि समृद्धीचा पाया आहेत, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. शेतकऱ्यांच्या उत्पादनाचं रक्षण आणि कृषी क्षेत्राला बळकटी देण्याच्या उद्देशानं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, पीक विमा योजना, प्रधानमंत्री कुसुम योजना या माध्यमातून शेतकऱ्यांना दिल्या जात असलेल्या पाठबळाचा उल्लेखही त्यांनी आपल्या संदेशातून केलाय. किसान क्रेडिट कार्ड शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमारांसाठी लाभदायक ठरत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल सोफिया इथं बल्गेरियाचे प्रधानमंत्री रुमेन रादेव यांची भेट घेतली. यावेळी भारत आणि बल्गेरिया यांच्यातले मजबूत द्विपक्षीय संबंध, दोन्ही देशांमधली धोरणात्मक द्विपक्षीय भागीदारी अधिक दृढ झाल्यानं निर्माण झालेल्या संधी आणि वाढत्या अस्थिरतेच्या काळात जोखीम कमी करण्यासाठी द्विपक्षीय सहकार्याची गरज या विषयांवर चर्चा केली. दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि गुंतवणूक, औषध निर्माण, सेमीकंडक्टर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ, संरक्षण, गतिशीलता, पर्यटन आणि सर्जनशील मनोरंजन उद्योग या क्षेत्रांमधील सहकार्य अधिक वाढवण्याबाबत चर्चा झाली, असं जयशंकर यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. यानंतर डॉ जयशंकर कुलतारंता टॉक्सच्या 14व्या आवृत्तीत सहभागी होण्यासाठी आज फिनलंडला भेट देणार आहेत. ही चर्चासत्र बदलतं जग, जागतिक, प्रादेशिक आणि स्थानिक दृष्टिकोन या विषयावर आयोजित केली जाणार आहे. राजस्थानात जैसलमेर जिल्ह्यातल्या रामगड इथं 20 किलोवॅट क्षमतेच्या FM ट्रान्समीटरचं उद्घाटन आज माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दूरस्थ पद्धतीनं केलं. जयपूरमधील आकाशवाणीच्या आवारात आयोजित या कार्यक्रमाला जयपूरच्या खासदार मंजू शर्मा, प्रसार भारतीचे अध्यक्ष प्रसून जोशी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी धोरणात्मक पायाभूत सुविधांवर भर दिला. सीमावर्ती भागातील दळणवळण व्यवस्था बळकट करण्याबाबतच्या सरकारच्या वचनबद्धतेचाही त्यांनी पुनरुच्चार केला. काँग्रेसच्या नेत्या मीनाक्षी नटराजन यांनी त्यांचा राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर, मनमानी आणि पूर्वग्रहानं ही कारवाई केल्याचा दावा त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे. न्यायालयानं या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती PK मिश्रा आणि न्यायमूर्ती अतुल एस चांदूरकर यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाचा उल्लेख केला. हे अत्यंत निकडीचं प्रकरण असून त्यावर लवकर सुनावणी घ्यावी अथवा एका ओळीचा अंतरिम आदेश द्यावा अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली. त्यानंतर न्यायालयानं उद्या या प्रकरणाची सुनावणी निश्चित केली आहे. काँग्रेसचे सर्व सरचिटणीस, विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांची आज नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी काँग्रेसचे सरचिटणीस, प्रियंका गांधी वड्रा, KC वेणुगोपाल, जयराम रमेश, भूपेश बघेल तसंच विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती आणि पक्षाची पुढची वाटचाल याबाबत चर्चा झाली. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार प्रकाश शिख बारकाई यांनी आज सदस्यत्वाचा राजीनामा दिला. प्रकाश यांनी राज्यसभेचे अध्यक्ष CP राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. याआधी तृणमूलच्या सुखेंदू शेखर राय आणि सुष्मिता देव यांनी राजीनामा दिला होता. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट दिली आहे. BIS मानांकनानुसार असलेल्या 22%, 25%, 27% आणि 30% इंधन मिश्रणांवर शून्य उत्पादन शुल्क आकारलं जाईल. अर्थ मंत्रालयानं आज यासंदर्भातली अधिसूचना जारी केली. भारताचं कच्च्या तेलावरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय. जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात महाराष्ट्रातले 2 जवान शहीद झाले. विक्रम बाळकृष्ण चव्हाण हे नवी मुंबईतल्या ऐरवली इथले तर अर्जुन राजेंद्र जाधव हे सातारा जिल्ह्यातल्या शहापूरचे रहिवासी होते. उरी सेक्टरमध्ये कमलाकोट इथं गस्तीवर असताना एका कारवाईत या हँड ग्रेनेडचा स्फोट झाला. यातच दोन्ही जवानांना वीरमरण आलं. उत्तर प्रदेशात गंगा द्रुतगती महामार्गावर काल झालेल्या एका रस्ते अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झाले. मृतांमधले तिघेही एकाच कुटुंबातले सदस्य आहेत. जम्मू काश्मीरमध्ये

0: सुट्ट्यांचा आनंद घेऊन हे कुटुंब लखनौला परतत असताना चालकाला डुलकी लागल्यानं त्याचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी दुभाजकावर आदळली. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे असं पोलिसांनी कळवलं आहे. बिहारमध्ये खगरिया जिल्ह्यात आज सकाळी वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला. पाऊस सुरू असल्यानं हे तिघे एका झाडाखाली आश्रयासाठी बसले होते, त्याचवेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली आणि त्यांचा मृत्यू झाल्याचं खगरियाच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितलं. केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी काल स्वित्झर्लंडमध्ये जिनिव्हा इथं आयोजित आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेत भाग घेतला. भारतानं 29 केंद्रीय कामगार कायद्यांचं 4 कामगार संहितांमध्ये एकत्रीकरण केल्याचं करंदलाजे यांनी सांगितलं. कायद्यांचं पालन सुलभ करणं, कामगारांचं कल्याण सुनिश्चित करणं आणि एक आधुनिक आणि पारदर्शक कामगार व्यवस्था निर्माण करणं या उद्देशानं या कामगार संहिता तयार केल्या असल्याचं त्या म्हणाल्या. वेगानं होणाऱ्या जागतिक बदलांच्या काळात सामाजिक न्याय आणि सन्मानजनक रोजगाराला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनं केलेल्या सातत्यपूर्ण नेतृत्वाचं कौतुकही त्यांनी केलं. नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टल आणि ई श्रम पोर्टलच्या माध्यमातून कामगार आणि रोजगार क्षेत्रात डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा विकसित करण्याबाबत भारतानं केलेल्या प्रगतीवरही त्यांनी विशेष भर दिला. सांस्कृतिक मंत्रालयानं वर्ष 2024 आणि 2025 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा केली आहे. अकादमीच्या सर्वसाधारण परिषदेनं संगीत, नृत्य, नाट्य, पारंपरिक लोककला, आदिवासी कला आणि बाहुली नाट्य यांसारख्या विविध क्षेत्रातल्या 108 कलाकारांची या पुरस्कारांसाठी निवड केली आहे. तर उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारांसाठी 106 युवा कलाकारांची निवड करण्यात आली. यात महाराष्ट्रातले कथ्थक नृत्यगुरु मनीषा साठे, गायक पंडित अरुण कशाळकर, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, भारुडकार भावार्थ देखणे आदींचा समावेश आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026 आजपासून सुरुवात होईल. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचे यजमान आहेत. मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिकेतल्या सामन्यानं स्पर्धेला सुरुवात होईल. त्यानंतर आजच संध्याकाळी दक्षिण कोरिया आणि चेकिया यांच्यात सामना होईल. यंदाच्या स्पर्धेत 48 संघ सहभागी आहेत. 3 यजमान देशांना स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला आहे. स्पर्धेत 4 संघांचे 12 गट असतील. स्पर्धेत एकूण 104 सामने होतील. अंतिम सामना 19 जुलैला न्यू जर्सी इथल्या मेटलाईफ स्टेडियममध्ये होईल. हा सामना भारतात 20 जुलैला रात्री 12:30 पाहता येईल. सर्वाधिक काळ भारताच्या प्रधानमंत्रीपदी राहिल्याचा विक्रम केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अभिनंदन केलंय. मोदी हे एक बुद्धिमान व्यक्ती असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले आहेत. रशिया आणि इस्रायलनंही प्रधानमंत्री मोदी यांचं अभिनंदन केलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11 बैठक सुरू. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय. 2024 आणि 2025 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा. महाराष्ट्रातून गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे यांचा सन्मान आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: हैं जिसमें हमारे मन को असीम सुकून और शांति देते हैं और भी इन्होंने अपनी बातें बहुत सारी लिखी हैं. एक और श्रोता लिखते हैं कि आज का जो ये सुरीला सफ़र है, अक्सर लोग गांव छोड़कर शहर में रहने लगे हैं लेकिन गांव में जो आपसी प्रेम और भाईचारा देखने को मिलता है वो शहरों में नहीं मिलता. शहर में तो एक पड़ोसी दूसरे पड़ोसी को नहीं जानता. मनुष्य अपनी ज़रूरत को पूरा करने के लिए शहर की तरफ भाग रहे हैं लेकिन वो खुशी नहीं मिलती जो गाँव में थी. तो खिलौने वालों की जो यादें हैं वो आप से साझा कर सकते हैं.

0: किसने?
1: मैंने?
0: नहीं तो?

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय. जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात राज्यातले 2 जवान शहीद. आणि 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा. महाराष्ट्रातून गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, अभिनेता अरुण नलावडे यांचा सन्मान. सद्यस्थितीत जग अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या काळातून जात असतानाही भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं सुरू असलेल्या नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. आज देश विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे, अशावेळी केंद्र आणि राज्य सरकारांची सामूहिक जबाबदारी आणखी वाढली असल्याचंही ते म्हणाले. राज्यांमधले परस्पर संबंध हे सहकार्य, संवाद आणि देवाणघेवाण यावर आधारित असायला हवेत, असं आवाहन त्यांनी केलं. विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी राज्यांना परस्परांच्या कल्पनांची देवाणघेवाण करता यावी, तसंच एकत्रितपणे काम करता यावं, यासाठी नीती आयोग हे सहकार्याचं व्यासपीठ म्हणून मोठी भूमिका बजावू शकतं, असं त्यांनी सांगितलं. देशातील युवा वर्गासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण, मागणीवर आधारित कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधींच्या माध्यमातून एक योग्य परिसंस्था घडवणं हे आपल्या सर्वोच्च प्राधान्यक्रमांपैकी एक असायला हवं. महिला वर्गाच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करून घेण्यासाठी राज्यांनी महिलांचं शिक्षण, कौशल्य विकास, सुरक्षा आणि सक्षमीकरणाला प्राधान्य दिलं पाहिजे, अशा सूचनाही त्यांनी केल्या. भारतानं अनेक देशांसोबत केलेल्या मुक्त व्यापार करार सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी मोठी संधी आहेत. या कराराअंतर्गत आंतरराष्ट्रीय मानकांनुसार या क्षेत्राला आपली स्पर्धात्मकता वाढवता येईल आणि जागतिक बाजारपेठेसाठी सज्ज होता येईल, असं ते म्हणाले.

2047 विकसित भारतासाठी सर्वसमावेशक मानवी विकास ही या बैठकीची संकल्पना आहे. देशभरात उद्योजकतेला चालना देणं, कौशल्य विकासात वृद्धी घडवणं आणि रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करण्यासाठीच्या उपाययोजना हे या बैठकीतले विषय आहेत. यासोबतच उत्तरदायित्व आणि प्रभावाच्या मूल्यमापनाची सुनिश्चिती करून सुशासन, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि भागीदारीच्या आधारे सामूहिक अंमलबजावणी आराखडा तयार करण्यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीच्या निमित्तानं देशभरातल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल एकत्र आले आहेत. शेतकऱ्यांचं कल्याण केंद्र सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यक्रमांपैकी एक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या संदर्भात त्यांनी समाज माध्यमावर एक संदेश मालिका सामायिक केली आहे. शेतकऱ्यांच्या जगण्यात सुलभता आणण्यासाठी केंद्र सरकार कोणतीही कसर सोडत नाही. शेतकरी हे देशाची अन्नसुरक्षा, पोषण आणि समृद्धीचा पाया आहेत, असंही त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. काँग्रेस नेत्या मीनाक्षी नटराजन यांनी त्यांचा राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर मनमानी आणि पूर्वग्रहानं ही कारवाई केल्याचा दावा त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे. न्यायालयात या प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे. काँग्रेसचे सर्व सरचिटणीस, विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांची बैठक आज नवी दिल्लीत झाली. या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा, के सी वेणुगोपाल, जयराम रमेश, भूपेश बघेल तसंच विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती आणि पक्षाची पुढची वाटचाल यांबाबत चर्चा करण्यात आली. आगामी विधान परिषद निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून उभे असलेले अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत. मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत यांनी आज गीते यांच्यासोबत बैठक घेतली. बैठकीनंतर महाजन, सामंत आणि गीते एकत्रित वार्ताहर परिषदेला संबोधित करणार असल्याचं सांगितलं जात आहे. सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट दिली आहे. BIS मानकांनुसार असलेल्या 22%, 25%, 27% आणि 30% इंधन मिश्रणांवर शून्य उत्पादन शुल्क आकारलं जाईल. अर्थ मंत्रालयानं आज या संदर्भातली अधिसूचना जारी केली. भारताचं कच्च्या तेलावरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जम्मू काश्मीरमध्ये उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात महाराष्ट्रातले 2 जवान शहीद झाले. विक्रम बाळकृष्ण चव्हाण हे नवी मुंबईत ऐरोली इथले, तर अर्जुन राजेंद्र जाधव हे सातारा जिल्ह्यातल्या शहापूरचे रहिवासी होते. उरी सेक्टरमध्ये कमलकोट इथं गस्तीवर असताना एका कारवाईमध्ये या हँड ग्रेनेडचा स्फोट झाला. यातच दोन्ही जवानांना वीरमरण आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे. सांस्कृतिक मंत्रालयानं वर्ष 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा केली आहे. अकादमीच्या सर्वसाधारण परिषदेनं संगीत, नृत्य, नाट्य, पारंपरिक लोककला, आदिवासी कला आणि बाहुली नाट्य यासारख्या विविध क्षेत्रातल्या 108 कलाकारांची या पुरस्कारांसाठी निवड केली आहे. तर उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्कारांसाठी 106 युवा कलाकारांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातले कथ्थक नृत्यगुरू मनीषा साठे, गायक पंडित अरुण कशाळकर, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, सनई वादक शैलेश भागवत, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, युवा गायक कृष्ण बोंगाणे आणि अंकिता जोशी, अभिनेता अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, भारुडकार भावार्थ देखणे आदींचा समावेश आहे. तसंच हार्मोनियम वादक तन्मय देवचके, जागर या लोकसंगीत प्रकारासाठी प्रवीण जाधव, बाहुली नाट्य या दुर्मिळ लोककलेसाठी बाळकृष्ण मसगे आणि लोकनृत्य आणि लोकसंगीतासाठी चेतन खेडेकर यांनाही पुरस्कार जाहीर झाला आहे. 1,00,000 रुपये रोख, ताम्रपट आणि शाल असं या अकादमी पुरस्काराचं स्वरूप आहे. तर उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्काराचं स्वरूप 25,000 रुपये रोख, ताम्रपट आणि शाल असं आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी रामकुंड इथे सिंहस्थ कुंभमेळा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा साजरा झाला.

0: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। सद्यस्थितीत जग अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या काळातून जात असतानाही भारत आत्मविश्वास आणि दृढ निश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं सुरू असलेल्या नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या 11व्या बैठकीत ते बोलत होते। एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे 53% 58% वाढवण्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज केली। यासोबतच कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्त्यात देखील वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे। जम्मू काश्मीरात उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात महाराष्ट्रातले 2 जवान शहीद झाले। विक्रम बाळकृष्ण चव्हाण हे नवी मुंबईतल्या ऐरोली इथले तर अर्जुन राजेंद्र जाधव हे सातारा जिल्ह्यातल्या शहापूरचे रहिवासी होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। राज्यातील कुंभार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला चालना देण्यासाठी विटा काविलू निर्माते आणि मूर्तिकारांना वर्षाकाठी 700 ब्रासपर्यंत माती तसंच आवश्यक वाळू मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे। याशिवाय वीज निर्मिती केंद्रांमधून उपलब्ध होणारी फ्लाय ऍश देखील देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये दिवसअखेर 151 अंकांची घसरण झाली आणि तो 73,833 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 53 अंकांची घसरण नोंदवून 23,162 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: नमस्कार श्रोते हो, 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं सायंकालीन प्रसारण सभेत मी डॉक्टर प्राची शेकटकर मनपूर्वक स्वागत करते। श्रोतेहून संध्याकाळचे 5:02 झालेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम मिक्स मसाला। कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत जगजित सिंग आणि अलका याज्ञिक यांनी गायलेल्या गीतानं। श्रोतेहो, हे गीत आहे नीदा फाजली यांचं आणि संगीत आदेश श्रीवास्तव यांचं।

श्रोते हो, मिक्स मसाला कार्यक्रमात सुरुवातीला निदा फाजली यांची गझल आपण ऐकलीत. गायली होती जगजीत सिंग आणि अलका याज्ञिक यांनी, तर संगीतबद्ध केले होती आदेश श्रीवास्तव यांनी.

0: क्रमांक 144454 वर संपर्क साधा.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: श्रोते हो, मिक्स मसाला कार्यक्रमात आता ऐकूया पाणीग्रहण नाटकातलं प्रल्हाद केशव अत्रे यांचं नाट्यपद. स्वर आहे बकुळ पंडित यांचं आणि संगीत दिलंय श्रीनिवास खळे यांनी.

बकुळ पंडित यांनी गायलेलं हे नाट्यपद होतं पाणीग्रहण नाटकातलं प्रल्हाद केशव अत्रे यांचं. संगीतबद्ध केलं होतं श्रीनिवास खळे यांनी.

0: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
1: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत.
0: तू आहेसच विसर भोळी.
1: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं.
2: भांडू नका, जाणून घ्या आभा बद्दल.
1: आभा?
2: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार, ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे. इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड्स सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट्स दाखवू शकता. आभा, आरोग्याच्या प्रवास.

0: म्हणजेच आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे. इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड्स सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट्स दाखवू शकता. आभा आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार. आजच आभा ऍप डाउनलोड करा किंवा डायल करा 1-44-77.
1: श्रोते हो, मिक्स मसाला कार्यक्रमात आता ऐकूया सौमित्र यांचं गीत. स्वर आणि संगीत आहे मिलिंद इंगळे यांचं.

0: आजचं घ्या
1: आजचं पेरा.
2: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं लोकगीत.
3: काय झालं भैया

0: अगपर अस का
1: मोडकच घर तुटकच छप्पर
0: मग अस ना
1: अहो मोडकच घर तुटकच छप्पर
0: मग राह कि त्यात
1: अहो पण राहायला जागा नाही.

0: अशी अचानक आली घरी।
1: मिलिंद इंगळे यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं सौमित्र यांचं।
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा।

0: हाटकच लुगडा पुटकी चोळी।
1: अगं ती तरी कुठं मिळती?
0: अव हाटकच लुगडं पुटकी चोळी,
1: मग शिवून घे ती।
0: पण शिवायला दोरा ना।

0: अंबडची भाजी
1: अगं ती तर लई गोड वाटती.
0: अव कळण्याची भाकरण निसतीच अंबड्याची भाजी.
1: मग काय झालं त्यात?
0: वर तेलाची धार.

शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं लोकगीत आताच आपण ऐकलं. श्रोतेहो, यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी एक आठवण आहे हॅलो बळीराजा या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी. श्रोतेहो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान म्हणी अंतर्गत हॅलो बळीराजा या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवार दिनांक 11

2026 चा विषय आहे, जमिनीचं आरोग्य आणि माती परीक्षणाचं महत्त्व। तज्ज्ञ असतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदविज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर श्री गणेश शेळके। प्रसारणाची वेळ आहे 7:30 ते 8:00 आणि शेतकरी बांधवांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 किंवा 2-42-36-72। श्रोतेहो, हे होते निवेदन आज संध्याकाळी 7:30 प्रसारित होणाऱ्या हॅलो बळीराजा या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी। 100.1 MHz आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र। आणि श्रोतेहो, कार्यक्रम सुरू आहे मिक्स मसाला। कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया देव कोहली यांचं गीत, स्वर जसपिंदर नरुला यांचं आणि संगीत दिलंय के संजीव यांनी।

जसपिंदर नरुला आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत होतं देव कोहली यांचं. संगीतबद्ध केलं होतं के संजीव यांनी. श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा मिक्स मसाला हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, यानंतर ठीक 5:30 आपण ऐकूया कार्यक्रम युववाणी. या कार्यक्रमाचं प्रसारण होईल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात महान गांधीवादी शिक्षक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्य सैनिक पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी यांच्या स्मृती दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम सेवाव्रती साने गुरुजी. या कार्यक्रमाचं लेखन केलं आहे स्वानंद गोडबोले यांनी. सहभागी कलाकार आहेत नेहा कर्वे आणि सिद्धेश नितसुरे. कार्यक्रमाचं निर्मिती सहाय्य केलंय रुचिरा पालकर यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: नमस्कार. युवावाणीच्या स्टे ट्यून या सदरात सर्व मित्रांचे मनपूर्वक स्वागत. काळ पुढे सरकतो आहे. विज्ञानाची नवनवीन क्षितिजे आपण पादाक्रांत करत आहोत. तंत्रज्ञान माणसाच्या अगदी वैयक्तिक जगण्याचा ताबा घेत आहे. पण या सगळ्या गलबल्यात गतिशील पण दिशाहीन या समाजात मानवी मनाची संवेदनशीलता जेव्हा आटू लागते तेव्हा या महाराष्ट्राला एकाच नावाची आठवण येते आणि ते नाव म्हणजे साने गुरुजी. उद्या 11 जून साने गुरुजींचा स्मृती दिवस. साने गुरुजी हे केवळ फक्त एक नाव नाही तर ती एका पिढीने अनुभवलेली सात्विक क्रांती होती. तो एक असा पवित्र विचार होता ज्याने मराठी मनाला केवळ साहित्याची गोडी लावली नाही तर माणसाने माणसाशी माणसासारखे कसे वागावे याचे बाळकडू देखील दिले.
2: अगदी खरे आहे. आजच्या या अतिव्यस्त आणि कृत्रिमतेने भरलेल्या युगात जेव्हा आपण अंतर्मुख होऊन विचार करतो तेव्हा एका साध्या खोलीत शांतपणे तेवणाऱ्या दिव्याच्या प्रकाशात आपल्याला या देशाचा खरा सांस्कृतिक गाभा सापडतो. आजच्या या विशेष कार्यक्रमात मी सिद्धेश
1: आणि मी नेहा
2: आम्ही दोघेही आपल्या समोर साने गुरुजींच्या खोलीतल्या त्याच तेवणाऱ्या दिव्याच्या साक्षीनं त्यांच्या चरित्राची काही पाने उलगडून दाखवणार आहोत. ही पाने केवळ कागदांचा संग्रह नाही, ह्यात कोकणाच्या मातीचा सुवास आहे. एका मातेच्या डोळ्यातील अश्रू आहेत, चिमुरड्या मुलांच्या ओठांवरील हसू आहे, स्वातंत्र्य लढ्याची धगधगती आग आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणुसकीसाठी दिलेली एक आर्त हाक आहे. चला तर मग अत्यंत आदराने आणि कृतज्ञतेने वाचूया या डायरीचे पहिले पान.
1: मित्रांनो, साने गुरुजींचा जीवन प्रवास समजून घेण्यासाठी आपल्याला काळाच्या पटलावर थोडे मागे जावे लागेल. कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड नावाचे एक निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत वसलेले छोटेसे गाव 24 डिसेंबर 1899 रोजी सदाशिवराव साने आणि यशोदाबाई साने यांच्या संसारात एका बालकाचा जन्म झाला. नाव ठेवले पांडुरंग. पालगडच्या त्या लाल मातीत आंब्या फणसांच्या बागांमध्ये माडांच्या सावलीत आणि त्या संस्कारक्षम वातावरणात पांडुरंगाचे बालपण आकाराला येत होते. साने हे गावातले खोत होते, श्रीमंत होते, समाजात मान होता. पण निसर्गाचा नियम जसा बदलतो तसे साने घराण्याचे भाग्य बदलले. एकामागून एक संकटे आली. कर्जबाजारीपणामुळे घरची खोती आणि श्रीमंती जप्त झाली. शेती गेली आणि पाहता पाहता हे संपूर्ण कुटुंब दारिद्र्याच्या अत्यंत खोल गर्ततेत कोसळले. अशा ही विदारक परिस्थितीत पांडुरंगाच्या मनावर जे संस्कार घडले, जे आंतरिक सौंदर्य पेरले गेले ते सोन्यापेक्षाही शुद्ध होते. आणि हे संस्कार पेरणारी माऊली म्हणजेच त्याची आई यशोदाबाई.
2: साने गुरुजींच्या संपूर्ण चरित्राचा, त्यांच्या अथांग करुणेचा

0: साहित्याचा जो मूळ गाभा आहे तो त्यांच्या आईच्या शिकवणीत आणि आचारात दडलेला आहे. कदाचित म्हणूनच श्यामची आई हे पुस्तक आजही मराठी साहित्यातील एक उपनिषद मानले जाते. गुरुजींचे मानस शिष्य आणि थोर विचारवंत यदुनाथ थत्ते यांनी साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तक निर्मितीचे अत्यंत मार्मिक वर्णन केले आहे. ते म्हणतात,
1: नाशिकच्या तुरुंगात जेव्हा रात्रीचे दिवे मालवले जायचे तेव्हा गुरुजी एका कोपऱ्यात लहानसा कंदील घेऊन बसायचे. त्यांच्या हातातली लेखणी कागदावर धावायची नाही तर त्यांच्या अंतःकरणातील जुन्या जखमांमधून रक्त वाहू लागायचे.
0: थोर साहित्यिक वि.स. खांडेकर त्यांच्या साहित्याविषयी म्हणतात, मराठी साहित्याला खूप मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. इथे अनेक विद्वान झाले ज्यांनी भाषेचे सौंदर्य वाढवले, अलंकारांची उधळण केली, पण मराठी मनाला रडवणारा आणि रडवून त्यांचे अंतःकरण शुद्ध करणारा साने गुरुजींसारखा दुसरा लेखक या मातीत झाला नाही. त्यांच्या लेखणीत जी अद्भुतपूर्व ताकद आहे ती भाषेच्या बाह्य अलंकारात किंवा व्याकरणाच्या क्लिष्ट नियमात नाही तर त्यांच्या कमालीच्या प्रामाणिकपणेत आहे. त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक आईला आणि मुलाला एक अदृश्य भावनिक धाग्यात बांधण्याचे काम केले आहे. जोपर्यंत या भूतलावर माणुसकी जिवंत आहे तोपर्यंत गुरुजींचे शब्द तसेच ताजे राहतील. अत्यंत कठीण परिस्थितीतही साने गुरुजींच्या आईने आपली तत्वे, नैतिक मूल्ये आणि स्वाभिमान कधीही सोडला नाही. एकदा शेजारच्या घरून आणलेले धान्य परत करत असताना आईने पांडुरंगाला सांगितले होते, श्याम, गरिबी ही शरीराला पोखरते, माणसाचे हाल करते, पण स्वाभिमान गेला की माणूस मनातून उतरतो. कोणासमोर हात पसरताना आधी हे पहा की आपले हात कष्ट करायला तयार आहेत का. आईचे हेच शब्द घेऊन गुरुजी पुढे जगले. पत्री या काव्य संग्रहातील कविता म्हणजे केवळ शब्दांची जुळवाजुळव नाही तर ती एका अत्यंत संवेदनशील पुत्राने आपल्या मृत मातेच्या चरणी अर्पण केलेली कृतज्ञता आहे. चला ऐकूया पत्री मधील त्या अत्यंत भावुक कवितेचा काही अंश. तुझ वीण आधार मज कोणी नाही, तुझ वीण आधार मज कोणी नाही, पथ कोण दावील कर कोण घेईल, नेईल सांभाळून कोण आई, तुझ वीण आधार मज कोणी नाही, हस्तात सारे ना दया कोणारे, दिशा शून्य होती तुझ्या वीण दाही, तुझ वीण आधार मज कोणी नाही, कधीही तुझ्या वीण पदमीन टाकीन, जाओ जरी जन्म हा सर्व जाई, तुझ वीण आधार मज कोणी नाही, तुझ वीण आधार मज कोणी नाही.
1: खरंच किती आर्तता आहे या शब्दांमध्ये. श्यामने आईच्या त्या रिकाम्या अंथरुणावर डोके ठेवून जे अश्रू ढाळले त्या अश्रूतूनच साने गुरुजींमधील सेवाव्रतीचा जन्म झाला. आईने मृत्यूपूर्वी शेजाऱ्यांकडे एक निरोप दिला होता. तिने सांगितले होते, श्याम आला की त्याला सांगा माझ्यासाठी रडू नकोस, या जगातल्या प्रत्येक दुःखी कष्टी आणि दरिद्री माणसाच्या रूपात तू मलाच पहा, त्यांची सेवा कर, लोकांचे अश्रू पुसणे हीच माझ्यासाठी खरी भावनांजली ठरेल.
0: आईचे हेच ते अंतिम शब्द होते ज्यांनी पांडुरंगाच्या संपूर्ण आयुष्याला एक नवे वळण दिले. त्यांनी ठरवले की आता माझे आयुष्य स्वतःसाठी नाही तर या जगातल्या प्रत्येक शोषितासाठी आहे. जेव्हा श्यामची आई या चित्रपटाला स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती सुवर्ण पदक मिळाले तेव्हा दिल्लीच्या भव्य सभागृहात चित्रपट पाहून देश विदेशातील नेते रडले होते. आचार्य अत्रे यांनी साने गुरुजींच्या चरित्राबद्दल आणि साहित्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना नंतर एका भाषणात म्हटले होते, मी जेव्हा श्यामची आई पुस्तकाची पाने वाचली तेव्हा माझे डोळे कोरडे राहिले नाही. साने गुरुजींच्या या साहित्यात जी आंतरिक ताकद आहे ती जगातल्या कोणत्याही कॅमेऱ्यात कैद करणे अशक्य आहे. मी चित्रपट बनवला नाही, मी फक्त गुरुजींच्या पायाखालची पवित्र धूळ माझ्या कॅमेऱ्याच्या लेन्सवर टिपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. दिल्लीमध्ये जेव्हा हा चित्रपट चालला तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या डोळ्यात अश्रू होते.
1: मित्रांनो, साने गुरुजींच्या चरित्राचे दुसरे पान आपल्याला गुरुजींच्या एका अत्यंत गोड, वात्सल्यपूर्ण आणि निर्मळ रूपाकडे घेऊन जाते. साने गुरुजींना विचारले जायचे, गुरुजी तुम्ही एवढे मोठे साहित्यिक आहात, स्वातंत्र्य सैनिक आहात, तरीही तुम्ही लहान मुलांवर गोष्ट लिहिण्यात वेळ का वाया घालवता. तेव्हा गुरुजी हसून म्हणायचे, अरे लहान मुले म्हणजे देवाघरची फुले, या देशाचे भविष्य जर सुंदर करायचे असेल तर आपल्याला आधीही

0: बालके सुसंस्कृत करावी लागतील, तर लहान वयातच त्यांच्या मनावर चांगले संस्कार झाले तर पुढे जाऊन हा देश जगामध्ये आदर्श बनेल. ताने गुरुजींनी मुलांसाठी अनेक कथा लिहिल्या. त्यांच्या गोड गोष्टी या पुस्तकांचे अनेक भाग प्रसिद्ध आहेत. त्यांच्या गोष्टी ह्या केवळ मनोरंजन करणाऱ्या नव्हत्या, तर त्यातून मुलांच्या मनात दया, क्षमा, शांती आणि भूतदया या मूल्यांची बीजे रोवली जात होती.
1: अगदी बरोबर. गुरुजींची मुलांना गोष्ट सांगण्याची पद्धतही मोठी विलक्षण होती. ते स्वतः लहान मूल होऊन मुलांशी बोलायचे. एकदा गुरुजींच्या वर्गातील एका मुलाने दुसऱ्या एका गरीब खालच्या जातीतील मुलाला आपल्या बाजूला बसून घेण्यास नकार दिला. गुरुजींना हे समजले. तेव्हा त्यांनी त्या मुलाला शिक्षा केली नाही, रागवले देखील नाही. गुरुजींनी त्या दिवशी वर्गात एक वेगळीच गोष्ट सांगितली. ते म्हणाले, मुलांनो, सूर्य जेव्हा प्रकाश देतो तेव्हा तो श्रीमंताच्या घरावर आणि गरीबाच्या झोपडीवर सारखाच प्रकाश देतो ना. नदी जेव्हा पाणी देते तेव्हा ती जात विचारून पाणी देते का? देव जर आपल्यात भेदभाव करत नाही तर आपण माणसे असून का भेदभाव करायचा? आपण सगळे एकाच भारत मातेची लेकरे आहोत. गुरुजींचे हे शब्द ऐकून त्या मुलाचे डोळे उघडले आणि त्याने त्या गरीब मुलाला मिठी मारली. गुरुजींची ही संस्कार पद्धती आजच्या शिक्षण पद्धतीला दिशा देणारी आहे.
0: एकदा रेल्वेतून प्रवास करत असताना साने गुरुजींच्या डब्यातील काही प्रवाशांनी गुरुजी गोष्ट सांगा असा हट्ट धरला. त्याला मान देऊन गुरुजी गोष्ट सांगायला लागले खरं, पण गोष्ट सुरू होताच एका तान्ह्या बाळाने रडण्याचा सूर आळवला. इतर प्रवाशांची झालेली चिडचिड पाहून त्या तान्ह्याच्या आईने त्याच्या पाठीत धपाटा घातला. गुरुजींना हे अगदीच पाहावले नाही. का ग माझ्या बाळाला मारतेस असे म्हणून त्यांनी त्याला लगेच कडेवर घेतले आणि चालीतच त्याच्याशी बोलू लागले आणि बाळ चक्क हसू लागले. गुरुजींना सुचलेलं ते काव्य होतं, वारा वदे कानामध्ये गीत गाईन तुला, ताप हरीन शांती देईन हसरे माझ्या मुला, रवी शशी तारा राशी दिव्य दावीन तुला, देईन प्रकाश बोले आकाश हसरे माझ्या मुला, पाऊस पडेल पृथ्वी फुलेल मेघ म्हणे मला, नद्यानी नाले बघशील भरले हसरे माझ्या मुला, जेथे जाईन जेथे पाहिन ऐकू ये मला, रडू नको रुसू नको हसरे माझ्या मुला हसरे माझ्या मुला.
1: गुरुजींनी मुलांना आणखी एक महत्वाची शिकवण दिली होती, ती म्हणजे कष्टाची लाज न बाळगणे. गुरुजी तेव्हा मुलांसोबत राहायचे, तेव्हा ते स्वतः झाडू घेऊन शाळा स्वच्छ करायचे, विहिरीचे पाणी शेंदायचे. मुले धावत यायची आणि म्हणायची, गुरुजी तुम्ही हे काम का करता? आम्ही आहोत ना, आम्ही करतो. त्यावर गुरुजी हसून सांगायचे, अरे कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते, श्रम करणे हीच देवाची खरी पूजा आहे. जो स्वतःचे काम स्वतः करतो त्यालाच जीवनात स्वाभिमान कळतो. गुरुजींच्या या शिकवणीमुळे मुलांच्या मनात श्रमाची प्रतिष्ठा रुजली. त्यांची हीच बालसंस्कारांची शिदोरी आणि लहान मुलांमधील त्यांचे वास्तव्य पुढे जाऊन एका मोठ्या क्रांतीचे मूळ ठरणार होते. मुलांच्या मनात देशाभिमान कसा जागा करावा, त्यांना देशासाठी लढायला कसे तयार करावे याचे विचार गुरुजींच्या मनात येऊ लागले होते.
0: ताने गुरुजींच्या डायरीचे वाचले जाणारे तिसरे पान म्हणजे एका साध्या कृषक आणि खादीधारी शिक्षकाचे क्रांतिकारी नेत्यात रूपांतर होण्याचा सुवर्ण काळ आहे. साने गुरुजी खानदेशातील अमळनेरच्या प्रसिद्ध प्रताप हायस्कूल मध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. आज आपण शिक्षक दिनाचे मोठे उत्सव साजरे करतो, शिक्षणाच्या गप्पा मारतो, पण आदर्श शिक्षक कसा असावा याचे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे साने गुरुजी होते. ते वर्गात फक्त इतिहास, भूगोल किंवा इंग्रजीचे व्याकरण शिकवत नव्हते, तर ते विद्यार्थ्यांच्या काळजाला हात घालून त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्तीची आणि नैतिकतेची मूल्य पेरत होते.
1: याच काळात भारताच्या स्वातंत्र्याचा लढा महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली एका अत्यंत निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला होता. 1930 सत्याग्रह आंदोलन सुरू झाले होते. अशा वेळी देशात क्रांतीचा वणवा पेटला असताना स्वतःला शाळेच्या चार भिंतींमध्ये आणि नोकरीच्या चौकटीत कोंडून घेणे या संवेदनशील शिक्षकाला असह्य झाले. गुरुजींच्या या मानसिक अस्वस्थतेबद्दल आणि त्यांच्या नोकरी सोडण्याच्या त्या प्रसंगाबद्दल ग. प्र. प्रधान एका लेखात असे लिहितात, 1930 मिठाच्या सत्याग्रहाची हाक देशभरात गुंजली तेव्हा गुरुजींचे मन वर्गात रमेनासे झाले. त्यांनी एका रात्री आपल्या नोकरीचा राजीनामा लिहिला. शाळेचे चालक आणि मुख्याध्यापक गुरुजींना म्हणाले, साने

0: तुम्ही नोकरी सोडली तर या मुलांचं काय होईल? मुले तुमच्यावर जीवापाड प्रेम करतात. तेव्हा गुरुजींच्या डोळ्यात अश्रू आले, पण त्यांचा आवाज करारी होता. ते म्हणाले, सर, माझीही मुले उद्या एका स्वतंत्र देशाचे नागरिक व्हावीत असे जर मला वाटत असेल तर मला आधी देशाच्या स्वातंत्र्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल. मी जर आज घरात बसून राहिलो तर मी माझ्या विद्यार्थ्यांना देशप्रेम हा विषय कोणत्या तोंडाने शिकवणार? गुरुजींनी नोकरी सोडली आणि ते खान्देशातील गावागावात पायी फिरू लागले. ते जेव्हा व्यासपीठावर उभे राहायचे तेव्हा त्यांचे शरीर अगदी लहान, कृश आणि अशक्त दिसायचे, पण जेव्हा ते बोलायला सुरुवात करायचे तेव्हा त्यांच्या आवाजात जणू विजांचा कडकडाट व्हायचा. ते देशाच्या दारिद्र्याचं, इंग्रजांच्या जुलमाचं वर्णन करत असताना स्वतः व्यासपीठावर ढसा ढसा रडायचे, पण समोर बसलेल्या हजारो शेतकरी कामगारांच्या मुठी आवळल्या जायच्या. गुरुजी केवळ विचारांचे शिक्षक नव्हते तर ते प्रत्यक्ष कृतीचे सेनापती होते.
1: गुरुजींच्या भाषणामध्ये आणि त्यांच्या लोकसंग्रहात इतकी विलक्षण ताकद होती की ब्रिटिशांच्या गुप्तहेर खात्याला त्यांची विशेष नोंद घ्यावी लागली. तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात लिहिले होते, हा साधे खादीचे कपडे घालणारा शिक्षक सरकारासाठी अत्यंत धोकादायक आहे, कारण हा जेव्हा बोलतो तेव्हा सामान्य जनता कायदे तोडण्यासाठी आणि ब्रिटिशांच्या करव्यवस्थेविरुद्ध बंड करण्यासाठी रस्त्यावर उतरते. अखेर ब्रिटिश सरकारने गुरुजींना अटक केली आणि त्यांची रवानगी धुळे तुरुंगात करण्यात आली. पण मित्रांनो, लोखंडी गजाड आणि सिमेंटच्या भिंतींमध्ये या माणसाला डांबून ठेवणे इंग्रजांना शक्य नव्हते, कारण धुळ्याच्या आणि नाशिकच्या तुरुंगात गुरुजींच्या अंतरंगातील कवी अधिक प्रखरतेने जागा झाला.
0: साने गुरुजींच्या कविता केवळ कागदावर राहिल्या नव्हत्या, त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कंठांमध्ये होत्या. प्रभात फेऱ्यांमध्ये, मोर्चांमध्ये गुरुजींच्या कविता गाताना तरुणांच्या अंगावर रोमांच उभे राहायचे. गुरुजींचे स्वातंत्र्य हे केवळ राजकीय स्वातंत्र्य नव्हते तर ते आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य होते. त्यांना असा भारत हवा होता जिथे कोणीही भुकेला नसेल, जिथे शेतकरी आणि कामगार हा देशाचा खरा राजा असेल. म्हणूनच त्यांनी अमळनेरच्या गिरणी कामगाराचे मोठे लढे लढवले, त्यांच्या हक्कांसाठी उपोषणे केली. गुरुजींच्या याच क्रांतिकारी आणि समाजवादी पैलूवर प्रकाश टाकताना महाराष्ट्राचे थोर कवी आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज म्हणतात, साने गुरुजी हे केवळ पांढरपेशा वर्गाचे लेखक नव्हते, ते कामगारांच्या घामाचे आणि शेतकऱ्यांच्या अश्रूंचे कवी होते. गुरुजींनी आपल्या साहित्यातून क्रांतीला एक नैतिक अधिष्ठान दिले.
1: गुरुजींनी खान्देशच्या मातीत क्रांतीचे जे बीज पेरले होते ते अंकुरित झाले होते. अमळनेरच्या गिरणी कामगारांचा लढा असो की फैजपूर येथील काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन असो, गुरुजींनी स्वतः स्वयंसेवक बनून रात्रीचा दिवस केला. ते तिथे येणाऱ्या प्रत्येक नेत्याची, शेतकऱ्याची काळजी घेत होते. त्यांच्या या अथांग कष्टाने आणि त्यागाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले होते. पण गुरुजींचा हा प्रवास इथेच थांबणारा नव्हता. हे राजकीय स्वातंत्र्य मिळवताना त्यांना तरुणांची एक अशी फळी उभी करायची होती जी स्वातंत्र्यानंतरही या देशाचे रक्षण करेल, या देशाची संस्कृती टिकवून ठेवेल. बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, हे कंकण करी बांधियले जनसेवे जीवन दिधले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिद्ध मराया लाहो, बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, करी दिव्य पताका घेऊ प्रिय भारत गीते गाऊ, विश्वास पराक्रम दाऊ ही माय निज पदा लाहो, बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, या उठा करू हो शर्थ संपादू दिव्य पुरुषार्थ, हे जीवन ना तरी व्यर्थ भाग्य सूर्य तळपत राहो, बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, ही माय थोर होईल वैभवी दिव्य शोभेल, जगतास शांती देईल तो सोन्याचा दिन येवो, बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो.
0: साने गुरुजींच्या कार्याचा आढावा घेणारे हे चौथे पान म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात रोमांचक आणि धगधगत्या कालखंडाची साक्ष आहे. काळ होता 1940 ते 1942. महात्मा गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी इंग्रजांना अचले जावचा अंतिम इशारा देण्याची तयारी सुरू केली होती, पण गुरुजींना ठाऊक होते की केवळ घोषणा देऊन स्वातंत्र्य मिळणार नाही, त्यासाठी देशातील तरुण शक्तीला शिस्त

0: शुद्ध आणि सुसंस्कृत करावे लागेल. याच विचारातून त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्र सेवा दलाची उभारणी करण्यास सुरुवात केली. सेवा दल ही केवळ मुलांची संघटना नव्हती, तर ती श्रम प्रतिष्ठा शिकवणारी एक शाळा होती. गुरुजी स्वतः गळ्यात शिट्टी घालून हातात सेवा दलाचा ध्वज घेऊन तरुणांसमोर संचलन करायचे. त्यांच्या एका हाकेवर हजारो तरुण देशासाठी आपले घरदार सोडायला तयार झाले.
1: 8 ऑगस्ट 1942 मुंबईच्या ग्वालिया टँक मैदानावर महात्मा गांधींनी इंग्रजांना अखेरचा इशारा दिला आणि संपूर्ण देशाला करेंगे या मरेंगे, म्हणजेच करू किंवा मरू, हा महामंत्र दिला. 9 ऑगस्टच्या पहाटेच ब्रिटिश सरकारने गांधीजींसह देशातील सर्व प्रमुख नेत्यांना अटक केली आणि अज्ञात स्थळी दांबून टाकले. अशा वेळी साने गुरुजींनी एक अत्यंत धाडसी निर्णय घेतला. त्यांनी ठरवले भूमिगत होऊन या आंदोलनाचा वणवा धगधगता ठेवायचा. गुरुजी भूमिगत झाले. पोलिसांनी त्यांच्यावर पकडण्यासाठी वॉरंट काढले, पण हा खादीधारी संन्यासी पोलिसांना गुंगारा देत वेषांतर करत संपूर्ण महाराष्ट्रात गुजरातमध्ये फिरू लागला. साने गुरुजींच्या या भूमिगत पर्वातील अंगावर काटा आणणाऱ्या आठवणींचे वर्णन करताना त्यांचे मानसपुत्र आणि राष्ट्रसेवा दलाचे खंदे कार्यकर्ते यदुनाथ थत्ते यांनी लिहिले आहे. गुरुजींना पकडण्यासाठी ब्रिटिश पोलीस अहोरात्र टपलेले होते. एकदा मुंबईच्या एका गुप्त ठिकाणी सेवा दलाच्या कार्यकर्त्यांची बैठक सुरू होती. अचानक पोलिसांची गाडी खाली आली. आम्ही सगळे घाबरलो, पण गुरुजी मात्र शांत होते. त्यांनी तिथे पडलेली एक जुनी चादर अंगावर घेतली, डोक्याला रुमाल बांधला आणि ते एका आजारी म्हाताऱ्यासारखे खोकत खोकत जिनावरून खाली उतरले. पोलिसांना वाटले कोणीतरी गरीब मजूर आहे. त्यांनी गुरुजींना जाऊ दिले. गुरुजी तिथून थेट निसटले आणि रात्रीच्या रात्री त्यांनी पायी प्रवास करून पुढचे गाव गाठले. भूमिगत असताना गुरुजींना मैलोन मैल चालावे लागायचे. त्यांच्या पायाला फोड यायचे, पण तरीही ते म्हणायचे, अरे माझ्या पायाचे फोड काय पाहता, माझ्या भारत मातेच्या पायात परक्यांच्या गुलामगिरीच्या ज्या बेड्या पडल्या आहेत त्या तोडण्यासाठी जर माझ्या रक्ताचा शेवटचा थेंबही कामी आला तर माझ्या आईचे संस्कार सार्थकी लागतील.
0: यदुनाथजींनी सांगितलेला हा प्रसंग ऐकला की साने गुरुजींच्या धैर्याची कल्पना येते. भूमिगत असताना गुरुजींनी काँग्रेस रेडिओ आणि आझाद रेडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत स्वातंत्र्याचे विचार पोहोचवण्याचे काम केले. त्यांनी हस्तपत्रिका लिहिल्या, क्रांतीची गाणी लिहिली. त्यांच्या या कार्याने महाराष्ट्रातील तरुणांमध्ये एक अभूतपूर्व ऊर्जा भरली. जेव्हा सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रती सरकार म्हणजेच पत्री सरकारची स्थापना केली तेव्हा त्या सरकारला वैचारिक आणि नैतिक बळ देण्याचे काम साने गुरुजींनी केले. 1944 मध्ये गुरुजींना अटक करण्यात आली. सततच्या भूमिगत धावपळीमुळे, भुकेमुळे आणि तुरुंगातील अमानुष वातावरणामुळे साने गुरुजींचे शरीर कमालीचे आजारी पडले. त्यांना अंतर्गत व्याधींनी ग्रासले. तरीही तुरुंगातील कोठडीत बसून जेव्हा ते बाहेर देशात चाललेल्या आंदोलनाची माहिती घ्यायचे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच प्रकाश असायचा. त्यांना दिसत होते की आता स्वातंत्र्याची पहाट फार दूर नाही, पण गुरुजींचे डोळे या आगामी आनंदाच्या वातावरणातही एक सुप्त खोल वेदतेने ओलावलेले होते.
1: 5वे पान म्हणजे उभा महाराष्ट्राच्या आणि भारताच्या सामाजिक परिवर्तनातील एक सुवर्ण इतिहासाची नोंद होती. देश स्वतंत्र व्हायला अवघे काही महिने, काही दिवस शिल्लक होते. ब्रिटिशांचे जाणे आणि देशाच्या राजधानीवर तिरंगा फडकणे केवळ काळाच्या हातात होते. संपूर्ण देश या राजकीय स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभा असताना साने गुरुजींचे मन मात्र एका वेगळ्याच सुप्त अस्वस्थतेने आणि वेदनेने व्याकुळ झाले होते. जोपर्यंत समाज अंतर्गत गुलामगिरीतून मुक्त होत नाही तोपर्यंत परकीय सत्तेपासून मिळालेले हे स्वातंत्र्य केवळ पोकळच ठरेल हे त्यांना जाणवले होते.
0: साने गुरुजींचा विठ्ठलावर, वारकरी संप्रदायावर अढळ विश्वास होता, कारण संत चोखामेळा, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत नामदेवांनी याच विठ्ठलाच्या दारात समानतेची पताका फडकवली होती. पण दुर्दैवाने त्याच पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात समाजातील काही बांधवांना प्रवेश नाकारला जात होता. गुरुजी म्हणायचे, विठ्ठल हा मंदिरातल्या दगडी मूर्तीत बंदिस्त नाही, तो मला जगातील दीनदुबळ्या, शोषितांच्या आणि कष्टकरांच्या डोळ्यातील अश्रूत दिसतो. स्वतंत्र होणाऱ्या भारताचा पाया हा सामाजिक समतेवर आधारित असावा याच ध्यासाने त्यांनी पंढरपूर मंदिर प्रवेशासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा झंझावती पायी दौरा सुरू केला होता.
1: गुरुजींनी गावोगावी जाऊन लोकांना समतेचे धडे दिले, वारकऱ्यांना एकत्र केले, पण काही संकुचित विचारांच्या लोकांनी गुरुजींना कडाडून विरोध केला. त्यांच्या सभा उधळण्याचा प्रयत्न

0: प्रयत्न केला, पण हा विठ्ठलाचा लाडका श्याम हा सेवाव्रती तसुभरही डगमगला नाही.
1: अखेर तो ऐतिहासिक दिवस उजाडला. 1 मे 1947 साने गुरुजींनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वारासमोर चंद्रभागेच्या तीरावर आमरण उपोषणाला सुरुवात केली. देश ब्रिटिशांच्या तावडीतून सुटण्याच्या तयारीत होता आणि दुसरीकडे पंढरपुरात एक संन्यासी स्वतःच्याच समाजातील बांधवांच्या हृदय परिवर्तनासाठी अन्न पाण्याचा त्याग करून बसला होता.
0: अखेर त्या विरोधी प्रवृत्तींना नमावे लागले. उपोषणाच्या 11व्या दिवशी म्हणजेच 11 मे 1947 रोजी विठ्ठल मंदिराचे दरवाजे सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी कायमचे खुले करण्यात आले. विठ्ठल खऱ्या अर्थाने जनमानसाची माऊली झाला. या ऐतिहासिक विजयानंतर अवघ्या 3 महिन्यांनी म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला. जेव्हा लाल किल्ल्यावर स्वतंत्र भारताचा तिरंगा फडकवला जात होता तेव्हा साने गुरुजींच्या डोळ्यात खऱ्या अर्थाने समाधान होते, कारण त्यांनी स्वतंत्र भारताचा विठ्ठल आधीच मुक्त केला होता.
1: देश स्वतंत्र झाल्यानंतरही हा सेवाव्रती विश्रांती घ्यायला तयार नव्हता, कारण त्यांना ठाऊक होते की खरी समता आणि बंधुभाव तर माणसाच्या संस्कृतीतून आणि साहित्यातूनच रुजणार आहे आणि त्यासाठी संपूर्ण भारताला एका सूत्रात बांधणे आवश्यक होते. याच ध्यासातून डायरीचे अंतिम आणि सर्वात भावुक पान आकाराला येत आहे.
0: मित्रांनो, देश स्वतंत्र झाला. सर्व नेते सत्तेच्या पदांवर अरूढ झाले, पण या शिक्षकाने, या संन्यासाने सत्तेचे कोणतेही पद स्वीकारले नाही. ते पुन्हा एकदा लोकजागृतीच्या कार्यात मग्न झाले. त्यांनी स्वातंत्र्योत्तर काळात समाजाला वैचारिक दिशा देण्यासाठी आणि तरुणांवर मूल्यांचे संस्कार करण्यासाठी 15 ऑगस्ट 1948 रोजी साधना साप्ताहिकाची स्थापना केली. त्याच वेळी त्यांनी आंतर भारतीय चळवळीची पायाभरणी केली. त्यांनी मराठी माणसाला इतर भारतीय भाषा शिकण्याचे आवाहन केले आणि स्वतः बंगाली, गुजराती, तमिळ भाषा शिकले आणि त्यांनी त्या साहित्याचा मराठीत अनुवाद देखील केला. त्यांना असा भारत घडवायचा होता जो विविधतेने नटलेला असेल पण एकात्मतेने बांधलेला असेल.
1: पण हे उत्तुंग कार्य करत असताना गुरुजींचे शरीर कमालीचे थकत चालले होते. अनेक वर्षांची उपोषणे, तुरुंगवास, खाण्यापिण्याच्या आबाळीमुळे त्यांचे शरीर आता साथ सोडत होते. शरीराच्या व्याधींपेक्षा गुरुजींना मानसिक वेदना अधिक होत होत्या. महात्मा गांधी यांचे निधन गुरुजींना आतून तोडून गेले होते. स्वातंत्र्यानंतर देशात वाढणारा स्वार्थ, सत्तेची हाव, भ्रष्ट प्रवृत्ती आणि नैतिक मूल्यांचा होणारा ऱ्हास पाहून त्यांचे संवेदनशील मन व्याकुळ झाले होते. त्यांना जाणवले की ज्या मूल्यांसाठी आम्ही रक्ताचे पाणी केले ती मूल्ये आता कुठेतरी हरवत आहेत.
0: अखेर 11 जून 1950 हा तो काळा दिवस उजाडला. मुंबईच्या एका खोलीत साने गुरुजींनी या जगाचा निरोप घेतला. त्यांची प्राणज्योत मालवली. अवघा महाराष्ट्र, संपूर्ण देश पोरका झाला.
1: गुरुजींचे जाणे एका ध्येयाचे पूर्णत्व होते.
0: साने गुरुजींचा प्रवास पालगडच्या त्या कमी शिकलेल्या पण सुजाण आईपासून सुरू झाला होता आणि तो भारत मातेच्या कुशीत आईच्या चरणांशी येऊन पूर्ण झाला.
1: माझघरातील हा दिवा कदाचित विजलेला असेल पण संस्कारांचा, स्नेहाचा दीप अजूनही प्रत्येक मनात प्रज्वलित आहे. त्या दिव्याने पेटवलेली विचारांची मशाल, संस्कृतीची ज्योत आजही कैक हृदयात तेवतीये. त्यांच्या बालपणीच्या आठवणी, आईनी दिलेले ते सेवेचे धडे, लहान मुलांच्या गोष्टी आणि त्यांनी संपूर्ण आयुष्यात घेतलेले कष्ट, हाच या महाराष्ट्राचा खरा सांस्कृतिक ठेवा आहे. उद्या त्यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या या पवित्र स्मृतींना आणि विचारांना आपण नम्र अभिवादन करूया.
0: युवक मित्र आणि मैत्रिणींनो, युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी आहे, yuvavaniair@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvwanairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांची ही माहिती याच ईमेल आयडीवर आम्हाला पाठवा. या कार्यक्रमात त्यांचा समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेतो. नमस्कार.
1: नमस्कार.
2: युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आत्ताच आपण ऐकलात महान गांधीवादी शिक्षक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्य सैनिक पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी यांच्या स्मृतिदिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम सेवाव्रती

साने गुरुजी या कार्यक्रमाचं लेखन केलं होतं स्वानंद गोडबोले यांनी. सहभागी कलाकार होते नेहा कर्वे आणि सिद्धेश नितसुरे. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रुचिरा पालकर यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती.

0: युववाणी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रानं युववाणी हा कार्यक्रम सहक्षेपित केला. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, संध्याकाळचे 6 वाजलेत. आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत माझं घर माझा संसार चित्रपटातल्या सुधीर मोघे यांच्या गीतानं. या गीतासाठी स्वर आहे सुरेश वाडकर आणि अनुराधा पोडवाले यांचा, तर संगीत दिलंय अरुण पोडवाले यांनी.

माझं घर माझा संसार चित्रपटातलं हे गीत होतं सुधीर मोघे यांचं. गायलं होतं सुरेश वाडकर आणि अनुराधा पोडवाल यांनी, तर संगीतबद्ध केलं होतं अरुण पोडवाल यांनी. श्रोतेहो लक्षात असू द्या, आज संध्याकाळी 7:30 प्रसारित होणाऱ्या हॅलो बळीराजा या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे जमिनीचं आरोग्य आणि माती परीक्षणाचं महत्त्व. तज्ज्ञ असतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदविज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर श्री गणेश शेळके. लाईव्ह प्रसारणाची वेळ आहे आज संध्याकाळी 7:30 ते 8:00 आणि शेतकरी बांधवांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-42-34-71 किंवा 02-42-36-72. श्रोतेहो हे होतं निवेदन हॅलो बळीराजा या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे आणि आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीत.

0: कशासाठी प्रेमासाठी चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांनी गायलेलं हे गीत होतं सुधीर मोघे यांचं. संगीतबद्ध केलं होतं सुधीर मोघे यांनीच. श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत थोड्याच वेळात.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी, पण तुमचा हा कॅमल सुपर फाईन साबुदाणा मिळतो कुठं?
2: भाऊजी, कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
0: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गीत. गीत आहे पुढचं पाऊल चित्रपटातलं. संगीतबद्ध केलंय सुधीर फडके यांनी.

0: सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं पुढचं पाऊल चित्रपटातलं. गायलं होतं आशा भोसले यांनी.
1: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
2: हो? मग
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
0: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा हा स्वर आहे आशा भोसले यांचा चौकट राजा चित्रपटातल्या गीतासाठी. संगीत आनंद मोडक यांचं.

0: चौकट राजा चित्रपटातलं हे गीत होतं, सुधीर मोघे यांचं, संगीतबद्ध केलं होतं आनंद मोडक यांनी.
1: श्रोते हो, कला आणि कलाकार यांची नाळ जन्मापासूनच जोडलेली असते
2: आणि तिथूनच कलाकारांचा जीवन प्रवास त्यांना कला विश्वापर्यंत घेऊन जात असतो.
1: स्वतःच्या आयुष्यात अनेक चढ उतार पार करूनही आपली वेगळी ओळख निर्माण करणारे हे कलाकार चंदेरी दुनियेत मात्र स्टार बनून जातात.
2: तेव्हा श्रोते हो, येत्या शुक्रवारच्या सुहाना सफर या कार्यक्रमात रात्री ठीक 9 वाजता आपण ऐकूया
0: हिंदी चित्रपट सृष्टीत चरित्र अभिनेता म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गोवर्धन आसरानी यांच्याविषयी. 100° MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही. श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया वजीर चित्रपटातलं सदाबहार गीत. गीत आहे सुधीर मोघे यांचं, स्वर आशा भोसले यांचा आणि संगीत दिलंय श्रीधर फडके यांनी.

0: आशा भोसले यांनी गायलेलं आणि श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं वजीर चित्रपटातलं. श्रोते हो, सुधीर मोघे यांच्या या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. 100.1 MHz हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.
1: श्रोते हो, रंग, रेषा आणि सूर यांचा मिलाफ म्हणजे

आपल्या नावाला साजेस असं हे व्यक्तिमत्व. सुमंताईंच्या आठवणींना उजाळा देणारा फोन गाणी हा कार्यक्रम जरूर ऐका शुक्रवारी सकाळी 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.

0: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
2: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
1: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
2: संपर्क 232-29-29.
3: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
4: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
5: श्रोते हो, 70 दशकातला रोमॅन्टिक हिरो म्हणजे राजेश खन्ना यांनी एक आगळी वेगळी भूमिका साकारली होती, ती म्हणजे स्वयंपाक याची. हा चित्रपट होता बावरची. संवाद आणि दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट गाजला होता.
6: ये छोटी छोटी बातें हैं जो जिंदगी में असल मायना रखती हैं. किसी बड़ी खुशी के इंतजार में हम ये छोटे छोटे खुशियों के मौके खो देते हैं.
5: या चित्रपटातली काही गाणी, संवाद आणि आठवणी आपण ऐकणार आहात एक फिल्म या कार्यक्रमात, सोमवारी म्हणजे 15 जूनला रात्री 9:30 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका कार्यक्रम एक फिल्म, चित्रपट बावरची.
0: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
7: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89999-84-165.
3: श्रोतो हो, हा आवाज ऐकला की आपल्याला आठवते आपल्या बालपणीची साक्षीदार आपली शाळा.
8: आणि शाळा म्हटलं ना की काय काय आठवत ना,
9: म्हणजे प्रार्थनेच्या वेळी एकमेकांच्या काढलेल्या खोड्या
8: किंवा मधल्या सुट्टीमध्ये डब्याची केलेली वाटावाटी
10: आणि उठा बशा वर्गात सर्वांसमोर काढलेल्या
8: किंवा लाकडी पट्टीनं खाल्लेला मारही. आणि या सगळ्या सोबत आठवतो तो शाळेतला निरोप समारंभाचा दिवस देखील.
3: श्रोतो हो, शाळेविषयीच्या आपल्या आठवणी आम्हाला जरूर लिहून कळवा.
11: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर 23 जून पासून नव्यानं सुरू होणाऱ्या
3: स्नेह संवाद
11: या कार्यक्रमात
10: माझी शाळा या विषयावर आपल्या आठवणी
8: अनुभव आपण आम्हाला पाठवू शकता पत्र किंवा ईमेलच्या माध्यमातून. पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, सावेडी, अहिल्यानगर. टपाल सूची क्रमांक 414-003.
11: आमचा ईमेल ID beautyroomahilyanagar@gmail.com.
3: तेव्हा श्रोते हो, लेखनाच्या माध्यमातून जरूर व्यक्त व्हा स्नेह संवाद या नवीन कार्यक्रमात
8: माझी शाळा
3: या विषयावर.
12: श्रोते हो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. संध्याकाळचे 6:35 झालेत. जाणून घेऊया आजच्या उर्वरित आणि

उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आजच्या प्रसारण सभेत आपल्यासोबत मी आहे डॉक्टर प्राची शेकटकर. श्रोतेहो, या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात लहानू दादा कदम आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं भेदिक, 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. संध्याकाळी 7:30 किसानवाणी अंतर्गत हॅलो बळीराजा हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय आहे जमिनीचं आरोग्य आणि माती परीक्षणाचं महत्त्व. तज्ज्ञ असतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदविज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक श्री गणेश शेळके. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. रात्री 8:15 मिश्र संगीत, 8:35 सुगम संगीत, 9:00 हॅलो गीत बहार हा फोन इन कार्यक्रम. सूत्रसंचालन आणि निवेदन रेणुका कौडिण्य यांचं. रात्री 10:00 रजनीगंधा, 10:25 केंद्र सरकारच्या 12 वर्षापूर्ती निमित्तानं वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका सायन्स अँड टेक. श्रोते हो, उद्या शुक्रवार दिनांक 12 जून 2026 रोजी आमची प्रातकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:53, 6:05 मंगल प्रभात, 6:25 दिनविशेष. 6:30 साहित्यिक पु ल देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिंतन. लेखन डॉक्टर संतोष खेडलेकर यांचं. 6:25 सांगितली जाईल कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात कापूस शेतीची नवी दिशा, सघन लागवड पद्धत. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात प्रोस्टेट कॅन्सर याविषयी डॉक्टर जुनेद शेख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत. 6:50 त्रिमुखे हॉस्पिटल परिसरमध्ये स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास याविषयी दीपाली दिवेकर यांची मुलाखत. 6:55 मॅक्युअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक. संकलक नवनाथ खराडे. 7:00 आजचा सुविचार, 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. तर 7:40 एस हॉस्पिटल आणि 7:45 आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हे दोन्ही प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 7:50 आणि 8:20 सुगम संगीत. दरम्यान 7:15 गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया. 8:40 मिश्र संगीत. उद्या 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. तर 9:30 ते 10:00 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, उद्या 10:00 फोन गाणी या ध्वनिमुद्रित कार्यक्रमाचं प्रसारण. उद्याचा कार्यक्रम केंद्रित आहे दिवंगत ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्यावर. संकलन आणि निवेदन भारती कुलकर्णी यांचं. 11:00 हिंदी चित्रपट संगीत, 11:15 कार्यक्रम आपली गाणी, 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 12:00 कार्यक्रम वनिता मंडळ. प्रसारण होईल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आणि ही निर्मिती असेल छत्रपती संभाजीनगर केंद्राची. उद्या 1:00 ते 5:00 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, उद्याची आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:02 मिक्स मसाला कार्यक्रमानं. 5:30 कार्यक्रम युववाणी. सादरकर्ते सुदाम बटुळे. 6:00 हिंदी चित्रपट संगीत, 6:40 काही गझल आपण ऐकू शकाल. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमात फळबाग लागवड करण्यापूर्वी करायची पूर्वतयारी याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदविज्ञान विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ क्रांती पाटील यांची मुलाखत. यानंतर कृषी बंधूंची विद्युत सुरक्षा याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत डॉ अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय इथल्या अभियांत्रिकी विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक ममता पटवर्धन यांची मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. उद्या रात्री 8:35 सुगम संगीत, 9:00 कार्यक्रम सुहाना सफर. उद्याचा कार्यक्रम केंद्रित आहे अभिनेते गोवर्धन आसरानी यांच्यावर.
संकलन आणि

निवेदन डॉक्टर प्राची शेकटकर यांचं. रात्री 9:30 वाजता शाहीर पंडितराव रिकामे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं लोकनाट्य किंमत. 10 वाजता कार्यक्रम रजनीगंधा आणि रात्री 10:25 केंद्र सरकारच्या 12 वर्षापूर्ती निमित्तानं वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका जनविश्वास. श्रोतेहो, याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेला सहक्षेपित होतील. ही होती रूपरेषा आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची.

0: 101.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो संध्याकाळचे 6:40 झालेत. लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकणार आहोत लहानू दादा कदम आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं भेदिक थोड्याच वेळात.
1: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
2: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
1: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
2: फोन नंबर 0241-235-3515.
1: मोबाईल 960-44-988-36.
3: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: श्रोते हो लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकूया लहानू दादा कदम आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं भेदिक.

0: श्रोते हो, लहानू दादा कदम आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं भेदिक आताच आपण ऐकलं.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: श्रोते हो, लक्षात असू द्या, आज संध्याकाळी 7:30 प्रसारित होणाऱ्या हॅलो बळीराजा या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे जमिनीचं आरोग्य आणि माती परीक्षणाचं महत्त्व. तज्ज्ञ असतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदविज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर श्री गणेश शेळके. लाईव्ह प्रसारणाची वेळ आहे आज संध्याकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत. आणि शेतकरी बांधवांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 किंवा 2-42-36-72. श्रोते हो, हे होते निवेदन हॅलो बळीराजा या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं.

0: मंगळवार गुरुवार आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत ऐकायला विसरू नका। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी।
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
0: शेतकरी बंधू भगिनींनो, किसान वाणी कार्यक्रमात ऐकायला विसरू नका। कृषी अदालत, हॅलो बळीराजा हे लाईव्ह फोन इन कार्यक्रम,
1: तसंच प्रगतशील शेतकरी, संशोधक, शास्त्रज्ञ, कृषी विषयक तज्ञांच्या मुलाखती आणि अजूनही बरच काही।
0: तेव्हा ऐकत रहा कार्यक्रम किसान वाणी आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून।
1: विविधतेला एकत्र बांधणार सूत्र
2: मी आधी भारत पुत्र।
3: शंभर अंश एक मेगा हर्ट्स वर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र। श्रोतेहो, यानंतर ठीक 7 ऐकूया प्रादेशिक बातम्या, 7:15 वृत्तविशेष। हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या भारत आत्मविश्वास आणि दृढ निश्चयाने प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय आणि जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात राज्यातले 2 जवान शहीद सद्यस्थितीत जग अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या काळातून जात असतानाही भारत आत्मविश्वास आणि दृढ निश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते आज देश विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे अशावेळी केंद्र आणि राज्य सरकारांची सामूहिक जबाबदारी वाढली असल्याचं ते यावेळी म्हणाले राज्यांमधले परस्पर संबंध हे सहकार्य संवाद आणि देवाणघेवाण यावर आधारित असायला हवेत असं आवाहन त्यांनी केलं विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी राज्यांना परस्परांच्या कल्पनांची देवाणघेवाण करता यावी तसंच एकत्रितपणे काम करता यावं यासाठी नीती आयोग हे सहकार्याचं व्यासपीठ म्हणून मोठी भूमिका बजावू शकतं असंही त्यांनी सांगितलं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील या बैठकीला उपस्थित होते आज भारत स्पर्धा करण्यासोबतच जगातल्या प्रत्येक प्रमुख अर्थव्यवस्थेला मागे टाकत असल्याचं त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या बैठकीला उपस्थित होते विविध क्षेत्रात राज्यानं केलेल्या प्रगतीचा आढावा त्यांनी या बैठकीत मांडला विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 53% 58% वाढवण्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज केली यासोबतच कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्त्यात देखील वाढ करायचा निर्णय जाहीर केला आहे कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आज मुंबईत एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली या बैठकीत विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या आर्थिक आणि प्रशासकीय मागण्यांवर चर्चा झाली यावेळी सरनाईक यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत भविष्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू होताच तो तात्काळ प्रभावानं एसटी कर्मचाऱ्यांनाही लागू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत वेतनवाढीची थकबाकी आर्थिक परिस्थितीचा विचार करून टप्प्याटप्प्यानं अदा केली जाईल असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं त्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांची बैठक आयोजित केली जाईल अशी ग्वाही सरनाईक यांनी यावेळी दिली विधानसभा सदस्यांमार्फत निवडून दिल्या जाणाऱ्या राज्यसभेच्या राज्यातल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीत राजेंद्र जैन हे बिनविरोध निवडले गेल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी मेघना तळेकर यांनी जाहीर केलं या जागेसाठी राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र जैन यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता त्यामुळे जनतेच्या प्रतिनिधित्व कायद्याच्या 53(2) जैन यांची बिनविरोध निवड झाल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलं आगामी विधान परिषद निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून उभे असलेले अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू होते मंत्री गिरीश महाजन उदय सामंत यांनी आज गीते यांच्यासोबत बैठक घेतली त्यानंतर पत्रकार परिषदेत गिरीश महाजन यांनी दराडे हे शिवसेनेचे म्हणजेच महायुतीचे उमेदवार असल्याने गीते यांनी माघार घेतल्याचं सांगितलं नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी रामकुंड इथं सिंहस्थ कुंभमेळा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा साजरा झाला कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यावेळी उपस्थित होते येत्या 31 ऑक्टोबर रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर धर्मध्वजारोहण होऊन कुंभमेळा पर्वाला प्रारंभ होणार आहे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देश विदेशातून येणाऱ्या भाविकांचे आदरातिथ्य करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन

यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात महाराष्ट्रातले दोन जवान शहीद झाले आहेत. विक्रम बाळकृष्ण चव्हाण हे नवी मुंबईत ऐरोली इथले तर अर्जुन राजेंद्र जाधव हे सातारा जिल्ह्यातल्या शहापूरचे रहिवासी होते. उरी सेक्टरमध्ये कमलकोट इथं गस्तीवर असताना एका कारवाईमध्ये या हँड ग्रेनेडचा स्फोट झाला. यातच दोन्ही जवानांना वीरमरण आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असं त्यांनी म्हटलं आहे. राज्यात कृषी मित्र भरतीच्या नावाखाली समाज माध्यमं आणि इतर माध्यमांद्वारे काही व्यक्तींकडून बोगस जाहिराती प्रसारित करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या कोणत्याही भरती प्रक्रियेची माहिती केवळ शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर अधिकृत प्रसिद्धी माध्यमांद्वारे किंवा संबंधित कार्यालयांमार्फतच जाहीर केली जाते. त्यामुळे अशा कोणत्याही खोट्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नये असं आवाहन त्यांनी केलं आहे. उच्च शिक्षण विभाग आयोजित नागरी सेवा पूर्वपरीक्षा प्रशिक्षण 2026 साठीच्या प्रवेश परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जूनपासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून आहे तर परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख 2 जुलै आहे. ही परीक्षा 2 ऑगस्ट 2026 रोजी प्रत्यक्ष पद्धतीनं होणार आहे. विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे. या संदर्भातली सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना www.siac.org.in या संकेतस्थळावर मिळेल. काँग्रेसचे सर्व सरचिटणीस, विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांची बैठक आज नवी दिल्लीत झाली. या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, काँग्रेसचे सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा, के सी वेणुगोपाल, जयराम रमेश, भूपेश बघेल तसेच विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती आणि पक्षाची पुढची वाटचाल याबाबत चर्चा करण्यात आली. काँग्रेस नेत्या मीनाक्षी नटराजन यांनी त्यांचा राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर मनमानी आणि पूर्वग्रहानं ही कारवाई केल्याचा दावा त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे. न्यायालयात या प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे. सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधू आणि तन्वी शर्मानं आज महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली आहे. पी व्ही सिंधूनं भारताच्या ईशारानी बरुहाचा 22-20, 21-12 असा तर तन्वी शर्मानं मालविका बनसोडचा 21-13, 21-15 असा पराभव करत उपांत्य पूर्व फेरीत धडक मारली. या स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या फेरीत भारताच्या एम आर अर्जुन आणि हरिहरन अंशकरुणन या जोडीनं न्यूझीलंडच्या मायकल ओवन आणि डायलन सोएड जसा या जोडीवर 21-17, 21-7 अशी मात करत अंतिम 8 जोड्यांमध्ये स्थान पटकावलं आहे. मात्र किरण जॉर्ज, सनित दयानंद तसंच तरुण मन्नेपल्ली हे भारतीय बॅडमिंटनपटू आपापल्या वैयक्तिक सामन्यात पराभूत झाले आहेत. त्यामुळे भारताचं पुरुष एकेरीतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आत्मविश्वास आणि दृढ निश्चयानं प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती

आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय. आणि जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात राज्यातले 2 जवान शहीद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: या नंतरचा कार्यक्रम 7:15 वाजता.

0: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 12 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पिकाचे नियोजन याविषयी डॉक्टर कैलास डाकोरे यांच्याशी शीतल निमजे यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: श्रोतेहो, मैदानापासून पदकापर्यंत,
2: विजयापासून विक्रमापर्यंत,
1: प्रत्येक खेळ,
2: प्रत्येक खेळाडू
1: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
2: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
1: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व.
3: दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकू शकाल भरतनाट्यम हा नृत्य प्रकार, अभिनय, न्यूज रिपोर्टर आणि आरजे म्हणून कार्य केलेल्या ऐश्वर्या विनोद डावरे या युवा मैत्रिणीची सुमेधा कुलकर्णी आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, आजपासून फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला सुरुवात होत आहे. लिओनेल मेसी, क्रिस्तियानो रोनाल्डो यांचे किंबहुना

0: ज्येष्ठ क्रीडा संपादक आशिष पेंडसे यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. ऐकूया क्रीडा पत्रकार विनायक राणे यांनी घेतलेली मुलाखत.
1: सर, यंदा 11 जून पासून वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेला सुरुवात होते. हा खेळ आणखी सर्वदूर पोहोचावा यासाठी फिफाने यंदा जास्त संघ सामावून घेतलेत, म्हणजे अर्थात त्यासाठी त्यांचं खूप अवघड असणारा क्वालिफाईंग पात्रता फेराही झाल्याच. यंदा एकूण किती संघ असतील सर, तुम्ही आपल्या ऐकणाऱ्यांना सांगू शकाल, आपल्या श्रोत्यांना सांगू शकाल त्याबद्दल?
2: फिफा म्हणजे जागतिक फुटबॉल महासंघ. जगभरातील जवळपास 200 अधिक देश हे फिफाचे सदस्य आहेत आणि हे सगळ्या देशांचे संघ हे फिफाच्या वर्ल्ड कपच्या पात्रता फेऱ्यांमध्ये खेळतात. सो फिफाचा वर्ल्ड कप हा खरोखरीच विश्वचषक वर्ल्ड कप आहे. आता 1998 पर्यंत त्यावेळेला 24 संघ सहभागी होत होते वर्ल्ड कपला. त्यानंतर या संघांची संख्या वाढवून ते 32 संघ करण्यात आले. यामागचा फिफाचा हेतू हाच असतो की जगभरात फुटबॉल हा लोकप्रिय आहे, तो जगभरातला सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे, द मोस्ट ब्युटिफुल गेम म्हणून ओळखला जातो. पण या लोकप्रियतेबरोबरच जगातल्या सर्व खंडांमधल्या अधिकाधिक संघांना मुख्य वर्ल्ड कप मध्ये खेळण्याची संधी मिळावी यासाठी 1998 24 वरून 32 संघ करण्यात आले. 98 ते आता 2026 पर्यंत, म्हणजे 2022 पर्यंत 32 संघांची स्पर्धा होती. आता ते वाढवून फिफाने 48 संघ यावेळेला पात्र ठरवले आहेत, पात्र केले आहेत वर्ल्ड कप साठी. त्यामुळे साधारण 30-32 दिवसाची स्पर्धा असायची, ती आता 40 दिवसांची स्पर्धा होती. त्यामुळे मॅचेस ज्या आहेत त्या मॅचेस सुद्धा 104 मॅचेस झालेले आहेत. फिफा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी 7 मॅचेस खेळायला लागायच्या, म्हणजे ग्रुप मधल्या प्लस नॉकआउट, त्या आता 8 मॅचेस खेळायला लागणार आहे. सगळीच ही व्याप्ती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे आणि त्याचा फायदा हा मी मगाशी म्हणलं तसं फिफाचे सदस्य असलेल्या प्रत्येक खंडातील देशांना झालेला आहे. त्याच्यातला अगदी छोट्यात छोटा संघ वर्ल्ड कप साठी पात्र ठरू शकलेला आहे. म्हणजे एकीकडे ब्राझील सारखा संघ की जो आतापर्यंत सगळ्या फिफा वर्ल्ड कप साठी पात्र ठरला आहे, सर्वाधिक 5 वेळा त्यांनी विजेती पदक पटकावलेली आहे, त्याच्याच जोडीला 4 डेब्युटंट म्हणजे पहिल्यांदाच वर्ल्ड कप खेळणारे संघ हे पात्र ठरलेले आहेत. फिफाच्या नियमानुसार यजमान संघ हे ऑटोमॅटिक पात्र ठरतात, परंतु गेल्या 2 वर्ल्ड कप पासून गतविजेते असतात त्यांना सुद्धा पात्रता फेऱ्यांमध्ये खेळायला लागतात. त्यामुळे असं नाही की तुम्ही कतारमध्ये 2022 ला अर्जेंटिनाने वर्ल्ड कप जिंकला आणि आता 26 ला त्यांचा प्रवेश निश्चित झाला, अजिबात होणार नाही. किंबहुना इटली सारखा 4 वेळा वर्ल्ड कप जिंकलेला संघ यंदा बोस्निया कडून पात्रता फेरीत गारद झाला आणि तो वर्ल्ड कप खेळू शकणार नाही. सो या अशा सगळ्या गमती जमती आणि आव्हानं या पात्रता फेऱ्यांमध्ये निर्माण होतात आणि म्हणूनच हा खऱ्या अर्थाने वर्ल्ड कप असा हा ठरतो.
1: बरोबर सर, तुम्ही आता बोललात त्याच्यावर आपल्याला माहितीच आहे आणि आपण अनेकदा ऐकत असतो की मला वाटतं जगभरातला सर्वाधिक लोकप्रिय क्रीडा प्रकार किंवा खेळ म्हणता येईल तर फुटबॉल असेल. कारण की जसं त्याच्या मुख्य स्पर्धांना जेवढा रिस्पॉन्स मिळत असतो, जेवढा पब्लिक ते बघत असतं, तसाच रिस्पॉन्स त्यांच्या पात्रता फेरीच्या सामन्यांनाही मिळतो. जसे काय ते वर्ल्ड कप मधलेच काहीतरी सामने आहेत असं, आणि तेवढा पूर्ण ती एक मोठी आव्हानात्मक फेरी पूर्ण करून केप वर्दे सारखा एक संघ वर्ल्ड कप मध्ये पहिल्यांदाच पात्र ठरतो. पोर्तुगीजांच्या अंमलाखाली 5 जुलै 1975 रोजी या देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं आणि त्यांचा किलोमीटरचा जो आकार आपण बघितला तर साधारण 4033 एवढाच आहे. मला वाटतं आपल्याकडनं उत्तराखंड त्यापेक्षा आणखी जास्त लांब असावं. एवढं सगळं असूनही या संघाने क्वालिफाईंग मध्ये खूप सरसावलेल्या संघांना मागे वगैरे टाकलं आणि ते पुढे आले. या संघाबद्दल तुमच्याकडनं थोडंसं आम्हाला ऐकायला आवडेल. आणि जसं मगाशी तुम्ही उल्लेख केला की 4 संघ पहिल्यांदाच खेळणार आहेत, त्या संघांबद्दल तुम्ही थोडस आपल्या श्रोत्यांना सांगू
2: शकता? तू अगदी योग्य उल्लेख केला, परंतु या निमित्ताने एक थोडस क्लॅरिफिकेशन देणे गरजेचं आहे. आपण विशेषतः भारतामध्ये हे कायम फुटबॉलचा वर्ल्ड कप आला की म्हणतो की आपल्याकडे 140 कोटींची जनता आणि आपण एक फुटबॉलचा संघ चांगला करू नाही का शकत, किंवा तू म्हणला तसं उत्तराखंड पेक्षा छोटा असलेला संघ सुद्धा पात्र ठरतो, किंवा याच्या आधी आइसलंड सारखा संघ असेल की जो सर्वाधिक, किंवा आता कुरासिओ नावाचा संघ जोही मेसी आता डेब्यू करतो आहे, पहिल्यांदाच वर्ल्ड कप खेळतो आहे, असे संघ वर्ल्ड कप मध्ये पात्र ठरतात. तर मुळात या पात्रतेत एक गंमत अशी आहे की हे खंडीय पात्रता स्पर्धा होतात. म्हणजे आता अगदी न्यूझीलंडचं उदाहरण मी कायम सांगतो की न्यूझीलंड हे ओशेनिया गटात आहे. सो त्या ओशेनिया गटामध्ये फिजी आयलंड, सामोआ हे असे सगळे देश तिथं तुलनेने त्यांना पात्रता मिळवायला सोपं असतं.

0: भारत कसं एकतर आशिया हा इटसेल्फ इज अ म्हणजे महाखंड आहे आशिया, त्याच्यात भारत हा दक्षिण आशियामध्ये असतो. तिकडली पात्रता फेरी जिंकून तू पुढे आशिया मेन गटाच्या तू पात्रता फेरीत जातो. तर भारतासाठी पात्रता मिळवणं किंवा आशिया गटात जाणं इटसेल्फ हे मोठं आव्हान
1: आव्हान असतं.
0: त्या तुलनेत या छोटे जे समजा अँटिगुआ सारखा संघ आहे, वेस्ट इंडिजचे सगळे जे बेटर आहेत त्यातले काही पात्र झाले होते, ते उत्तर अमेरिकेतले आता कुरासिओ सारखा आहे, त्यांना पात्र ठरणं तुलनेने सोपं असतं. पण केप वर्दे सुद्धा याला अपवाद असण्यासाठी की तो आफ्रिका खंडातनं पात्रता त्यांनी मिळवली. म्हणजे आपण बघितले की कॅमेरून जो 1990 साली गतविजेत्या अर्जेंटिनाला हरवून त्यांनी भरारी घेतली होती, किंवा घाना सारखा असेल, सेनेगल असेल, उत्तर आफ्रिकेतले इजिप्त असेल, मोरोक्को असेल, हे संघ प्रचंड ताकदीचे आहेत. त्या गटातनं पात्र ठरणं हे केप वर्देसाठी खरोखरीच एक उल्लेखनीय बाब आहे. पण अगेन परत आपल्याला त्या संघाच्या फुटबॉल विषयी फारशी माहिती नसते. आपल्याला रोनाल्डो मेसी माहिती असतात, इंग्लिश फुटबॉल आपल्याला माहिती असतो, ते क्लब माहिती असतात. परंतु जर तू केप वर्देच्या संघातल्या खेळाडूंवरती नजर टाकली तर ते स्पेन मधला मिनारियाल असेल किंवा पोर्तुगल मधला बेन्फिका असेल, फ्रान्स मध्ये असेल, किंवा अगदी अमेरिकेतलं सुद्धा सॅनडियागो असेल, किंवा कोलंबिया नावाचा एक संघ आहे, या सगळ्या संघांमधलं जगातले आघाडीच्या लीग स्पर्धांमध्ये ते खेळत आहेत. त्याच्यामुळे तो नौका जरी वर्ल्ड कप साठी असला तरी सुद्धा तो फुटबॉल साठी तसा नौका नाही. आणि सगळ्यात महत्वाचं फिफा मानांकन केप वर्देचं हे 68 आहे. सो भारताचं एक साधारण 130 आहे. आपण आता हायएस्ट फिफा मानांकन 97 पर्यंत पोहोचलो होतो 4-5 वर्ष, आता केप वर्देचं 68 आहे. सो म्हणजे फिफा मानांकनातही तो आपल्या कितीतरी पटीने सरस आहे हे आपल्याला दिसू शकेल. अजून जे उरलेले 3 संघ जे यावेळेला पहिल्यांदाच स्पर्धा खेळतात, हे 2 आशिया खंडातले आहेत. ही आशियासाठी खूप चांगली गोष्ट आहे, कारण नवीन नवीन फुटबॉलचे टॅलेंट हे आशियात ना आता जागतिक स्तरावरती जात आहेत. त्यामध्ये आहे जॉर्डन जो 63वा फिफा रँकिंग आहे, आणि त्याच्यानंतर आपला आहे तो अझरबैजान, त्याचं सुद्धा उझबेकिस्तान, त्याचं सुद्धा फिफा रँकिंग हे 50 आहे. सो अशा पद्धतीने आशियाई संघ सुद्धा, आणि कुरासिओ अर्थातच कुरासिओ हा सुद्धा उत्तर अमेरिका खंडात देश पहिल्यांदाच खेळतोय, त्याचा फिफा रँकिंग आहे 83. सो हे सगळे लोएस्ट फिफा रँकिंग असलेला देश हा न्यूझीलंड आहे, त्याचं रँकिंग आहे 85. सो हे सगळे देश, अगदी मी म्हणलं तसं ब्राझील, फ्रान्स, पोर्तुगाल, अर्जेंटिना पासून या सर्व खंडांमधले हे सगळे देश पात्र ठरलेले आहेत, आणि आता त्यांचा म्हणून हा सगळा वर्ल्ड कप खेळला जाईल.
1: सर, यंदाच्या वर्ल्ड कपला एक राजकीय रंग चढलाय असं म्हणता येईल, कारण की अमेरिका इराण विरुद्ध आपण सगळेच ते जाणतो. यंदा स्पर्धेचे यजमानपद सहयजमानपद अमेरिकेकडे आहे, आणि इराणवरील आपली हुकूमत दाखवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष सतत काही ना काही बोलत असतात. हा जबाबदारी तुम्ही घ्या सुरक्षेची, आम्हाला माहित नाही. आता कालचीच आपली बातमी आपण सगळ्यांनी बघतोय की त्यांनी त्यांच्या कोट्याची, इराणच्या कोट्याची तिकीटं पण रद्द केलेली आहे. यामुळे फिफाला पण ते आपल्या अध्यक्षांना आक्षेप करायला लागला की नाही नाही, यजमान म्हणून त्यांचं सगळं जबाबदारी तुमची आणि मला ते घ्यावी लागेल. तर ह्या सगळ्या राजकीय रंगामुळे एकूणच स्पर्धेचा विचका होण्याची शक्यता किती वाटते, आणि आधी असं कधी झालं होतं का आपल्या स्पर्धेच्या इतिहासात की राजकीय असा रंग लागला होता किंवा काय असं?
0: फिफाची एक फिफा काँग्रेस नावाची एक म्हणजे सर्वसाधारण सभा म्हणता येईल,
1: बरोबर,
0: इथे सगळे सदस्य संघांचे असोसिएशन संघटने आहेत, त्याचे सदस्य असतात इन्क्लुडिंग भारत. वर्ल्ड कपच्या निमित्ताने दर 4 वर्षांनी आणि मध्ये एकदा फिफा काँग्रेसची बैठका होत असतात. मला आठवतंय 2022 साली कतार मध्ये जेव्हा वर्ल्ड कप झाला तो कव्हर करायला मी तिकडे गेलो होतो, त्यावेळेला ती फिफा काँग्रेस सुद्धा अटेंड केली होती, आणि त्यावेळेला रशियानी युद्ध कोरी जरा करून ते युक्रेनवरती ते सगळं आक्रमण चालू होतं. त्यावेळेला फिफानी एक महत्वाचा स्टँड घेऊन की अशा प्रकारे कुठेही युद्धखोरी आम्ही खपवून घेणार नाही, फुटबॉलची शांततेकडे आणि जागतिक मित्रत्व आणि सौहार्दाशी फुटबॉलची कमिटमेंट आहे तो बांधील आहे, वचनबद्ध आहे. त्याच्यामुळे फिफानी रशियावरती बॅन आणला होता, रशियाला बंदी केली होती. आजही रशियावरती बंदी कायम आहे. संभवना रशियातला कुठलाही क्लब हा युरोपियन चॅम्पियन्स लीग स्पर्धेत खेळत नाही. आता टेक 2 म्हणजे डिसेंबर मध्ये फिफाच्या वर्ल्ड कपचा फायनल ड्रॉ चा सेरेमनी झाला, तिथे ट्रम्प साहेबांनी, आपल्याला माहितीये की फिफा पहिला शांतता पुरस्कार ट्रम्प यांना प्रदान करण्यात आला, त्याच्यामुळे दूर आहे की सगळं म्हणजे कुठल्याच अधिक चांगले न लगे. आणि त्याच्यानंतर टेक 3 जेव्हा वर्ल्ड कप येतोय त्यावेळेला असा आरोप होतोय की अमेरिकेने लादलेल्या युद्धाच्या खाईत जग लोटलं गेलं.

0: सो म्हणजे एकीकडे रशियाला बॅन करणं, दुसरीकडे ट्रम्प यांना शांतता पुरस्कार देणं, आणि तिसरीकडे वर्ल्ड कप होताना अमेरिकेने लादलेल्या युद्धाची परिस्थिती जगात असणं, अशा सगळ्या राजकीय सगळ्या या परिस्थितीचा एक कॅनव्हास यावेळीचा वर्ल्ड कपला आहे. पण अर्थात थोडं आपण इतिहासात मागे गेलं तर मुळात ऑलिम्पिक आणि फिफा म्हणजे फुटबॉलचा वर्ल्ड कप 1930 साली सुरू झाला. त्याच्या आधी 1896 ऑलिम्पिक आधुनिक ऑलिम्पिक सुरू झाली. यांचं मुख्य हेतू हे जगाची ही नवीन भूराजकीय रचनेला एक ऑर्डर स्थापित करणं, त्याच्यामध्ये एक सौहार्द आणणं अशी होती. पण त्यावेळेला इटली मधल्या फॅसिस्ट हे काही सगळी विचारधारा होती, त्यांचा प्रभाव होता ते आपल्याला ठाऊकच आहे इतिहास सगळा. पुढे दुसरं महायुद्ध झाल्यानंतर थोडं युरोपचं जे सगळं घडी बिघडली होती ती परत नीट करायला आणि जागतिक घडी नीट करायला हा वर्ल्ड कपचा आधार मिळाला. 50 दशकामध्ये खूप सारे देश स्वतंत्र झाले, त्यांना आपलं अस्तित्व अधोरेखित करायला वर्ल्ड कपचा आधार मिळाला. 1966 एक वेगळी घटना घडली की त्यावेळेला आफ्रिकन संघांनी 66 वर्ल्ड कप वरती बहिष्कार टाकला की जो इंग्लंडने जिंकला होता. पण त्याला कुठले राजकीय वाद नव्हतं, फिफाने आफ्रिकेला फक्त एकच प्रतिनिधित्व दिलं होतं खेळायला, म्हणून त्यांचा तो राग होता. आता हे सगळे राग मिटलेले आहेत. पण परत 4 वर्षापाठी 1922 कतारमध्ये एक राग उफाळून आला, तो म्हणजे दॅट वॉज दी फर्स्ट वर्ल्ड कप इन अरब कंट्रीज. तो अरब वर्ल्ड कप म्हणून तो प्रोजेक्ट केला गेला. आयत्या वेळेला कतारने सांगितलं हा वर्ल्ड कप फक्त आम्ही एकट्याने ऑर्गनाइज करणार, त्याच्यामुळे साईडच्या UAE असेल, सौदी असेल, त्यांनी कतारची पाणी कुंडी केली होती, त्यांना त्यांनी पाणीच नव्हतं मिळू दिलं. पण फायनली त्याच्यावरती तोडगे झाले आणि तो वर्ल्ड कप पार पडला. तिथेही वेस्टर्न मीडिया आणि मग कतार मधल्या ह्युमन राईट्स आणि कामगारांचे हक्क याचं कसं पायमल्ली होती वगैरे असं भरपूर सारे ते वेस्टर्न पश्चिमेतलं जग विरुद्ध आखाती जग असा एक तो सगळा संघर्ष रंगला. त्यामुळे कुठलीही ग्लोबल एखादी स्पर्धा म्हणली की हे सगळे अटेन्शन सीकर तिथं येतातच. आणि म्हणून यावेळेच्या स्पर्धेचं तो म्हणला की खेळाडूंसाठी प्रचंड मानसिक ताणाची आणि खंबीरतेची कसोटी बघणारी ही स्पर्धा असणार आहे. कारण किती तू सोशल मीडियापासून दूर राहा, किती तू बातम्या वृत्तपत्र वाचू नको, पण हे जे काही घडतं आहे अनिश्चिततेचा परिणाम हा खेळाडूंवरती होतो. आणि ही स्पर्धा 30 दिवसांपासून 40 दिवस एवढी लांबलेली पण आहे. सो इमॅजिन तू पहिली मॅच खेळल्यानंतर फायनल पर्यंत जगात काय होणार आहे तुला माहिती नाही. त्याच्यामुळे ह्या अनिश्चिततेचं नक्कीच एक अस्थिरतेचं सावट आहे. आणि ही मैदानावर ऍज वेल एज मैदानाच्या बाहेर सुरक्षा यंत्रणांची फार मोठी कसोटी.
1: श्रोते हो, फुटबॉल विश्वचषक स्पर्धेविषयी आपल्याला आणखी खूप काही जाणून घ्यायचं आहे. मुलाखतीच्या पुढच्या भागात उद्या संध्याकाळी 6:45 वृत्तविशेषमध्ये. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन जीवन भावसार, निर्मिती सहाय्य सुशीला वेंगुर्लेकर, लेखन आणि समन्वय विनायक राणे, आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

0: वृत्तविशेष कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रानं सहक्षेपित केला. 101.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, संध्याकाळचे 7:30 वाजतायत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम किसानवाणी.

श्रोते हो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत आज हॅलो बळीराजा हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे जमिनीचं आरोग्य आणि माती परीक्षणाचं महत्त्व. सहभागी तज्ज्ञ आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदविज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर श्री गणेश शेळके. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतायत संतोष मते आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. तेव्हा श्रोते हो, ऐकूया लाईव्ह फोन इन कार्यक्रम

0: हॅलो बळी राजा.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार, आणि आजच्या हॅलो बळीराजा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. कार्यक्रमाचा आजचा विषय जमिनीचं आरोग्य आणि माती परीक्षणाचं महत्त्व. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगरच्या स्टुडिओमध्ये उपस्थित झालेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदविज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर श्री गणेश शेळके. डॉक्टर नमस्कार.
2: नमस्कार.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, जमिनीचं आरोग्य, माती परीक्षण या विषयावरचा तुमचा काही प्रश्न असेल तर नक्की फोन करा. प्रश्न विचारण्यासाठीचे नंबर्स आहेत 02141242341 आणि 242436372. तर नक्की फोन करा. डॉक्टर, आपण मनुष्याच्या आरोग्याचा विचार करतो,
2: बरोबर,
1: आणि त्याचं आरोग्य जर का चांगलं राहिलं तर मग त्याचं वयही जास्त, तो जास्त वयापर्यंतही टिकतो आणि त्यासोबतच निरोगी पण राहतो, त्यामुळे त्याला इतर खर्च येत नाही आणि त्याच्यापासून जे काही उत्पन्न येणार आहे ते पण चांगलं येत राहतं. तशाच पद्धतीचं जमिनीचं आहे. जमिनीचं आरोग्य जर का टिकलं तर खूप चांगल्या पद्धतीचं उत्पन्न जमीन देऊ शकेल आणि तिचं वयोमान जे आहे, तिची सुपीकता जी आहे, तीही खूप जास्त दिवस राहू शकेल. तर सध्याच्या काळात जर का विचार करायला गेलो तर हे जमिनीचं आरोग्य सध्याच्या काळामध्ये आपल्या जिल्ह्याचा, आपल्या राज्याचा विचार केला तर कसा आहे?
2: आत्ताच आपण सांगितल्याप्रमाणे सुदृढ माता सुदृढ बाळ, त्याच प्रमाणे सुपीक जमीन भरपूर उत्पादन अशी एक आपण ख्याती आहे. तर निश्चितच या ख्यातीप्रमाणेच जमिनीचं आरोग्य जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आज आपण बघतो आहे की आपल्या शेतीमध्ये रासायनिक खतांचं प्रमाण जे आहे हे वाढत आहे, आणि या रासायनिक खतांच्या प्रमाणामध्ये असंतुलित वापर झाल्यामुळे, सेंद्रिय खतांचा अभाव झाल्यामुळे या जमिनीचं आरोग्य नेमकं बिघडत चाललेलं आहे.
1: बरोबर, बरोबर. म्हणजे सध्याच्या काळात जर विचार केला तर आपण काळजीही घेतली पाहिजे की जमिनीचं आरोग्य बिघडतं आहे आणि जमिनीचं आरोग्याचं आपण व्यवस्थापन केलं पाहिजे. तर हे जमिनीचं आरोग्याचं व्यवस्थापन तंत्र जे आहे ते आपण आपल्या शेतकरी बांधवांना समजून सांगूयात.
2: निश्चितच जमिनीचं आरोग्य ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस त्या जमिनीची सुपीकता आणि जमिनीची उत्पादन क्षमता जी आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्यासाठी आपल्या जमिनीमध्ये असणारे विविध घटक जे आहेत त्याच पद्धतीने जमिनीचे गुणधर्म जे आहेत याच्यावर त्या जमिनीची सुपीकता जी आहे ही अवलंबून असते. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जमिनीमध्ये नेमकं काय असतं, तर आपल्या जमिनीमध्ये खनिज द्रव्य आहेत, सेंद्रिय पदार्थ आहेत, जल आणि वायू हे चारही महत्त्वाचे घटक आहे. आणि मग या चारही घटकांचं जे आहे ते प्रमाण कशा पद्धतीने पाहिजे. आपण सुदृढ जमीन म्हणतो परंतु कधी ती सुदृढ राहील आपण बघतो. आपलं ज्यावेळेस आपण वैद्यकीय तपासणी करतो त्यावेळेस आपलं शुगर असेल तर एवढी पाहिजे किंवा हे इतकं त्याला प्रमाणके दिलेले आहेत. त्याच पद्धतीने या ठिकाणी देखील त्याचे प्रमाणके हवा आणि पाणी जे आहे तर याचं प्रमाण 25-25% हे असणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीने सेंद्रिय पदार्थाचं जे प्रमाण आहे हे 5% असणं गरजेचं आहे. आणि साधारणतः त्या जमिनीमध्ये असणारे खनिज द्रव्ये जे आहेत तर ते आपण बघतो तर ते साधारणतः 45% असते. तर हे प्रमाण जर असेल तर त्या जमीन ती जमीन आपण साधारणतः सुदृढ आहे,
1: सुदृढ आहे, सुपीक आहे, चांगलं उत्पन्न देऊ शकेल, चांगलं पीक निघू शकेल अशा पद्धतीचा विचार आपण म्हणजे करू शकतो त्या जमिनीच्या बाबतीतच. आता जमिनीच्या गुणधर्माचा जर का विचार करायला गेलो तर जमिनीचे कोणकोणते गुणधर्म आहेत आणि ते कसे असले पाहिजेत?
2: हां, म्हणजे आता जे आपण चार महत्त्वाचे घटक जे बघितले तर ते महत्त्वाचे घटक योग्य असण्यासाठी जमिनीचे गुणधर्म अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि हे गुणधर्माचा जर विचार केला तर त्या जमिनीचे भौतिक गुणधर्म आहेत, रासायनिक गुणधर्म आहेत आणि जैविक गुणधर्म आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं भौतिक गुणधर्म ज्यावेळेस आपण विचार करतो तर त्यावेळेला मग त्या जमिनीची जी त्याच्या सच्छिद्रतेचं प्रमाण जे आहे, मातीच्या कणांचं सच्छिद्रतेचं प्रमाण ते कसं आहे, त्याचप्रमाणे त्या जमिनीचा रंग कसा आहे, तसेच जमिनीचा पोत कसा आहे, त्याची कणांची रचना कशा पद्धतीने केलेली आहे आणि त्या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता म्हणजे जलधारण शक्ती जी आहे ती त्या ठिकाणी किती आहे, त्याच पद्धतीने त्या मातीची घनता जी आहे ही देखील महत्त्वाची आहे. तर हे सर्व भौतिक गुणधर्म जे आहेत त्या जमिनीचे चांगले असणं आवश्यक.
1: हे भौतिक गुणधर्म आहे जे तुम्ही सांगितले, बरोबर आहे.
2: त्याच पद्धतीने त्या मातीचे सगळ्यात

0: महत्त्वाचं म्हणजे रासायनिक गुणधर्म देखील अत्यंत महत्त्वाचे आहेत. मग रासायनिक गुणधर्म ज्यावेळेस आपण त्यावेळेला म्हणतो तेव्हा त्या जमिनीमध्ये असणारे अन्नद्रव्य जे आहेत हे योग्य असणं गरजेचं आहे. आणि मग हे अन्नद्रव्य मुख्यत्वे कोणते आहेत, तर मुख्य अन्नद्रव्य ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला त्या ठिकाणी नत्र, स्फुरद आणि पालाश याला आपण मुख्य अन्नद्रव्य म्हणतो. त्यानंतर दुय्यम अन्नद्रव्य जे आहेत ते कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक म्हणजे सल्फर, तर याला आपण दुय्यम अन्नद्रव्य म्हणतो. आणि आपल्या जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याचं देखील जेवढं मुख्य अन्नद्रव्य आहेत तर तेवढंच महत्त्व आहे. तर हे सूक्ष्म अन्नद्रव्य ज्या वेळेला आहेत तर ते जस्त, लोह, तांबे, मंगल, बोरॉन आणि मॉलिब्डेनम.
1: अच्छा,
0: हे सर्व प्रमाण जे आहे ते योग्य असणं गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा आपण जमीन सुपीक म्हणतो त्यावेळेस त्याला हे सर्व अन्नद्रव्य म्हणजेच मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य हे देखील योग्य असणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने रासायनिक काही गुणधर्म जर म्हटलं तर आपण त्या जमिनीचा सामू म्हणतो,
1: म्हणजे
0: काही जमिनीचं पीएच तो अत्यंत महत्वाचा आहे. त्याच पद्धतीने त्या जमिनीमध्ये असणारे क्षारांचं प्रमाण त्याला आपण इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणतो, हे अत्यंत महत्वाचं आहे. आज आपण म्हणतो जमिनीचं आरोग्य खराब झालं, जमीन क्षारपड झाल्या, तर त्याचा महत्वाचा गुणधर्म जो आहे, जी त्याची रासायनिक गुणधर्म जो आहे, तहा त्या क्षारांचं प्रमाण किती आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. त्याच पद्धतीने चुनखडीचं प्रमाण जे आहे त्या जमिनीमध्ये तर ते किती आहे, आणि सगळ्यात महत्वाचा ह्या सगळ्या जमिनीचा आत्मा म्हणजे त्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण किती आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे.
1: किती असलं पाहिजे
0: सेंद्रिय कर्ब जे आहे, तर आपण बघतो की आता ह्या आपलं हवामान जे आहे या ठिकाणी जास्त तापमान आणि पाऊसमान कमी, म्हणजेच त्या ठिकाणी विघटनाचा दर जो आहे सेंद्रिय पदार्थांचा हा अत्यंत जास्त असतो.
1: अच्छा,
0: त्यामुळं त्याचे सेंद्रिय कर्ब जो आहे हा कमी कमी कमी होत जातो. आता आपण जर बघितलं आपल्या महाराष्ट्रामधल्या किंवा पश्चिम महाराष्ट्रामधल्या जमिनी, तर याचं सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जे आहे हे 0.40 कमी येत आहे.
1: अच्छा, म्हणजे किती असलं पाहिजे
0: ते आपल्याला साधारणतः 0.60 ते जास्त असलं पाहिजे. 0.60 ते 0.80 दरम्यान असेल तरी आपण ती जमीन सुपीक आहे असं म्हणतो.
1: अच्छा अच्छा, आपण पुढच्या गुणधर्माकडे जाऊ.
0: आणि त्याचे जैविक गुणधर्म जे आहेत ते देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आपण म्हणतो की आपण सेंद्रिय खतं वापरायचे, त्यानंतर आपण शेणखत वापरायचं, तर याचे महत्त्वाचं म्हणजे काय, शेणखत वगैरे कशासाठी वापरायचं की जमिनीमध्ये जे
1: आपण याविषयी बोलत राहूस, एक फोन कॉल घेऊयात.
0: हा
1: हॅलो.
2: हॅलो नमस्कार.
1: हॅलो बळीराजा कार्यक्रम बोला.
2: मी नेवाशाहून राजेश कुटे बोलतोय.
1: बोला कुटे सर.
2: सर आता अतिशय चांगला विषय घेतला आपण आज हा.
1: धन्यवाद.
2: आणि मला एक विचारायचं होतं किंवा जसं आपलं माणसाचे जसे पॅरामीटर्स असतात एखादा सुदृढ बालकाचे किंवा सुदृढ व्यक्तीचे, तसे जमिनीचे मुख्यतः कुठले पॅरामीटर्स शेतकऱ्याने पाहायला पाहिजे आणि हे कुठे तपासले पाहिजे त्याची माहिती कुठे मिळेल, कारण शेतकरी खूप मेहनत करतो, सगळं करतो, पण पिकं येत नाही कारण की वैज्ञानिक पद्धतीने तो शेती करू शकत नाही.
1: बरोबर, आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं
0: निश्चितच साहेब आपण नक्की झाडाचे शेतकरी आहात, कारण आपल्याला जी जाण आहे, जे आपल्याला सगळ्यात महत्वाचं आज माती जपणं आणि जमीन मातीचं आरोग्य जपणं हे गरजेचं आहे. तर सगळ्यात महत्वाचा गुणधर्म जो आहे त्याचा तो पीएच म्हणजे सामू जो आहे त्या जमिनीचा सामू कसा आहे. बरेचसे आपण बघतो की रासायनिक खतांच्या अति वापरामुळं आणि पाण्याचं प्रमाण अनियंत्रित असल्यामुळं त्या जमिनीचा सामू वाढत चालला आहे. दुसरा महत्त्वाचा घटक त्याचा जो आहे, आत्ताच मी सांगितलं, तर त्याची क्षारता म्हणजेच इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, म्हणजे त्या जमिनीमध्ये क्षारता किती प्रमाणात आहे. साधारणतः आपण असं समजतो की आता पी एच जर म्हटलं तर 8.5 जास्त असेल तर आपण त्याला प्रामाणिकाने म्हणतो ती जमीन थोडीशी क्षारपड झालेली आहे. त्याच पद्धतीने त्या जमिनीची क्षारता जी आहे, तर क्षारता साधारणतः 1 त्याला डीसी सायमन्स पर मीटर हे त्याचं गुणा मापक आहे, तर त्या 1 जर जास्त होत असेल तर 1 ते 2 साधारणतः तुम्हाला जमिनीमध्ये उगवण व्यवस्थित होणार नाही. 2 ते 3 गेलं झालं की काही प्रमाणातच काहीच पिकं चांगले येतील. तर अशा पद्धतीने 4 जेव्हा क्षारता वाढते तर निश्चितच त्यावेळेस आपण असं समजायचं की आपल्या जमिनीचं आरोग्य जे आहे ते अत्यंत बिघडलेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला सेंद्रिय खतं वगैरे जे आहेत ते देखील आपल्याला वापरणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने हा बोला साहेब.
2: हा सर, असं काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असं काही असतात का की जे शेतीचं आरोग्य वाढवू शकतात? काही अळ्यांचं वगैरे आता काही आपण ऐकलं आणि काही ठिकाणी की अळ्यांच्या मदतीने पण काही त्याचं

0: निश्चितच. आता आपल्याला याच्यामध्ये जे आहे जमिनीमध्ये आपण जर सेंद्रिय खताचं प्रमाण, सेंद्रिय खताचं म्हणजेच काय की आपण जर शेणखत जर वापरलं तर ते शेणखत जे वापरतो आपण त्याच्यापासून ते ह्युमिक ॲसिड तयार होतात किंवा वेगवेगळे ॲसिड जे आहेत ते पाझरतात आणि त्याच्यामधून मग ते ॲसिडिटी वाढली की ते ॲटोमॅटिक त्याचं प्रमाण जे आहे त्या इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी किंवा हे जे वाढलेले आहेत क्षार याचं प्रमाण कमी होतं. तर आत्ताच आपण म्हटले मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्या जमिनीमध्ये, तर आपण शेणखताचं किंवा कोणत्याही सेंद्रिय पदार्थांचं जर प्रमाण वाढवलं, कारण हे सगळे जैविक मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा जैविक जे आहेत तर ते हे जे आहे जीवाणू किंवा काही ॲक्टिनोमायसिस आहेत एक पेशी काही आहेत तर यांचं खाद्यच मुळात ते सेंद्रिय पदार्थ आहेत. ते त्याच्यावर जर ते वाढले तर निश्चितच ते परत काही ॲसिड्स रिलीज करतात आणि त्याच्यामुळे ती जमीन सुदृढ होण्यासाठी निश्चित प्रकारे मदत होते.
1: बरोबर, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं.
2: हो,
1: धन्यवाद कार्यक्रमामध्ये सहभागी झालात. जैविक गुणधर्माविषयी आपण बोलत होतो सर.
0: निश्चितच, आत्ताच मी साहेबांनी जो प्रश्न विचारला याच्यामध्ये जैविक गुणधर्माबद्दल सगळी माहिती आपल्याला सांगितलेली आहे. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जीवाणू, जमिनीतील जीवाणूंची संख्या ही वाढवण्यासाठी आपल्याला सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण जे आहे हे वाढवणं अत्यंत गरजेचं आहे.
1: बरोबर बरोबर.
0: आणि मग जर तसा विचार केला तर जमिनीमधील सर्व जीवसृष्टी स्वतःच पोषण करण्यासाठी मातींच्या कणासोबत त्या राहतात.
1: बरोबर, काम करते त्यासोबतच
0: आणि सतत विशिष्ट प्रकारची प्रक्रिया जी आहे त्याच्यामध्ये चालू असते आणि त्याच्यामुळे पिकांची वाढ होण्यास नक्कीच मदत होते.
1: नक्कीच, आपण पुढे जाऊयात. एक फोन कॉल घेऊ. हॅलो, नमस्कार. हॅलो बुलेराजा कार्यक्रम. आपल्या रेडिओचा आवाज कमी करता. हा, आता प्रश्न विचारा, तुमचं नाव सांगा.
3: हॅलो.
1: हा बोला, तुमचा प्रश्न विचारा.
3: हा म्हटलं, सेंद्रिय कर्म वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे?
1: अच्छा अच्छा,
0: तर निश्चितच सेंद्रिय कर्म हा खरोखर त्या जमिनीचा आत्मा आहे. याच्यामध्ये आपण काय झालंय दिवसेंदिवस आता बघितलं तर कोणतंही पीक घ्यायचं म्हटलं तर आपण रासायनिक खतांचा वापर जास्त केला आणि सेंद्रिय खतांचा वापर अत्यंत कमी करतोय. तर सेंद्रिय खत म्हणजे नेमके काय? तर सेंद्रिय खत म्हणजे नेमकं आपल्याला जे खत वगैरे जे असतं आपलं गुरांपासून वगैरे जे शेणखत जे म्हणतो शेणखत आहे, त्याच पद्धतीने गांडूळ खताचा वापर देखील आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. तसंच जीवाणूंची संख्या वाढवण्यासाठी आपण ताक, धेंच्या ही हिरवळीची जी पिकं आहेत ती पिकं देखील त्या ठिकाणी घेऊ शकतो. त्यानंतर कारखाने जे प्रेसमड तयार करतात, प्रेसमड कंपोस्ट तयार करतात,
1: मळी
0: ते देखील आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याच शेतावर आपल्याच पिकांच्या अवशेषापासून तयार झालेले सेंद्रिय खत जर आपण वापरलं तर ते निश्चित आपल्याला फायदेशीर राहील आणि आर्थिक फायदेशीर राहील. आपण सेंद्रिय खतं बाजारातनं विकत जर आणायचे ठरवले तर ते थोडंसं व्यावहारिक राहणार नाही किंवा आपल्याला आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही, खर्चिक होईल.
1: सूर्यभान आगाव साहेब बोलताय.
3: हो,
1: हा, सेंद्रिय शेती त्यांची पण खूप चांगली आहे.
0: निश्चित,
1: धन्यवाद कार्यक्रमात सहभागी झाला.
3: धन्यवाद.
1: माती परीक्षण करणं गरजेचं आहे, त्यानिमित्तानं त्या माध्यमातून आरोग्य तपासणी जमिनीची होऊ शकेल. तर ही माती परीक्षण करत असताना काय काय गोष्टींची गरज आहे, काय काय केलं पाहिजे आपल्या शेतकरी बांधवांनी?
0: निश्चितच, माती परीक्षण म्हणजे आरोग्य चांगलं, जमिनीचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी माती परीक्षण करणं अत्यंत ही गरजेचं आहे. तर माती परीक्षण म्हणजे नेमकं काय? तर त्या शेतजमिनीमधील मातीचा नमुना जो आहे याचं रासायनिक पृथक्करण करून त्यातील, आत्ता मगाशी मी जे आपल्याला नमूद केलं की मुख्य अन्नद्रव्ये म्हणजेच कोणते, नत्र, स्फुरद, पालाश, त्यानंतर दुय्यम अन्नद्रव्ये, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये, तर याची योग्य प्रमाणे तपासणी होणं गरजेचं आहे.
1: बरोबर,
0: ते तपासणी झाल्यानंतरच आपल्याला कळेल की आपल्या जमिनीचं आरोग्य नेमकं काय आहे, म्हणजेच आपल्या जमिनीमध्ये कोणते गुणधर्म चांगले आहेत किंवा कोणतं पोषक द्रव्य चांगलं आहे किंवा कमी आहे किंवा जास्त आहे, आणि मग आपल्याला कोणत्या प्रकारची खतं वापरणं गरजेचं आहे याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. यासाठी आपल्याला माती परीक्षण करणं हे अत्यंत आवश्यक आहे.
1: आता माती परीक्षण करायचं आहे आपल्या शेतकरी बांधवांना, तर मातीचा नमुना व्यवस्थितपणे घेणं हे गरजेचं आहे. मग तो मातीचा नमुना आपण कधी घेतला पाहिजे,

0: त्याची पद्धत कशी असली पाहिजे, तो कशानं घेतला पाहिजे आणि घेतल्यानंतर पुढं काय प्रोसेस केली पाहिजे याविषयी सांगा.
1: निश्चितच आता आपण खरं तर पावसाचीच वाट बघतोय.
0: हो,
1: तर कोणतंही पीक घेण्याच्या अगोदर आपला मातीचा नमुना घेतला, म्हणजे कोणत्याही खरीप पीक असू द्या, रब्बी पीक असू द्या, याच्या आधी जर आपण मातीचा नमुना घेतला तर तो अत्यंत फायदेशीर ठरतो, की जेणेकरून आपल्या माती परीक्षण केल्यानंतर त्या जमिनीमध्ये असणारे नत्रस्फुरद, पालाश किंवा बाकीचे जे घटक आहेत हे किती कमी जास्त प्रमाणात आहेत याचा आपल्याला अंदाज येतो, आणि त्याप्रमाणे मग आपण शिफारशीत खतमात्रा जी आहे याच्यामध्ये कोणते घटक आपल्या जमिनीमध्ये जास्त आहेत ते घटक कमी करू शकतो, किंवा जे कमी आहेत ते देखील आपण तो वाढवू शकतो.
0: बरोबर. आता हा पद्धत, तो नमुना जो आहे तो म्हणजे शेताच्या कुठल्या कोपऱ्यात कशा पद्धतीनं घेतला पाहिजे आपल्या शेतकऱ्यांना,
1: तर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की बऱ्याच वेळाला शेतकरी बांधवांमध्ये सगळ्यात पहिलीची पायरी आहे तर नमुना हा शास्त्रशुद्ध पद्धतीने घेणं गरजेचं आहे.
0: बरोबर.
1: नमुना जर शास्त्रशुद्ध पद्धतीने घेतला नाही तर त्याचं विश्लेषण जे आहे ते चुकीचं कदाचित येऊ शकतं. त्यासाठी नमुना हा शास्त्रशुद्ध पद्धतीने घेण्यासाठी आपली जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये त्या जमिनीचा रंग, त्यानंतर त्या जमिनीमध्ये असणारा विविध प्रकार, तर याप्रमाणे नमुना घेणं गरजेचं आहे. मग काय, झाडाच्या खाली आपल्याला नमुना घ्यायचा नाही, बांधाच्या कडेला नमुना घ्यायचा नाही, किंवा ज्या ठिकाणी पाणी साठतंय अशा ठिकाणी नमुना घ्यायचा नाही, तर आपल्याला ज्या ठिकाणी प्लेन जमीन आहे त्या ठिकाणी नमुना घ्यायचा. मग तो नेमका कसा घ्यायचा, तर तो नमुना घेताना साधारणतः जमिनीमध्ये फावड्याच्या साह्याने साधारणतः 30 सेंटीमीटरपर्यंतचा किंवा 15 ते 20 सेंटीमीटरपर्यंतचा खड्डा घ्यायचा, व्ही आकाराचा खड्डा घ्यायचा, व्ही आकाराचा इंग्रजी त्रिकोणी. मुख्य त्याचा उद्देश हा की जमिनीचा पृष्ठभागापासून त्या 20 ते 25 सेंटीमीटरपर्यंतचा जो आहे तो असा खुरप्याने कापतो आला पाहिजे, जेणेकरून सर्व थरामधील माती आपल्याला गोळा करता येईल. तर अशी स्वच्छ माती, सगळ्यात महत्त्वाचं ते क्षेत्र जे आहे ते 5 ते 6 ठिकाणी आपण विभागायचं आहे. आपण काही म्हणतो झिगझॅग पद्धतीने त्याची,
0: किंवा मग काही शेतकरी बांधव चारी कोपऱ्यातून आत 10-10 फूट
1: अंतर सोडून त्या ठिकाणी घेतले. याला सगळ्यात महत्वाचा एकच उद्देश आहे की त्या जमिनीमधून आपल्याला प्रातिनिधिक स्वरूपाचा नमुना घ्यायचा आहे.
0: बरोबर.
1: मग अशा ठिकाणी व्ही आकाराचा आपल्याला एका ठिकाणी खड्ड्यामधून आपण माती गोळा केली, ती स्वच्छ घमिल्यामध्ये आपण ती माती घ्यायची. बऱ्याच वेळा शेतकरी बांधव तिथं कुठं घमिला आहे रे आण म्हणतात, आणि मग त्याच घमिल्यातनं कदाचित ते काही रासायनिक खतं टाकलेले असतील, तर निश्चितच त्याचं
0: रासायनिक खत असेल, शेणखत असेल, आणखी काही
1: स्वच्छ जे आहे ते घमेला आपल्याला घ्यायचं आहे. अशी 4-5 ठिकाणी याच पद्धतीची कृती करायची, व्ही आकाराचा खड्डा घ्यायचा, काप घ्यायचा, आणि ती जमीन माती जी आहे साधारणतः त्या घमेल्यामध्ये मिक्स करायची. म्हणजे आता काय झालं की 4 ते 5 ठिकाणावरचा नमुना आपण गोळा केलाय, आणि जमीन मग ती माती गोळा झाली 5 ते 6 किलो, एवढी 5 ते 6 किलो आपण माती प्रयोगशाळेत घेऊन जाणार का, त्यासाठी आणि त्या ठिकाणी प्रातिनिधिक नमुना तयार होण्यासाठी ती स्वच्छ कापडावर किंवा याच्यावर खाली पृष्ठभाग व्यवस्थित असेल, त्याच्यावर काही घाण नसेल अशा ठिकाणी ती पसरायची, त्या ठिकाणी आपण तिचे समान 4 भाग करायचे, समोरासमोरील भाग काढून टाकायचे. समोरासमोरील भाग काढून टाकण्याचा मुख्य उद्देश हा आहे की त्या जमिनीमधले आपल्याला 5-7 किलो ऐवजी प्रयोगशाळेमध्ये फक्त आपल्याला 1/2 किलो माती न्यायची,
0: ती तशा पद्धतीने त्याची काप करायची. आपण त्याविषयी बोलू, एक फोन कॉल घेऊ. हॅलो हॅलो, आपला संपर्क होत नाही आहे. 4 भागापैकी 2 भाग कमी केले, 2 भाग
1: ठेवले, परत ते त्याचेही 4 भाग केले, परत 2 भाग पहिल्या प्रोसिजर प्रमाणेच कट करायचे, आणि आपल्याला 1/2 किलो जो मातीचा नमुना जो आहे
0: तो 5-6 किलो पासून तो 1/2 किलो पर्यंत कमी करायचा, अशा पद्धतीचे काप करून, जेणेकरून ते अगोदर मिक्स केलेलं असेल आणि सगळं व्यवस्थित मातीचा नमुना येऊ शकेल. एक फोन कॉल घेऊयात. हॅलो हॅलो
2: हॅलो, भाऊसाहेब काळे बोलतो खुनेगाववरून.
0: बोला भाऊसाहेबजी.
2: हा, तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे मातीच म्हणजे असे 4-5 ठिकाणी घेतली, पुन्हा मग हे केली गाळली, तिचे सम भाग 2 केले, आणि 2 ठिकाणी म्हणजे त्याच्यावर गट नंबर 2 टाकले, तर उत्तर 1 नाही आलं ना, उत्तर

0: बे.
1: नाही आपले गट गट जे होते ते गट नंबर वेगवेगळे होते का?
0: नाही नाही एकच होता. आपण आम्ही त्याचे मुद्दाम बॉय पाहतेत का नाही खरे खरोखर म्हणजे चाचणी करतेत का नाही म्हणजे नियम पाहण्याकरता आम्ही काय केलं दुसऱ्याच्या नावावर पाठवलं एक त्यांच्याकडे पाठवलं आणि आमच्या नावावर एक पाठवला तर ते उत्तर एक येत नाही ना.
1: नाही उत्तर त्याचं जर आपण प्रातिनिधिक नमुना जर योग्य पद्धतीने घेतला तर त्याचं जवळपास उत्तर सारखंच येतं.
2: नाही नाही त्यांचं म्हणणं आपल्याला समजलेलं आहे भाऊसाहेबजी. विषय असा आहे की तुम्ही ज्या संस्थेकडे पाठवला त्या संस्थेची विश्वासार्हता आणि त्या संस्थेने तो चेक केला का हा विषय आहे. आता महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे मृदविज्ञान विभागाचे अधिकारी आपल्याशी चर्चा करतायत आणि आपला त्या संदर्भातला प्रश्न असेल तर नक्की विचारा. तुमचा टेक्निकली जो काही प्रश्न आहे तो लक्षात आलेला आहे. तुम्ही कार्यक्रमात सहभागी झालात धन्यवाद. आपण पुढे जाऊ. मातीचा नमुना आपला पोहोचवायचा आहे तर मातीचा नमुना पोहोचवत असताना कुठले कुठले प्रकारचे म्हणजे माहिती देणं गरजेचं आहे?
1: निश्चितच त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मातीचा अर्धा किलो नमुना तयार झाल्यानंतर तो स्वच्छ कापडी पिशवीमध्ये तो आपल्याला पाठवायचा आहे.
2: अच्छा
1: तर त्या कापडी पिशवीसोबत आपल्याला साधारणतः ते शेतकऱ्याचं नाव त्यानंतर त्याचा पूर्ण पत्ता त्यानंतर त्याचा गट नंबर किंवा सर्वे नंबर जो असेल तो असणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याची जमीन जी आहे ती बागायत आहे की कोरडवाऊ आहे त्याच पद्धतीने तो जमिनीचा प्रकार कसा आहे साधारणतः जमिनीचा उतार साधारणतः कसा आहे तर नमुना जो घेतलाय तो किती खोलीवरचा आपण नमुना घेतलेला आहे. तर बऱ्याच वेळेला आपण असं होतं की फळबागेसाठी नमुना पाहिजे असतो आणि त्यावेळेला आपण तो कमी खोलीचा
2: घेतलेला असतो
1: म्हणून त्याची खोली पण त्याची जी आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या नमूद करायच्या आणि त्यानंतर नमुना घेतल्याची तारीख आणि मागील पीक आणि आपल्याला कोणतं पीक नेमकं आता पुढे घ्यायचं आहे ही सर्व माहिती दिल्यास आपल्याला त्या पुढच्या पिकाकरता आपल्याला ती शिफारसित खतमात्रा जी आहे त्या जमिनीमध्ये असणारे गुणधर्म आणि आपल्याला त्या पिकासाठी लागणारी शिफारसित खतमात्रा
2: अगदी
1: तर हे आपल्याला योग्य प्रकारे देता येऊ शकते.
2: सर ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोहा आपण केलेला आहे पण तरीसुद्धा सध्याच्या काळामध्ये बघायला गेलं तर जमिनी खराब होत चालल्यात आणि त्या जमिनी वाचवणं जमिनी सांभाळणं जमीन सुपीक ठेवणं आणि पुढच्या पिढीकडं सुपीक जमीन देणं हे सध्या आव्हान आहे आपल्या शेतकऱ्यांसमोरचं.
1: निश्चित
2: त्याविषयी काय सांगू शकतो?
1: निश्चितच सगळ्यात महत्त्वाचं आव्हान जे आहे तर आपल्या ज्या जमिनी आहेत किंवा भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सगळीकडं जे आहे तर लागवडीखालील क्षेत्र वाढत चालले आहे. बऱ्याच ठिकाणी पाण्याची व्यवस्था होत चालली म्हणजेच बागायती जमीन होत चाललेल्या आहेत
2: बागायती क्षेत्र वाढ
1: आणि आपण ह्या महाराष्ट्रामधल्या जमिनीचा विचार केला तर काळ्या खोल या जमिनी आहेत. ह्या काळ्या खोल जमिनीचा महत्त्वाचा गुणधर्म आहे की तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जी आहे ही अत्यंत चांगली आहे.
2: बरोबर
1: आणि जे पाणी सोडण्याची क्षमता निचरा हा अत्यंत कमी आहे.
2: अच्छा अच्छा
1: हा
2: आपण याविषयी बोलत राहू एक फोन कॉल घेऊ. हॅलो
3: हॅलो
2: नमस्कार. हॅलो बळीराजा
3: नमस्कार.
2: कोण बोलताय?
3: मी गुंडेगाववरून बोलतोय शिवाजी आराम.
2: बोला तुमच्या रेडिओचा आवाज कमी करा.
3: हॅलो
2: हा बोला तुमच्या रेडिओचा आवाज कमी करा प्रश्न विचारा.
3: आवाज कमी गेला बोलतोय मी आता.
2: हा बोला ना.
3: हे मातीचं परीक्षण जे आहे ना
2: हा
3: मला असं वाटतं की आता ग्रामीण भागामध्ये पुष्कळ सुशिक्षित शेतकरी
2: जागरूक झाले
3: याचं प्रशिक्षण मातीत म्हणजे द्यायला पाहिजे ना असा एखादा वर्ग काढला पाहिजे खेडेगावामध्ये.
2: नक्कीच तुमची ही जी सूचना ही खूप छान आहे आणि
1: अतिशय
2: कृषी विभागावर काम करतो खरं तर
1: अतिशय चांगल्या पद्धतीने आपण मांडलं की शेतकऱ्यांमध्ये याची जाणीव होणं गरजेचं आहे की मातीचं आरोग्य जे आहे हे बिघडले आणि त्यासाठी माती परीक्षण करणं गरजेचं आहे. तर निश्चित विद्यापीठ स्तरावर तसेच कृषी विभाग यांच्या स्तरावर वेगवेगळे जे आहेत आता सध्या अभियान चालू आहे की खतांचा समतोल वापर.
2: बरोबर बरोबर.
1: तर त्यासाठी गावोगावी जे आहे हे अभियान राबवलं जात आहे त्याच पद्धतीने जमीन आरोग्य पत्रिका अभियान तर याच्यामध्ये कृषी विभागाचा मोठा वाटा आहे. तर अशा पद्धतीने गावोगावी जाऊन जे आहे कृषी विभाग देखील कृषी विद्यापीठाचे अधिकारी देखील निश्चित प्रयत्न करत आहेत आणि आपण सांगितल्या पद्धतीने आणखी जोरदार प्रयत्न त्यासाठी आपण केले जाऊ शकतो.
2: म्हणजे जी जागरूकता आलेली आपल्या शेतकरी बांधवांमध्ये
3: काय होते एकटे कृषी अधिकारी काय करू शकत नाही सगळ्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे अनेक माणसं जर तयार झाली गरजेपुरती कळणार पण ते व्हायला पाहिजे.
2: नक्कीच बरोबर.

0: आता आपल्या गावामध्ये आपण जागरूक शेतकरी झालेला आहात, तर आपल्या माध्यमातून शेतीशाळा घेणं, लोकांना जागरूक करणं हे सुद्धा आपलंही काम आहे. आणि अशाच पद्धतीनं आपल्या गावामध्ये प्रत्येकानं जागरूकतेनं अशा पद्धतीनं आपल्या गावाला हुशार केलं पाहिजे असंच आपण म्हणूयात. आणि जमिनी खराब होत आहेत यापुढे आपलं बोलत होतो याविषयी.
1: जमीनचं जे आहे, जमीन खराब होत आहेत म्हणजे काय होईल, ज्या ठिकाणी पाऊसमान कमी आहे आणि तापमान जास्त आहे, म्हणजे त्या जमिनीला निचरा नसल्यामुळे क्षार जे आहेत तर त्या केशाकर्षण प्रक्रियेने त्या जमिनीच्या पृष्ठभागावर येतात. आणि ढोबळमानाने आपण त्या जमिनी क्षारपड आहे, चोपण आहे का क्षारयुक्त चोपण आहे हे ओळखायचं महत्वाचं तंत्रज्ञान म्हणजे ज्या वेळेला जमिनीच्या पृष्ठभागावर पांढऱ्या रंगाचे क्षार आपल्याला दिसतील तर त्यावेळेला ती जमीन आपल्याला क्षारयुक्त झालेली आहे असं म्हणायचं. आणि हिचे गुणधर्म असे असतात का, याच्यामध्ये हिचा पीएच जो आहे हा 8.5 पेक्षा कमी असतो. परंतु मगाशी मी ते क्षारता जे म्हटलं होतं ती क्षारता ही 4 डीसी सायमन्स पेक्षा जास्त असते.
0: अच्छा,
1: परंतु चांगली गोष्ट ही की ह्या जमिनीचा निचरा त्या मानाने चांगला असतो, म्हणजेच या ठिकाणी विरघळणारे क्षार जे तयार होणार आहेत ते हे निचऱ्या वाटे बाहेर जाऊ शकतात.
0: बऱ्याच वेळेस असं ड्रीपच्या बाजूला ती पांढरी लाईन पडलेली असते.
1: हा, निश्चितच ते क्षार जे आहे ते जमिनीवर येऊन साठतात, त्याला आपण साधारणतः क्षारयुक्त जमीन म्हणतो.
0: बरोबर.
1: तर ह्या क्षारयुक्त जमिनीचे देखील आपण जी उपाययोजना जी आहे ती अगदी सहज करू शकतो, म्हणजेच जास्त पाणी देखून देखील आपण त्या क्षारांचा निचरा करू शकतो.
0: बरोबर आहे. आपल्या हातात थोडासा वेळ राहिलाय, जमिनीची सुपीकता कशा पद्धतीने वाढवू शकू याविषयी आपल्या शेतकरी बांधवांना सांगा.
1: हा, जमिनीची सुपीकता सगळ्यात महत्वाचा जो त्याच्यामधला भाग आहे तो कर्ब. आपण जे म्हटलं की सेंद्रिय कर्बाचं जे आहे तर ते प्रमाण त्याचं अत्यंत चांगलं असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण सेंद्रिय खतं, जैविक खतं, त्याच पद्धतीने हिरवळीचे खतं या सगळ्यांची वापर आपण करायला पाहिजे. त्याच पद्धतीने पिकाची फेरपालट जे आहे तर ही अत्यंत आवश्यक आहे. आणि पिकांची फेरपालट करत असताना कडधान्य पिकांची लागवड ही अत्यंत आवश्यकता आहे.
0: बरोबर, म्हणजे कधी द्विदल कधी एकदल अशा पद्धतीने.
1: द्विदल जे पिकं आहे त्याच्यामध्ये ते नायट्रोजन फिक्स करतात, म्हणजे ते जर असेल तर निश्चितच काही प्रमाणावर त्याच्यात नत्र हा जो आहे त्या पिकाला तो स्थिरीकरण होतं. शिफारशीत खतमात्रेसोबत सेंद्रिय खतं जे आहेत ते हे देणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने क्षारपड जमिनीमध्ये ध्यांच्या ताग हे घेऊन
0: हिरवळीचे
1: खतं गरजेचे आहेत. त्याच पद्धतीने आपण पिकांचे अवशेष जे आहे त्याचं आच्छादन देखील ते करणं
0: गाडले पाहिजे.
1: जे
0: गरजेचं आपल्या पीक काढून झाल्यानंतर ते लोक बरेच पाचट पेटून देतात, गव्हाचा काड पेटून देतात, तर तसं न करता ते आपण शेतीला दिलं पाहिजे असं म्हणायचं.
1: आणि क्षारयुक्त चोपण जमिनीसाठी साधारणतः जिप्सम वगैरे जो आहे तर याचा वापर आपल्याला तो करणं गरजेचं आहे.
0: नक्कीच सर. शेतकरी बंधू भगिनींनो, जमिनीचं आरोग्य आणि माती परीक्षणाचं महत्त्व याविषयी आपल्याला मार्गदर्शन केलं आज हॅलो बळीराजा कार्यक्रमामध्ये. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदविज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर श्री गणेश शेळके यांनी, त्यांच्याशी तुम्हाला बोलायचं असेल तर त्यांचा मोबाईल नंबर आहे 82 750 34 693. सर, आपण आज या ठिकाणी आलात आणि शेतकरी बंधू भगिनींना मार्गदर्शन केलं. आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीने आणि सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीने आपले धन्यवाद व्यक्त करतो.
1: आभारी आहोत.
0: धन्यवाद.
2: श्रोतेहो, आताच आपण कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी अंतर्गत हॅलो बळीराजा हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम ऐकलात. आजच्या कार्यक्रमाचा विषय होता जमिनीचं आरोग्य आणि माती परीक्षणाचं महत्त्व. सहभागी तज्ज्ञ होते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदविज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर श्री गणेश शेळके. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं होतं संतोष मते यांनी. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. आणि श्रोतेहो, या कार्यक्रमासाठी तंत्रसहाय्य होतं संदीप अहिरराव यांचं.

0: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात. म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
1: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर,
0: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
2: QR कोड स्कॅन करा, 5,000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
3: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
4: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
0: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
5: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
0: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
6: श्रोते हो, लक्षात असू द्या, आज रात्री ठीक 9 वाजता हॅलो गीत बहार हा श्रोत्यांच्या फोन पसंतीवर आधारित गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आजच्या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन आणि निवेदन आहे रेणुका कौडिण्य यांचं.
7: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिगोज व्हेन्स.
8: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
7: थायरॉइडच्या गाठी,
8: गर्भाशयातील फायब्रॉइड,
7: वाढलेली प्रोस्टेट,
8: विविध बायोप्सीज,
7: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
8: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
7: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
8: फोन 74008448088.
7: 74008448088.
0: पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
5: गॅस्ट्रोस्कोपी, कोरोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
0: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
9: देश विदेशातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय IT कंपन्यात नोकरी करण्यासाठी आवश्यक BSc डाटा सायन्स अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सुवर्ण संधी
6: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहिल्यानगर उपकेंद्रात उपलब्ध.
9: प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रता, विद्यार्थी इयत्ता 12वी विज्ञान शाखेतून गणित विषयासह उत्तीर्ण असावा.
6: प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरित विद्यापीठाच्या बाबुर्डी घुमट इथल्या अहिल्यानगर उपकेंद्राशी संपर्क साधावा.
9: अधिक माहितीसाठी 0241 23 23 682 दूरध्वनी क्रमांकावर आजच संपर्क साधा.
10: श्रोते हो, आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र म्हणजे आपल्या असंख्य श्रोत्यांशी जोडलं गेलेलं एक विश्वासार्ह रेडिओ माध्यम.
11: ज्ञान, माहिती आणि मनोरंजनासह प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचा गेल्या 35 वर्षांचा हा प्रदीर्घ प्रवास अधिक समृद्ध करत आहोत
12: लवकरच सुरू होणाऱ्या नवीन कार्यक्रमांच्या माध्यमातून.
10: नमस्कार अहिल्यानगर.
11: रुपेरी गाणी, सोनेरी आठवणी,
12: शब्द तरंग,
10: स्नेह संवाद,
11: आहार विहार,
12: अर्थ जगत,
10: सखी विशेष,
11: आदरणीय पाहुण्यांची स्मरणीय गाणी
12: आणि उद्योग जगत,
10: अशा बऱ्याच कार्यक्रमांचं नवीन पर्व घेऊन आम्ही लवकरच येत आहोत आपल्या भेटीला.
11: तेव्हा श्रोते हो, ऐकत रहा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र,
12: 100.1 MHz FM बँड आणि News on AIR मोबाईल ऍपच्या माध्यमातून.
6: श्रोते हो, 100.1 MHz आणि News on AIR मोबाईल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. यानंतर ठीक 8:05 ऐकूया मराठी राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून.
13: आकाशवाणी मुंबई,

0: शंभरंश एक मेगा हर्ट्स एफ एम बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.
1: अहो अहो काय होतंय तुम्हाला, तुमची एक बाजू लुळी का पडलीये?
2: आई हा पॅरालिसिसचा अटॅक असावा, चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया.

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. महाराष्ट्र एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय.

ओमानच्या किनारपट्टीवर अमेरिकी सैन्यानं तेलवाहू जहाजांवर केलेल्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांचा मृत्यू, भारताकडून तीव्र निषेध. आणि महिलांची ICC T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा उद्यापासून इंग्लंडमध्ये सुरू होणार. सद्यस्थितीत जग अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या काळातून जात असतानाही भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. आज देश विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे, अशावेळी केंद्र आणि राज्य सरकारांची सामूहिक जबाबदारी आणखीन वाढली असल्याचंही ते म्हणाले. राज्यांमधले परस्पर संबंध हे सहकार्य, संवाद आणि देवाणघेवाण यावर आधारित असायला हवेत, असं आवाहन त्यांनी केलं. विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी राज्यांना परस्परांच्या कल्पनांची देवाणघेवाण करता यावी, तसंच एकत्रितपणे काम करता यावं, यासाठी नीती आयोग हे सहकार्याचं व्यासपीठ म्हणून मोठी भूमिका बजावू शकतं, असं त्यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील या बैठकीला उपस्थित होते. आज भारत स्पर्धा करण्यासोबतच जगातल्या प्रत्येक प्रमुख अर्थव्यवस्थेला मागे टाकत असल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या बैठकीला उपस्थित होते. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. 2047 विकसित भारतासाठी सर्वसमावेशक मानवी विकास ही या बैठकीची संकल्पना होती. देशभरात उद्योगदेशाला चालना देणं, कौशल्य विकासात वृद्धी घडवणं आणि रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करण्यासाठीच्या उपाययोजना या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीच्या निमित्तानं देशभरातल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल एकत्र आले होते. G7 समूहाच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 14-18 जून दरम्यान फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव CB George यांनी बातमीदारांना आज नवी दिल्ली इथं ही माहिती दिली. G7 समूहाची ही 52वी शिखर परिषद 15-17 जून दरम्यान भरणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या परिषदेत सलग 7व्यांदा सहभागी होणार आहेत. या भेटीदरम्यान मोदी विविध राष्ट्रप्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. ST कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 53% 58% वाढवण्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज केली. यासोबतच कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्त्यात देखील वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आज मुंबईत एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आयोजित बैठकीत ही घोषणा करण्यात आली. या बैठकीत विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या आर्थिक आणि प्रशासकीय मागण्यांवर चर्चा झाली. यावेळी सरनाईक यांनी आणखीन एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत भविष्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू होताच तो तात्काळ प्रभावानं एसटी कर्मचाऱ्यांनाही लागू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. विधानसभा सदस्यांमार्फत निवडून दिल्या जाणाऱ्या राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीत राजेंद्र जैन हे बिनविरोध निवडले गेल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी मेघना तळेकर यांनी जाहीर केलं. या जागेसाठी राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र जैन यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. आगामी विधान परिषद निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून उभे असलेले अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत यांनी आज गीते यांच्यासोबत बैठक घेतल्यानंतर वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ओमानच्या किनारपट्टीवर काल रात्री अमेरिकी सैन्यानं MT सेटबेलो या पालाऊ देशाच्या ध्वज असलेल्या तेलवाहू जहाजावर केलेल्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांचा मृत्यू झालाय. केंद्रीय जहाज बांधणी मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज ही माहिती दिली. सागरी क्षेत्राशी संबंधित क्षेत्राचं हे मोठं नुकसान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या जहाजाच्या कर्मचाऱ्यांमध्ये एकूण 24 भारतीय खलाशी होते, त्यापैकी 21 जणांना वाचवण्यात ओमानच्या बचाव पथकाला यश आलं. या हल्ल्यात बचावलेल्या 21 खलाशांना

0: देशी परत आणण्याचे तसंच मृतांचं पार्थिव लवकरात लवकर भारतात पाठवण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश दिले गेले आहेत. आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेनं या हल्ल्याचा निषेध केला आहे. दरम्यान केंद्र सरकारनं अमेरिकेच्या राजदूतांना पाचारण करून या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी नवी दिल्लीत आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आणखीन एका घटनेत उत्तर ओमानमधील शिनास बंदराजवळ MT जलवीर या व्यापारी तेलवाहू जहाजाला आग लागल्यानं आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. गिनी बिसाऊ या देशाच्या ध्वजाखाली कार्यरत असलेल्या या जहाजावर सुमारे 20 भारतीय खलाशी असल्याचं वृत्त आहे. ओमानच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं मदत आणि बचाव कार्य सुरू केलं आहे. या आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. महिलांच्या ICC T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला उद्यापासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. स्पर्धेचा पहिला सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात बर्मिंगहॅममध्ये एजबेस्टन इथं होईल. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच 12 संघ सहभागी होत असून 7 मैदानांवर 33 सामने खेळवले जाणार आहेत. महिनाभर चालणारी ही स्पर्धा इंग्लंड आणि वेल्समध्ये खेळवली जाणार असून 5 जुलै रोजी ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर अंतिम सामना होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ येत्या रविवारी पाकिस्तानविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधू आणि तन्वी शर्मानं आज महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. PV सिंधूनं भारताच्या इशाराणी बरुहाचा 22-20 21-12 असा तर तन्वी शर्मानं मालविका बनसोडचा 21-13 21-15 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. फुटबॉल फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026 आजपासून सुरुवात होत आहे. अमेरिका कॅनडा आणि मेक्सिको हे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचे यजमान आहेत. मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिकेतल्या सामन्यानं स्पर्धेला सुरुवात होईल. त्यानंतर आजच संध्याकाळी दक्षिण कोरिया आणि चेकिया यांच्यात सामने होणार आहेत. यंदाच्या स्पर्धेत 48 संघ सहभागी झाले असून 3ही यजमान देशांना स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला आहे. सामाजिक कार्यकर्ते पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त संरक्षण मंत्रालयानं त्यांना एक अनोखी भेट दिली आहे. 1965 आणि 1971 युद्धांमध्ये प्रत्यक्ष लढलेला T-55 रणगाडा अण्णा हजारे येत्या 15 तारखेला 90 वर्षांचे होत आहेत याचाच एक भाग म्हणून सरकारनं त्यांना भेट दिलेला हा रणगाडा आज राळेगणसिद्धी इथं दाखल झाला असून त्याचं अधिकृत अनावरण 15 जून रोजी होणार आहे. काँग्रेसचे सर्व सरचिटणीस विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांची बैठक आज नवी दिल्लीत झाली. या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, काँग्रेसचे सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा, KC वेणुगोपाल, जयराम रमेश, भूपेश बघेल तसेच विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती आणि पक्षाची पुढची वाटचाल याबाबत चर्चा करण्यात आली. काँग्रेस नेत्या मीनाक्षी नटराजन यांनी त्यांचा राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर मनमानी आणि पूर्वग्रहानं ही कारवाई केल्याचा दावा त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे. न्यायालयात या प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. महाराष्ट्र ST कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय. ओमानच्या किनारपट्टीवर अमेरिकी सैन्यानं तेलवाहू जहाजांवर केलेल्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांचा मृत्यू. भारताकडून तीव्र निषेध. आणि महिलांची ICC T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा उद्यापासून इंग्लंडमध्ये सुरू होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. रात्रीचे 8:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मिश्र संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया फैज अनवर यांचं गीत. या गीतासाठी स्वर आहे सोनू निगम यांचं आणि संगीत दिले साजिद वाजिद यांनी.

0: श्रोतेहो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला सोनू निगम यांनी गायलेली फैज अनवर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत दिलं होतं साजिद वाजिद यांनी.
1: श्रोतेहो, रंग, रेषा आणि सूर यांचा मिलाफ म्हणजे ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर.

0: आपल्या नावाला साजेस असं हे व्यक्तिमत्व. सुमंताईंच्या आठवणींना उजाळा देणारा फोन गाणी हा कार्यक्रम जरूर ऐका शुक्रवारी सकाळी 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
1: श्रोतेहो मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची रचना, स्वर अजित कडकडे यांचा.

श्रोतेहो, अजित कडकडे यांनी गायलेली ही रचना होती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची. 100.1 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया साहिर लुथियानवी यांची रचना. या गीतासाठी स्वर आहे आशा भोसले यांचा आणि संगीत दिले रवी यांनी.

0: श्रोते हो, आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत होतं साहिर लुधियानवी यांचं. काजल चित्रपटातलं संगीतबद्ध केलं होतं रवी यांनी. आणि या गीताबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: आजच्या डिजिटल युगामध्ये आकाशवाणी सोबत राहणं झालंय अगदी सोपं. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आता आपण आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम ऐकू शकता अगदी जगभरात कुठेही.
2: आपल्याला फक्त इतकंच करायचंय, आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअर मध्ये जाऊन न्यूज ऑन AIR हे ॲप डाउनलोड करायचंय.
1: ऍप ओपन केल्यानंतर हिरव्या रंगाच्या रेडिओ आयकॉन वर क्लिक करायचं. बस त्यानंतर देशभरातल्या 100 पेक्षा जास्त रेडिओ चॅनल्सच्या कार्यक्रमांचा आपण सहज आनंद घेऊ शकता.
2: मग वाट कसली पाहताय? लगेचच आपल्या मोबाईलवर न्यूज ऑन AIR हे ऍप डाउनलोड करा आणि जगभरात कुठेही आकाशवाणी सोबत कनेक्ट रहा.
1: आकाशवाणी आता सगळीकडे आपल्या सोबत.
0: श्रोते हो, ही आहे आकाशवाणी आणि आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 8:35 झालेत. आनंद घेऊया सुगम संगीताचा. कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत शांता शेळके यांच्या गीतानं. या गीतासाठी स्वर आणि संगीत सुधीर फडके यांचं.

श्रोते हो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला सुधीर फडके यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं शांता शेळके यांचं. कार्यक्रमात आता हा स्वर आहे आशा भोसले यांचा राजा बढे यांच्या गीतासाठी. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: आजच्या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन आणि निवेदन आहे रेणुका कौंडिण्य यांचं.
1: श्रोते हो नमस्कार. हॅलो गीतबहार कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं मी मनापासून स्वागत करते. कार्यक्रमाला सुरुवात करूया आणि बघूयात आजच्या कार्यक्रमात पहिला फोन कुणाचा आला आहे.
2: हॅलो.
1: हॅलो.
2: जय हरी.
1: जय हरी. हॅलो गीतबहार मध्ये आपलं स्वागत आहे. कोण बोलताय?
2: मी श्रीराम फरण बोलतोय.

0: रघुनाथ कुमार म्हणून सेवानिवृत्त राज्य परिवहन कर्मचारी.
1: बर
0: मला एक आता इथे झालंय 2-4 दिवसापूर्वी सुमन कल्याण फोन लोकीचा निरोप घेतला झाल्या त्यांच्याविषयी एक आदरांजली म्हणून किंवा पुष्पांजली म्हणून एक फोन केला मॅडम. बरेच दिवस झाले ट्राय करतो फोन लागत नाही. आणि दुसरं असं आकाशवाणीला पण 90 वर्ष पूर्ण झाले काल 8 जूनला. त्यामुळे आकाशवाणीच्या सर्व परिवाराला आमच्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा.
1: धन्यवाद तुम्हालाही शुभेच्छा.
0: सर्वात महत्त्वाचं मॅडम सांगायचं म्हटलं तर आकाशवाणी सारखं जगाच्या पाठीवर सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणार कुठलंच माध्यम नाही.
1: हो नक्कीच.
0: हो त्यामुळे ना आकाशवाणीला सर्व म्हणजे सर्वसामान्य जवळजवळ 99.99% ग्रामीण भागात पण शहरी भागात पण सर्वांना आकाशवाणीने सर्व काही दिलं, ज्ञान दिलं, समाजकारण, राजकारण, सामाजिक सगळ्या बाबतीत भरपूर ज्ञान दिलं.
1: हो बरोबर.
0: आणि आता सुमन कल्याणपूर मॅडमच्या विषयी जरा बोलायचं झालं तर त्या एक फार फार म्हणजे फार त्याचं आपण शब्दात वर्णन करू शकत नाही अशा फार मोठ्या त्या गायिका होत्या. सुगम संगीत समजा भावगीत वगैरे त्यांनी फार काही गायले. लता मंगेशकर दिदींच्या बरोबर त्यांनी काम केलं म्हणजे फार मोठ्या होत्या ना त्या.
1: हो हो सर्वच प्रकारची त्यांनी गाणी गायली मराठी हिंदी भक्तिगीत भावगीत.
0: भक्तिगीत फार गायली. तर आता मी काय जास्त वेळ घेत नाही मॅडम पण मला एक त्यांचं आवडतं सर्वात आवडतं जे त्यांनी मला आठवत नाही कुठल्या साली ते गाणं गायला भावगीत गायला असेल केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा ज्यावेळेस त्यांनी गायलं त्यावेळेस त्याची जी ऊर्जा होती आज पण तीच ऊर्जा आहे त्या भावगीतामध्ये.
1: चालेल
0: तर मॅडम. हो ते भावगीत ऐकायचं मला.
1: चालेल ऐकूया तुमच्या पसंतीचं हे गाणं. हॅलो गीत बहार कार्यक्रमात सहभागी झालात धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.

0: हां नमस्कार ताई.
1: नमस्कार. हॅलो, गीत बहार मध्ये स्वागत आहे. कोण बोलताय?
0: धन्यवाद ताई. चातक रेडिओ श्रोता संघ वडगावडी ही तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा येथून वासुदेव बोदवडे बोलतोय.
1: अच्छा वासुदेवजी बोला.
0: सर्वप्रथम ताई आपणास खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन करू इच्छितो, कारण आपले कार्यक्रम खूप आवडीने ऐकतो. आपली कार्यक्रम सादरीकरणाची जी शैली आहे ती खूपच

0: सवलानी अप्रतिम वाटते मनापासून आवडते ताई.
1: धन्यवाद. आजच्या कार्यक्रमात कुठलं गाणं ऐकायचंय?
0: आजच्या कार्यक्रमात हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातील आशा भोसले अनुराधा पौडवाल आणि सहकार्यांनी गायलेलं आला आला वारा संगी पावसाच्या धारा हे गीत ऐकू इच्छितो. आणि हे गीत माझ्यासोबत ऐकतील संत गाडगेकर बुलढाणा येथील अनिता गाठोडे, रमेश राव गाठोडे आणि लोकेश कुमार गाठोडे. तेव्हा जरूर ऐकवाला मग सर्वांच्या पसंतीचं हे छान गीत.
1: नक्कीच.
0: ओके धन्यवाद.
1: धन्यवाद. नक्कीच वासुदेवजी ऐकूया तुमच्या पसंतीचं हा खेळ सावल्यांचं चित्रपटातलं गीत. कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद.

0: हॅलो.
1: हॅलो, नमस्कार.
0: नमस्कार. हॅलो गीत बहार मध्ये स्वागत आहे. कोण बोलताय?
1: अहो, गोविंदजी साहेब बोलतो. मांजरी तालुका राहुरी जिल्हा आलनगर चंद्रगिरी रोड संघ मांजरी.
0: बोला गोविंदजी, काय म्हणताय?
1: अहो, आमचे गावचं ग्रामदैवत चंद्रगिरी महाराज जागृती समर का आता यार आमची पालखी आली बळमामध्ये. बळमामध्ये मेंढर आहे का आले इथं हप्त्यापासून ना इथं आले म्हणजे आता आठ दिवस म्हणतो का आले इथं बळमामध्ये पालखी.
0: काय काय कार्यक्रम असतात मग गावात?
1: अहो, लय मोठा कार्यक्रम आहे. दरवाजे ना 20-25 लोक राहतील सकाळ संध्याकाळ. आम्हाला भरपूर गावात खेळे ना आखे लोक सगळं पंगत जेवण पंगत.
0: बर,
1: सकाळी महाप्रसाद असतो, संध्याकाळी महाप्रसाद. कधी बुंदी, कधी लापशी, कधी शिरा, भात, वरण, सांबर भरपूर राहतो. सकाळ संध्याकाळ दोन टाइम सप कधी भरपूर.
0: जागृत देवस्थान आहे तर?
1: हा, जागृत देव चंद्री मानते आले बळमामाचं याला आहे ना आदमापूरला. आदमापूर नाही आदमापूर.
0: हो हो,
1: आदमापूरचं प्रसिद्ध स्थान आहे भाऊजी.
0: बर,
1: बळमामाची पालखी दोन आठ दिवस दर चालो महाप्रसाद असं लोक येते महाप्रसाद म्हणजे लाभ घेते आपली दर सकाळ संध्याकाळ. चांगला कार्यक्रम चालू भाऊ.
0: बर, आजच्या कार्यक्रमात कुठलं गाणं ऐकताय? चालेल, कार्यक्रमात सहभागी झाला धन्यवाद. ऐकूया तुमच्या पसंतीचं गीत.
1: दोन नाव घ्यायचे ना, दोन नाव.
0: हा,
1: आमचे मित्र हे प्रकाश दादा जी नांदेडकर आहे आणि रणजित थोरात आणि उष्णा फौजी एवढे आम्ही 30 जण ऐकणार.
0: ठीक आहे, चालेल.

0: हॅलो.
1: हा नमस्कार ताई.
0: नमस्कार. हॅलो, गीत बहार मध्ये स्वागत आहे. कोण बोलताय?
1: बरोबर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी फोन करतो बरं का मी.
0: बर, कोण बोलताय?
1: आणि धनंजय बाग बोलतोय, गंगापूर तालुका, जिल्हा संभाजीनगर इथून.
0: बर.
1: आणि बघा ताई, आपले आईल्यानंतर आकाशवाणीचे कार्यक्रम फार सुंदर, प्रतिम ज्ञान माहिती आणि मनोरंजन बघा.
0: हो.
1: आणि त्याच्यामध्ये आमचं सकाळपासून आईल्यानंतर आकाशवाणी सुरू होती, मंगलप्रभात पासून बर का.
0: बर.
1: आणि संध्याकाळपर्यंत नेहमीप्रमाणे रेडिओ रेडिओ दुकानावर चालू असतो आमचा. आणि म्हणजे फार सुंदर, म्हणजे आपण म्हणतो ना एक ज्ञानाची गंगा म्हणजे आकाशवाणी बघत आहे.
0: हो नक्कीच.
1: तर गुरुवारी बघा ताई, कमला एकादशी आहे, गुरुवारी एकादशी येते.
0: हो हो.
1: तर त्या निमित्तानं पण सर्वांना हार्दिक शुभेच्छा बर का.
0: धन्यवाद तुम्हाला.
1: आणि हो, आणि एक चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहावी ठेवरे असं एक भक्तिगीत आहे बघा ताई.
0: हो.
1: तर ह्या भक्तिगीताचा आपण सर्व मिळून आनंद घेऊया ताई.
0: नक्की सर, ऐकूया तुमच्या पसंतीचं गीत. कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद.
1: धन्यवाद धन्यवाद.

0: हॅलो
1: हॅलो.
0: हॅलो हॅलो, गीत बहारमध्ये स्वागत आहे. कोण बोलत आहे?
1: हा नमस्कार,
0: नमस्कार.
1: सुरेश कुमार जुवार बोलत आहे, घाटंजी जिल्हा यवतमाळवरून.
0: सुरेश कुमार.
1: मॅडम.
0: अच्छा, बोला सुरेश जी, काय म्हणताय?
1: अच्छा, आकाशवाणी आहे नगरचे कार्यक्रम चांगले असतात.
0: हो,
1: नवरी मेट या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि अनुराधा अग्रवाल यांच्या हातामध्ये
0: त्यातलं कुठलं
1: त्यांना निशाणा तुला दिसला ना. इथून अमरावतीचे सिद्धार्थ कोंडाणे आहेत आणि यवतमाळवरून राहुल भाऊ मनवर आहे. तसेच गाव पोलीस स्टेशन येथून रूपराजजी मिलमी आहे आणि कोल्हापूर वस्तांचे सुरेश भाऊ आहेत.
0: बर, चालेल सुरेश जी, ऐकूया तुमच्या पसंतीचं नवरी मिळे नवऱ्याला चित्रपटातलं गीत. कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद.

0: हॅलो नमस्कार. हॅलो गीत बहार मध्ये आपलं स्वागत आहे. कोण बोलताय?
1: मुरलीधर लोटके बोलते, जोगावची जोरून.
0: मुरलीधर लोटके?
1: हा, जोगावची जोरून बोलतोय.
0: बर, बोला काय म्हणता.
1: गीत ऐकायचं होत.
0: कोणतं?
1: केंद्र चित्रपट कोणतंही गीत लावाय.
0: ठीक आहे, चालेल. ऐकूया तुमच्या पसंतीचं पिंजरा चित्रपटातलं गीत. कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद.
1: हो, धन्यवाद.

0: हेलो
1: हॅलो, नमस्कार. हॅलो, गीत बहार मध्ये स्वागत आहे. कोण बोलताय?
0: मी प्रवीण मोरे बोलतो, श्रीवरून.
1: बोला प्रवीणजी.
0: मला एक गाणं द्यायचं होतं.
1: हा, कोणतं?
0: बहुत प्यार करते तुमको सनम.
1: अच्छा, साजन चित्रपटातलं गीत.
0: हो हो.
1: प्रवीणजी, ऐकूया तुमच्या पसंतीचं हे गीत. कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद.
0: थँक्यू थँक्यू थँक्यू मॅडम.

0: हॅलो.
1: हां बोला मॅडम.
0: हॅलो गीत बहार मध्ये स्वागत आहे. कोण बोलत आहे?
1: ज्ञानदेव शिटे बोलतोय मॅडम, राऊरीवरून.
0: बोला ज्ञानदेवजी, काय म्हणताय?
1: काय नाही मॅडम, सध्या तिथेच काम चालू आहे पण पाऊस पडणार, मेघ राजा रुसला.
0: हो, पावसाचा तर तो सध्या आपण प्रॉब्लेम म्हणू शकतो. ही गरज आहे, तिथे पाऊस येतच नाहीये किंवा येतोय तर फार कमी येतोय.
1: झाड लावायला पाहिजे मॅडम, उष्णता खूप वाढली.
0: उष्णता वाढली हो.
1: सर्वांनी एक एक झाड लावलं तर लाखो झाड झाले ना, तर किती पाऊस पडत
0: हो.
1: पण आता हे आपली इमारती खूप वाढले राहिलं लोकांना जागा, त्याच्यामुळं झाड लावायचं ते आहे, तेच झाड तोडून राहिले.
0: वृक्ष तोड वाढली आणि नवीन झाड कोणीच लावत नाहीये.
1: आणि लावलं तरी त्याला पाणी तेन घालून वाढले पाहिजेत ना, लावायचं त्या खाव करते.
0: हो, निगा राखली पाहिजे झाडांची.
1: माझी मॅडम हे सगळे आपले सगळे हे ना, म्हणजे कोण आपले सगळे नागरिक सगळे बंधू भगिनी सर्वांनी प्रेमाने आपुलकीने राहावं, सगळ्यांनी व्यवस्थित संसार करावा, भांडण कोर्ट कचेऱ्या करू नये, अशी माझी सर्वांना माझ्या देश बांधवांना कळकळीची विनंती मॅडम.
0: हो सर, नक्कीच.
1: कारण आपल्या मुलाबाळांचं शिक्षण हे ते करण्यासाठी सगळ्यांनी नवरा बायकून एक विचारून राहायला पाहिजे.
0: आजच्या कार्यक्रमात कुठलं गाणं ऐकताय?
1: प्रेमावरच गीत ऐकायचंय मॅडम, असं नवरा बायकून गुढीत राहावं असं.
0: कोणतं गाणं?
1: हृदय वसंत फुलताना प्रेमात रंग यावे.
0: अच्छा, अशी ही बनवाऊन चित्रपटातलं गीत ऐकूया तुमच्या पसंतीचं. कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद.
1: हो, धन्यवाद मॅडम.

0: हॅलो,
1: हॅलो मॅडम, मला माझ्या वडिलांसाठी एक गाणं लावायचं होतं.
0: हां, कोण बोलताय, कुठून बोलताय सांगा आधी.
1: दुबे राजेश टाकळी खातगाव.
0: दुबे राजेश
1: सभाकांत टाकळी खातगाव. गाणं लावायचं होतं त्यांच्यासाठी.
0: कोणतं?
1: लय अवघड उमगाया बापरे. वय वर्ष 85 त्यांचं. खूप अजून बी काम करतात ते शेतात.
0: अच्छा, ऐकूया तुमच्या पसंतीचं हे गीत. कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद.

श्रोते हो, आजच्या हॅलो गीत बहार कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. ज्या श्रोत्यांचे फोन लागले नाहीत त्यांनी निराश न होता पुन्हा प्रयत्न करा. आजचा हॅलो गीत बहार कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला त्याविषयीच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. कार्यक्रमात इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया एका नवीन सादरकर्त्यासोबत. तोपर्यंत नमस्कार.

हॅलो गीत बहार हा फोन इन कार्यक्रम आताच आपण ऐकलात. संकलन आणि निवेदन होतं रेणुका कौंडिन्य यांचं. श्रोतेहो 100.1 MHz हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे ठीक 10 वाजलेत. प्रसारित करत आहोत जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा. कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत पतिता चित्रपटातल्या हसरत जयपुरी यांच्या गीतानं. या गीतासाठी स्वर आहे लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांचा.

श्रोतेहो, रजनीगंधा कार्यक्रमात सुरुवातीला पतिता चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं हसरत जयपुरी यांचं, स्वर लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांचा होता आणि संगीत दिलं होतं शंकर जयकिशन यांनी.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोते हो, रजनीगंधा कार्यक्रमात आता ऐकूया सुजाता चित्रपटातलं गीत। मजरूह सुलतानपुरी यांच्या गीतासाठी स्वर आहे तलत मेहमूद यांचा आणि संगीत दिलंय सचिन देव बर्मन यांनी।

तलत महमूद यांनी गायलेलं हे गीत होतं मजरूह सुलतानपुरी यांचं सुजाता चित्रपटातलं. श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूया मल्हार चित्रपटातलं इंदिवर यांचं गीत. लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेल्या या गीतासाठी संगीत दिलंय रोशन यांनी.

रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं मल्हार चित्रपटातलं, इंदिवर यांचं. श्रोतेहो, रजनीगंधा कार्यक्रमात आता हा स्वर आहे लता मंगेशकर यांचा बरसात चित्रपटातल्या गीतासाठी. रमेश शास्त्री यांच्या या गीताला संगीत दिलंय शंकर जयकिशन यांनी.

रमेश शास्त्री यांच्या गीतासाठी हा स्वर होता लता मंगेशकर यांचा, आणि बरसात चित्रपटातलं हे गीत संगीतबद्ध केलं होतं शंकर जयकिशन यांनी. श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया अनाडी चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं गीत, संगीत पुन्हा एकदा शंकर जयकिशन यांचं.

श्रोतेहो, लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत होतं अनाडी चित्रपटातलं. रजनीगंधा या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया जब प्यार किसी से होता है चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं गीत. स्वर मोहम्मद रफी यांचं आणि संगीत दिलंय शंकर जयकिशन यांनी.